सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 22 अश्विन शके 1948 अर्थात 14 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:57 झालेले आहे.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, 14 ऑक्टोबर 1956 ज्या दिवशी विजयादशमी सुद्धा होती, या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत विज्ञानवादी, मानवतावादी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा नागपूर इथल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर स्वीकार केला आणि तेव्हापासून 14 ऑक्टोबर या दिवशी धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित काही सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गीतांचा आनंद घेणार आहोत. अशोक सरवटकर यांची गीतरचना ऐकूया रणजित बुगले यांच्या आवाजात.

श्रोते हो, आज जगभरात भारत हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो. बुद्धामुळे भारतीयांना जगात मान सन्मान आणि गौरव प्राप्त होत आहे. तथागत गौतम बुद्धांमुळे भारताला जगामध्ये गुरुचं स्थान मिळालं. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा तथागतांच्या विचारांचं आणि तत्वांचं स्पष्ट प्रतिबिंब दिसून येतं. बुद्धांनी उपदेशित केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि करुणा या मानवी मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आज जर जगाला शांततेच्या, प्रगतीच्या आणि उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर व्हायचं असेल तर विध्वंसक युद्धाची नाही तर विधायक बुद्ध विचारांची गरज आहे. म्हणूनच युद्ध नको, बुद्ध हवा. हेच अनामिक यांचं गीत घेऊन येत आहेत रणजित बुगले.

तथागत गौतम बुद्धांना लाइट ऑफ एशिया म्हणजेच आशिया खंडाचा प्रकाश असं सुद्धा संबोधलं जातं. बुद्धांचं तत्वज्ञान हे विज्ञानावर आधारित असल्यामुळे ते त्रिकाल बाधित सत्य आहे. त्यामुळे बुद्धांची तत्व, बुद्धांचे विचार हे व्यवहार्य आणि सत्सद विवेकाला अनुरूप आहेत. गौतम बुद्धांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून मानवी जीवनातल्या दुःखांचं कारण शोधण्याचं, त्यांचं निराकरण करण्याचं आणि अखिल मानव जातीला आत्मसंयमी आणि सुखी जीवन जगण्याचं तत्व दिलं. बुद्ध म्हणतात, कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून ऐकू नका, तुमच्या विवेकाला जे पटतं तेच स्वीकारा. बुद्ध म्हणतात, मी तुमचा मुक्तीदाता नसून मार्गदाता आहे, जर योग्य वाटलं तरच त्या मार्गाने जा आणि स्वयंदीप बना. तथागत गौतम बुद्धांनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जवळच्या सारनाथ इथे ज्ञानप्राप्तीनंतर सर्वप्रथम आपल्या शिष्यांना जे प्रवचन दिलं ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन होय. यावरच आधारित पुढचं गीत आपल्या समोर घेऊन येतात. अनामिक यांची ही गीतरचना आहे. आपण ऐकणार आहोत रणजित बुगले यांच्या स्वरात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. बाबासाहेबांनी देश विदेशामध्ये विविध ज्ञान शाखांमधून उच्च पदव्या प्राप्त केल्या आणि केवळ ज्ञान संपादन करून ते थांबले नाहीत, तर या ज्ञानाच्या आधारे त्यांनी विखुरलेल्या, दुभंगलेल्या आणि पिछाडलेल्या समाजामध्ये मनामनामध्ये ज्ञानज्योती प्रज्वलित करून व्यक्तीच्या मनामध्ये मान, सन्मान आणि स्वाभिमान जागृत केला. प्रत्येकाला ताठ मानेनं जगण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. आपल्या आजच्या ज्या गायिका आहेत महेश्वरी गोखले, त्यांनी

0: श्रोते हो, आत्ताच आपण 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी आकाशवाणी रत्नागिरीच्या प्रांगणात निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष संगीत सभेचा संपादित भाग ऐकलात. यातील गायक कलाकार महेश्वरी गोखले, अमोल पटवर्धन आणि रणजित बुगले, गीतकार अशोक सरवटकर आणि अनामिक, साथसंगत याप्रमाणे: तबला राजप्रसाद धर्माधिकारी, बासरी डॉक्टर सचिन जगताप, व्हायोलिन केदार गुळवणी, सिंथेसायझर विक्रम पाटील, साइड रिदम अनिकेत ससाणे, निवेदन कश्मीरा सावंत, तांत्रिक सहाय्य मनोज जॉर्ज आणि अजीज नाकाडे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे आणि सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: 6:35 झाली आहेत. आता हवामान वृत्त.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:36 झालेली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये कासदाह या आजारावर उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये परभणी ज्येष्ठ व्यक्ती पडू नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी तज्ज्ञ डॉक्टर रुचा सानी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकणार आहात. 6:45 परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या कारणं आणि उपाय, लेखन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. सकाळी 7 साहित्य विषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध इशारा आज आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

आज सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोते, आज सकाळी 7:50 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्य पूजेची माहिती आपण ऐकू शकणार आहात अॅडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून. 8:15 ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

10 वाजता नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:30 वाजता उम्मेद जीवनाची हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:50 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 11 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये शक्ती उपासना याविषयी डॉ प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद, त्याचबरोबर डॉ निलिमा गोंडी यांचं काव्यवाचन वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज दुपारी 12 वाजता. 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, यामध्ये रंग माझा वेगळा या सदरात SNDT कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार, याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया कासदाह या आजारावर उपाययोजना याविषयी माहिती. आज या माहितीचा तिसरा आणि शेवटचा भाग.
2: सडातून कासेत आलेल्या जीवाणूंना शरीराबाहेर काढायचं काम दूधच करतं. बहुतांश जिवंत किंवा मृत जीवाणू दुधावाटे बाहेर येतात. या व्यतिरिक्त गाई म्हशींची रोगप्रतिकारक शक्ती विविध जीवाणू जसं ई कोलाय, स्टॅफायलोकोकस, स्ट्रेप्टोकस इतर जीवाणूंशी लढा देण्याचं काम करतं. रक्तातल्या पांढऱ्या पेशी यासाठी मदत करतात. दुधामध्ये म्हणूनच न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलेलं असतं. मंडळी, स्वच्छ दूध उत्पादनासाठी दुधामधील एकूण पेशींचं प्रमाण प्रतिमिली 2 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. स्टॅफायलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस या जातीच्या जीवाणूंपासून झालेला संसर्ग हा ई कोलाय जीवाणूपासून झालेल्या संसर्गापेक्षा खूप घातक ठरतो. एकदा हा संसर्ग झाला की अल्विओलायच्या नलिका जिथून बाहेर येतात त्या जीवाणूच्या अतिवाढीमुळं तसंच पांढऱ्या पेशी इतर मृत ऊतींमुळं बंद होतात. काही वेळा कायमस्वरूपी बंदही होऊ शकतात. तिथं प्रतिजैविकं पोहोचू शकत नाहीत आणि मग संसर्ग वाढत जातो. अशा संसर्ग झालेल्या गाई म्हशींच्या दुधातून जीवाणू बाहेर येतात. त्या इतर जनावरांना संसर्ग देणाऱ्या बनतात. ताज्या व्यायलेल्या गाई म्हशींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, त्यामुळे त्या कासदाह आजाराला लवकर बळी पडतात. अशा गायींची कास हाताला गरम लागते आणि सुजलेली सुद्धा असू शकते. मंडळी, दूध काढताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? तर दूध काढताना हात स्वच्छ धुवावेत. कास आणि सड कोमट पाण्यानं धुवून कोरड्या कापडानं पुसून निर्जंतुकीकरण द्रावणानं डीप करून मग

0: दूध काढावा. मिल्किंग मशीननं दूध काढताना सड ओले राहिल्यास, कप ग्रीप चुकल्यास, व्हॅक्युम किंवा निर्वातकरणात बाधा आल्यास, गाय दूध काढताना तणावात असल्यास, कासेचा मागचा भाग खाली येऊन सड वर खाली होत असल्यास, दूध काढण्याची प्रक्रिया अनियमित होऊन कासदाह होण्याचा धोका वाढतो. एकूण दुधाच्या 60% दूध हे मागील पायांजवळील 2 सडामधून येत असतं, त्यामुळं समोरील 2 सडातून दूध लवकर काढून होतं. मागील सडांना थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळं समोरच्या सडाचं ड्राय पंपिंग होऊ शकतं, परंतु यामुळं कासदाहाचं प्रमाण वाढत नाही. कासदाह झालेल्या गायीचं दूध शेवटी काढावं आणि दूध काढणी यंत्र निर्जंतुक करून घ्यावं. कासदाह झालेल्या गायी म्हशीचं दूध अगोदर काढलं तर नंतरच्या 6 ते 8 गायींना कासदाह होऊ शकतो. गाई म्हशीला आटवताना लाँग ऍक्टिंग प्रतिजैविकं वापरून गाय आटवावी. एकदा कासदाह सुरू झाला की प्रतिजैविकांना कमी प्रतिसाद मिळतो, पण कासेतील लॅक्टोफेरिनमुळं गाय जीवाणू वाढीला प्रतिबंध करते. तरीही काही जीवाणू सुप्तावस्थेत उरले असतील तर व्यायल्यानंतर 1 महिन्यात कासदाहाचं प्रमाण वाढतं. म्हणून गाई म्हशीला आटवतानाचे 15 दिवस स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. पशु आहारात झिंक, बायोटीन आणि सेलेनियम या जीवनसत्वांचा वापर करावा. गाई म्हशी बसण्याच्या जागी राख, वाळू, लाकडाचा भुसा, मुरुम, गावांडा यांचा वापर करावा.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण कासदाह आजारावर उपाययोजना याविषयी माहिती ऐकली. हा होता या माहितीचा 3रा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
3: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावयास हवी याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी. आपल्याला अनेकदा वाटते की वय झालं की पडणं साहजिक आहे, पण हे पूर्णपणे खरे नाही. पडणं ही वृद्धत्वाची अपरिहार्य गोष्ट नाही. अनेक वेळा योग्य काळजी घेतल्यास पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. ज्येष्ठ व्यक्ती पडल्यावर केवळ छोटी दुखापत होत नाही, त्यातून हाडांचे फ्रॅक्चर, विशेषतः कमरेचे फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत इत्यादी होऊ शकते. त्यानंतर व्यक्तीची हालचाल कमी होते, आत्मविश्वास कमी होतो आणि हळूहळू ती व्यक्ती इतरांवर अवलंबून होऊ शकते. त्यामुळे फॉल प्रिव्हेंशन म्हणजे फक्त पडणे टाळणे नाही, तर ज्येष्ठ व्यक्तीचे स्वावलंबन आणि जीवनमान टिकवणे आहे. मग पडण्याची कारणे कोणती? पहिले म्हणजे शरीराचा तोल आणि स्नायूंची ताकद कमी होणे. त्यामुळे नियमित चालणे, योग्य व्यायाम आणि विशेषतः बॅलन्स अँड मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत. दुसरे म्हणजे दृष्टी कमी होणे. चष्म्याचा नंबर योग्य आहे का, मोतीबिंदू किंवा इतर डोळ्यांचा आजार आहे का याची नियमित तपासणी करावी. आणि तिसरे म्हणजे औषध. काही रक्तदाबाची औषधे, झोपेच्या गोळ्या, काही मानसिक आजारांची औषधे किंवा अनेक औषधे एकत्र घेतल्यामुळे चक्कर, गुंगी किंवा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती घेत असलेल्या सर्व औषधांचा डॉक्टरांकडून वेळोवेळी आढावा घेणे महत्वाचे आहे. स्वतःहून औषधं बंद करू नये. आणि सर्वात महत्वाचे, एकदा पडलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

फक्त पाय घसरला होता असे समजून थांबण्याऐवजी पडण्यामागचं कारण शोधणं आवश्यक आहे. घरातील काही गोष्टी सुद्धा धोका वाढवू शकतात, जसे की घरात सैल गालीचे असणे, जमिनीवर पाणी सांडलेले असणे, अंधार असणे, बाथरूममध्ये आधार नसणे किंवा घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा असणे. मग आपण सुधारणा काय करू शकतो? तर बाथरूममध्ये पकडण्यासाठी बार बसवून घ्यावेत. प्लास्टिक खुर्च्यांवर बसताना नेहमी खुर्ची पकडून बसावे, कारण हलकी असल्यामुळे खुर्ची पाठीमागं सरकून पडण्याचा धोका असतो. पायऱ्या वगैरेवरती लाईट असावेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पडण्याची भीती वाटते म्हणून हालचाल पूर्णपणे बंद करू नका. उलट हालचाल कमी झाल्यामुळे स्नायू आणखी कमजोर होतात आणि पडण्याचा धोका वाढतो. योग्य व्यायाम आणि सुरक्षित वातावरण यामुळे ज्येष्ठ व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने चालू शकतात. शेवटी एवढं सांगू इच्छिते, वय वाढणं थांबवता येत नाही, पण वयाबरोबर येणारे धोके कमी करता येतात. आपल्या घरात

धोका वाढतो. योग्य व्यायाम आणि सुरक्षित वातावरण यामुळे ज्येष्ठ व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने चालू शकतात. शेवटी एवढं सांगू इच्छिते, वय वाढणं थांबवता येत नाही, पण वयाबरोबर येणारे धोके कमी करता येतात. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फक्त सावकाश चला असे सांगण्यापेक्षा त्यांना मजबूत ठेवणं, त्यांची दृष्टी आणि औषधांची तपासणी करणं आणि घर सुरक्षित ठेवणं ही खरी फॉल प्रिव्हेंशन आहे. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थकेअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:30 उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम, 10:30 उमेद जीवनाची हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
0: परिसर. नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग दुसरा ऐकूयात. याचं लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण वायू प्रदूषण, त्याची समस्या आणि त्याचं वैज्ञानिक स्वरूप लक्षात घेऊयात. वातावरणातील घातक वायू, धुलीकण, धूर आणि सूक्ष्म कण यांचं प्रमाण आरोग्य आणि पर्यावरणाला हानी पोचवेल इतकं वाढलं की त्याला आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. खरं म्हणजे वायूमध्ये ऑक्सिजन सारखा अत्यंत महत्वाचा असा एक घटक असतो जो आपला प्राणवायू म्हणून आपल्या शरीरासाठी सजीवांसाठी आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये अनेक प्रदूषक वाढत आहेत. त्यामध्ये मुख्यतः पार्टिक्युलेट मॅटर अर्थात PM 2.5 micron आणि PM 10 micron हे अतिसूक्ष्म धुलीकण जे फुप्फुसाच्या खोल भागात जातात आणि त्यामुळे फुप्फुसाच्या अल्व्हियोलाय म्हणजे त्या बलूनसारखे स्ट्रक्चर असतात त्या परमनंटली त्यांना इजा होतो. सल्फर डायऑक्साईड हा कोळसा आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून उत्सर्जित होतो. नायट्रोजन ऑक्साईड हा वाहनांमधनं, वीज प्रकल्प आणि उच्च तापमानावरील ज्वलनातून तो निर्माण होतो. कार्बन मोनॉक्साईड अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो आणि अत्यंत विषारी आहे. तर भूपृष्ठीय ओझोन हा सूर्यप्रकाशात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयोगाच्या रासायनिक अभिक्रियांमधून तयार होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाह्य आणि घरगुती वायू प्रदूषणाचा एकत्रित संबंध जगभरात दरवर्षी सुमारे 70 लाख अकाली मृत्यूशी जोडला आहे. अर्थात हा जागतिक अंदाज आहे. एखाद्या विशिष्ट शहरात एवढी मृत्यू होतात असं नाही, परंतु जगातच केवळ वायू प्रदूषणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. आता यांची मुख्य कारणामध्ये विशेषतः वाहनामधून निघणारा धूर ज्यामध्ये SO2, NO2 आणि कार्बन डायऑक्साईड आहे, औद्योगिक चिमण्यांमधून उत्सर्जित होणारे वायू ज्यामध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे पार्टिक्युलेट मॅटर 2.5, कार्बन कण, सूट वगैरे आहेत, कोळसा, लाकूड, काळी कचरा आणि इतर इंधनांचं ज्वलन, शेतातील पिकांचं अवशेष जाळणं आणि कचरा उघड्यावर जाळणं, बांधकामं, खाणकामं आणि त्यावरील रस्त्यातील धूळ, घरगुती स्वयंपाकासाठी अपुरा ज्वलनाची साधनं आणि एकूणच खराब वायुविजन असणं आणि डिझेल जनरेटर आणि औष्णिक वीज निर्मिती यातनं मोठ्या प्रमाणात ॲश आणि राख निर्माण होणं. आता याचे परिणाम काय होतात? तर विशेषतः दमा आणि फुप्फुसांचे आजार, हृदयवेगाचे आजार आणि पक्षघाताचा धोका देखील वाढतो. वनस्पतींच्या पिकांच्या पानावर परिणाम होऊन एकूण प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बऱ्याचदा SO2, NO2 अशा सारख्या गॅसेसमुळे आम्लवृष्टी, माती, जलस्रोत, वनस्पती आणि त्यामुळे इमारतींचं नुकसान होतं. काही प्रदूषकांमुळे धुकं आणि दृश्यमानता कमी होते आणि त्यामुळे अपघातामध्ये प्रचंड वाढ होते. हरितवायू परिणाम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्याच्या संदर्भात काय होतं ते आपण मागच्या भागात पाहिलं. आता या सगळ्यांवर वैज्ञानिक उपाय काय? तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर ज्यामध्ये विद्युत क्षेत्राच्या सहाय्याने औद्योगिक धुरातील धुळीकण वेगळे केले जातात. खरं म्हणजे मोठ्या

0: औद्योगिक संयंत्रात त्याचा आता वापर होतोच, परंतु आता दिल्लीसारख्या शहरामध्ये देखील त्याचा वापर करणं गरजेचं झालेलं आहे. स्क्रबर आणि फ्लू ग्लॅसचा उपचार, ज्यामध्ये योग्य रासायनिक आणि किंवा द्रव प्रक्रियांद्वारे सल्फर डायऑक्साईड आणि इतर प्रदूषक हवेतून कमी करता येतात, त्यासाठी अर्थात योग्य तंत्र निवडावं लागतं. हवेच्या गुणवत्तेचं वैज्ञानिक निरीक्षण करावं लागतं, ज्यामध्ये पार्टिक्युलेट मॅटर 2.5 मायक्रॉन, NO2 SO2 आणि ओझोन मोजणाऱ्या केंद्रांद्वारे प्रदूषणाचे प्रमाण नोंदवता येतं आणि ते नोंदवल्यानंतर त्यावर उपाय करता येतात. खरं म्हणजे साधा आणि चांगला उपाय म्हणजे स्वच्छ वाहतूक आणि इंधनाचा वापर, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढवणे, वाहनांची नियमित तपासणी करणे, स्वच्छ स्वयंपाक इंधन आणि औद्योगिक उत्सर्जनाचं नियंत्रण करणं आणि यांचा एकत्रितपणे वापर करणं. यांचा निष्कर्ष काय, तर प्रदूषण निर्माण झाल्यानंतर ते काढून टाकण्यापेक्षा प्रदूषक निर्माण होण्याचं प्रमाण कमी करणं हे अधिक मूलभूत उपाय आहे. केवळ रस्त्याच्या कडेला झाडे लावणे किंवा मास्क वापरणे हे उत्सर्जन नियंत्रणाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे हवा जी आपल्याला प्राणवायू देते तिचं प्रदूषण जीवघेणं ठरू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात ऐकलात मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना भाग दुसरा. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: इन्वेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्वेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या गरजेनुसार आणि वेळेप्रमाणे आपल्याला महत्व देत असतो, वेळप्रसंगी चलाखीनं सोयीनं आपला उपयोगही करून घेत असतो. आपण मात्र अशा वेळी उगाचच स्वतःला त्यांच्यासाठी अगदी खास आहोत असं समजतो. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये आज प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध इशारा आता प्रसारित करत आहोत.
1: इशारा एवढासा 3 अक्षराचा शब्द, पण याचा धाक दाखवून नियती माणसाला आपल्या इशाऱ्यावर नाचवत असते. हे इशारे कधी प्रत्यक्ष तरी कधी अप्रत्यक्षात असतात. एखादा माणूस बोलून इशारा देतो, एखादा न बोलता इशारा देतो. इशारा म्हणजे खूण, संकेत, भावना शब्दाविना व्यक्त करणे होय. डोळ्यांचे इशारे आपण जाणतोच, पण हाताचेही इशारे असतात. आई, बाबा, गुरुजन डोळे मोठे करतात आणि त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर चापटपोळी, धम्मक लाडू या इशाऱ्याने चार चौघात मुलांना इशारा देतच असतात. इशारा म्हणजे भविष्याची चाहूल, सूचना, इंग्रजीत सिग्नल, हिंट, इंडिकेशन असं आहे. मला केला इशारा जाता जाता हा मराठी चित्रपट आता आठवतोय. त्यातील नायक आणि नायिकेच्या डोळ्यांचे इशारा देणारे फलक आजही जसेच्या तसे माझ्या समोर येत आहेत. मराठी काव्यात इशाऱ्याला फार महत्व आहे. डोळ्यांनी डोळ्यांना इशारा केला, ओठांनी मात्र मौन धरला. याचबरोबर भारत आंबेनी लागले न इतर रे पहिले तरी हा दिलेला इशारा काव्य रसिकांच्या डोळ्यात पाणी उभं करतो. या इशाऱ्यातून संत महात्मे पण सुटलेले नाहीत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मैत्रीचा इशारा तोची पुरे, शब्दांचे तेथे काय काम. रामदास स्वामींनी दासबोधात सूक्ष्माचा इशारा दिला आहे. ते म्हणतात, संकेत करणी बोले, संकेतामध्ये सकळ कळे, इशाऱ्याने सर्व कळते. संत तुकाराम महाराज देवाच्या इशाऱ्याने माणसाला जागवतात. ते म्हणतात, देवाची करुणा येई इशाऱ्याने, जाणा शाण्याने अंतरंगी. विविध प्रसंगी लागलेला काटा, काढलेला चिमटा, प्रियजनांचा विरह, दुःख यातून देव इशारा देत असतो. हे सगळं खरं असलं तरी सुद्धा डोळ्यांचा इशारा हाच खरा लोकप्रिय इशारा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शाण्याशी इशारा मूर्खासी मार, तुका म्हणे खरा तोची जाणे. हे सगळे पारमार्थिक इशारे पाहिले तरी काळे ढग, पावसाचा इशारा, कोकिळीचे कुजन, आंब्याचा मोहर, पिकावरील चिमण्या, गाई म्हशींचं हंबरणं, अगदी डेअरीचा भोंगा, रेल्वेची शिट्टी, एसटीची बेल, हे सगळे इशारेच आहेत. याचबरोबर ताप आला, पाठीत दुखलं, धाप लागली, तहान लागली, डोळे सुजले, वजन कमी झालं, हे शारीरिक इशारे पण आपण दुर्लक्ष करून चालत नाही. वैद्यकीय शास्त्र नेहमीच सांगतं की शरीराच्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. इशारा लक्षात घेऊन जर शारीरिक तपासण्या आणि औषधोपचार वेळीच केले तर धोका टाळता येतो. स्टिच इन टाइम सेव्ह द नाईन.

0: रस्त्यावरील सिग्नल हे पण इशारेच आहेत. हॉर्नच्या आवाजाचा सिग्नल, नदीच्या पाण्याचा इशारा, भरती ओहोटी हे इशारे पण आपण पाळले नाहीत तर पुरात वाहून गेलेल्या मोटरसायकल, मोठमोठी वाहनं, सागराने घेतलेले बळी हे आपण पाहतच असतो. काही वेळा पापणी फडफडते डाव्या डोळ्याची, किंवा पहिले तिरी काऊ कोकत आहे, हेही इशारे पाहुण्यांची चाहूल देत असतात. आपल्या जीवनाचे मार्ग सुकर करण्यासाठी विविध इशारे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. जीवनातील अनुभवांचे इशारे हे जीवनाच्या वाटेवरची मैलाचे दगड असतात. पुढच्या स्टेज मागचा शाणा हे आपण लक्षात ठेवावं. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि स खांडेकर एके ठिकाणी म्हणतात, आयुष्य कधीच थेट बोलत नाही, ते नेहमी इशारे देत असतं. जो माणूस इशारे ओळखून वागतो तोच सुखी होतो. इशारा ही सर्वात प्रभावी भाषा आहे. लहान मुलं बोलू शकत नाहीत पण रडून ते भुकेचा इशारा देत असतं. शब्द खोटे बोलू शकतात पण डोळे कधीच खोटे बोलत नाहीत. जर जीवनात सुखी व्हायचं असेल तर इशारे ओळखायला शिकलं पाहिजे. आणि जीवनाच्या वाटचालीत आपण समजने वाले को इशारा काफी है हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे.
1: ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध इशारा आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: श्रोते हो, या शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक हृदय पुनर्जीवन दिनानिमित्त आणि जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त डॉक्टर श्री गणेश कामत आणि डॉक्टर आशिष नलवडे यांनी दिलेली माहिती. आणि त्याचबरोबर नवरात्रीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर याविषयी माहिती. तेव्हा अवश्य एका शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोतेहो, सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपण या दुष्काळाचा सामना कसा करणार आहोत याविषयी आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणं सांगा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी येत्या शनिवारी 17 ऑक्टोबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02-31-2-65-26-24. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नाना क्षीरसागर.
2: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान. कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज असे ऐतिहासिक उपक्रम नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो मालिका गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.

0: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणी संदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. युपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार. आता सविस्तर बातम्या. राज्यातली शहरं कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस अर्थात सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारणीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शक्य असेल तिथे राज्याच्या सीबीजी धोरणानुसार प्रकल्प उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सीबीजी प्रकल्प आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठीच्या परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि युनायटेड किंगडम भागीदारीचा प्रारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधला जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. या कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते. भागीदारीसाठी महाराष्ट्राची निवड ही आर्थिक ताकद, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्व या निकषांवर केल्याचं युकेचे सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी सांगितलं. अनधिकृत इमारतींची बांधकामं आणि त्यांची बेकायदेशीर दस्त नोंदणी रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. ज्या इमारतींमधील त्रुटी दूर करून त्यांचं नियमितीकरण करणं शक्य आहे त्यांच्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल. मात्र ज्या इमारती कायदेशीर करणं शक्य नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्याच्या विविध भागात रेरा नोंदणी आणि आवश्यक परवानग्यांशिवाय इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी विधिमंडळात करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही कठोर भूमिका घेतली आहे. युपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाजमाध्यमांवरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे.

0: आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाई विरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी बेकायदा पद्धतीनं ताब्यात घेतल्याबाबतच्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी याचिकेतल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती न्यायालयानं मान्य केली. पुढची सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया तिहेरी तलाक पद्धत बंद करणाऱ्या कायद्याविषयी.
1: एक काळ असाही होता जेव्हा भारतातल्या मुस्लिम महिलेला तलाक हा केवळ एक शब्द 3 वेळा उच्चारून घटस्फोट दिला जाऊ शकत होता. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण द्यायची गरज नव्हती. घटस्फोटानंतर तिला कुठलाही आधारही नसायचा. 2019 मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यानं ही परिस्थिती बदलली. या कायद्यानुसार तत्काळ तलाक बेकायदेशीर ठरवण्यात आला आणि तो गुन्हा मानून त्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. एवढंच नाही तर या कायद्यानं त्या महिलेला पोटगी मागण्याचा तसंच अल्पवयीन मुलांना स्वतःकडे ठेवण्याचाही अधिकार मिळाला. हा कायदा अंमलात आल्यानंतर केवळ 1 वर्षात तिहेरी तलाकच्या घटना 82% कमी झाल्या. भारतातल्या प्रत्येक महिलेला मग ती कोणत्याही धर्माची असो तिचा घटनात्मक अधिकार मिळाला पाहिजे हा पंतप्रधान मोदी यांचा विचार या कायद्यामुळे प्रत्यक्षात आला आणि इतकी वर्ष कायद्याच्या संरक्षणापासून वंचित असलेल्या महिलांना घटनात्मक अधिकार मिळाले. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: ALH MK 3 हे प्रगत स्वदेशी आणि वजनानं हलकं हेलिकॉप्टर काल भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं. आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत तटरक्षक दलाची स्वदेशी उड्डाण क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: वयम रक्षामः या आपल्या ब्रीदवाक्यासह देशाच्या किनारपट्टीचं रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात CG-875 हे स्वदेशी बनावटीचं ALH MK 3 म्हणजेच प्रगत आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर समाविष्ट झालंय. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर या हेलिकॉप्टरला पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरनी हेलिकॉप्टरसह क्रू सदस्यांचं स्वागत केलं. या हेलिकॉप्टरमुळे तटरक्षक दलाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. या अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये प्रगत रडार असून त्याद्वारे लांब पल्ल्यावर सतत पाळत ठेवून धोका ओळखून त्याची प्रतिमा निर्मिती शक्य आहे. काही धोकादायक आढळल्यास त्याचा जलद आणि नेमका वेध घेण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये 12.7 mm हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या क्षमतेमुळे महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर देशाच्या सागरी हितसंबंधांचं रक्षण करण्याची तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे. अशी 5 हेलिकॉप्टर्स इथे तैनात होणार असून त्यातलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव कार्य तसंच प्रदूषण नियंत्रण आणि इतर मोहिमा हाती घेण्याची तटरक्षक दलाची क्षमताही यामुळे वाढणार असल्याचं दलाने म्हटलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी हिरवा आणि वाळलेला चारा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. या अभियानात चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलं जाईल. पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी या संदर्भात प्रादेशिक पशुसंवर्धन

सह आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध चारा सुरक्षित ठेवावा, पीक अवशेषांची नासाडी टाळावी आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून सकस चारा निर्मितीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यात जलसंपदा विभाग आणि कृषी विभागानं पीक पद्धतीत बदल, कृषी उत्पादकतात वाढ आणि पाण्याचं योग्य नियोजन याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये बैठका, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीनं वापर, आधुनिक सिंचन पद्धती आणि सुधारित पीक नियोजन याविषयी माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर इथं वन विभागानं दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला असून श्रमदानातून 28 वनराई बंधारे बांधले आहेत. वनक्षेत्रामधील नैसर्गिक पाणी स्रोतांवर सुमारे 225 वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयसीसीनं सप्टेंबर महिन्यासाठी जाहीर केलेल्या गुणानुक्रमात भारताच्या महिला संघातील सलामीची फलंदाज शेफाली वर्मा आणि पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिल सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरले आहेत. हवामान. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 10:30 उमेद जीवनाची आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, या शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक हृदय पुनर्जीवन दिनानिमित्त आणि जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त डॉक्टर श्री गणेश कामत आणि डॉक्टर आशिष नलवडे यांनी दिलेली माहिती, आणि त्याचबरोबर नवरात्री निमित्त स्त्री शक्तीचा जागर याविषयी माहिती। तेव्हा अवश्य एका शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू।

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून
1: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
0: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, मागील भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन पर्यटनाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जंगलांचं संरक्षण करायचं असेल तर वन विभागाच्या प्रयत्नांसोबतच स्थानिक नागरिकांचा सहभाग, गावकऱ्यांचं सहकार्य आणि समाजाची जागरूकताही अत्यंत महत्वाची आहे. श्रोतेहो, उन्हाळ्याच्या काळात जंगलातील वणव्यांचं आव्हान वाढतं. याच अनुषंगानं आजच्या या अंतिम भागात आपण वणवा प्रतिबंध, वनसंवर्धनातील लोकसहभाग, जैवविविधता संवर्धन आणि तरुणांची भूमिका याबाबत जाणून घेणार आहोत. पाटील सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, उन्हाळा आला की जंगलातील वणव्यांची चिंता वाढते. वणवा रोखण्यासाठी किंवा वणवा लागलाच तर त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाची तयारी कशी असते?
1: आपल्याकडे फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टम आहे, ज्यामध्ये फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ही आपली संस्था आहे, ज्याच्याकडून सगळे जे फायर अलर्ट्स असतात त्यांचं मॅपिंग केलं जातं. ती माहिती राज्यस्तरावरती येते ऑनलाईन फॉर्ममध्ये, आणि त्यानंतर प्रत्येक डीसीएफ यांना त्यांची माहिती जाते, प्रत्येक गार्ड पर्यंत त्यांच्या मोबाईलवर अलर्ट येतात. त्यामुळे ही अलर्ट सिस्टम आपली खूप चांगली आहे, ज्यातनं आम्हाला खूप कमी वेळेत समजतं. आणि अलर्ट आल्यानंतर आपण जागेवरती जाऊन तो वनवा विझवण्यासाठी फायर ब्लोवर्स असतील, फायर बीटर्स असतील, अशा संसाधनांचा, काही ठिकाणी पाण्याचा असा वापर करून आपण वनवे थांबवतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याकडे फॉरेस्टमध्ये आपण फायर लाईन्स पण घेतो. फायर लाईन्समध्ये दोन वन क्षेत्र आणि मालकी क्षेत्र याच्यामधला एरिया, दोन फॉरेस्टच्या कंपार्टमेंटमधला एरिया हा जाळला जातो. आणि हे प्रिव्हेन्शन मेजर्स आपण जनरली नोव्हेंबरच्या आसपास करतो.

0: कारण की उन्हाळ्याच्या काळामध्ये वन वे जास्त लागतात, त्यामुळे देखील वनव्याचं प्रमाण कमी असतं.
1: सर, सध्या राज्यभरात दुष्काळ सदृश परिस्थिती दिसून येते, मग अशा परिस्थितीमध्ये वन विभागाची तयारी कशी असते?
0: सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे पाण्याचं महत्व खूप जास्त आहे आणि सगळे पाण्याचे स्रोत हे जंगलामध्ये आहेत. मोठे मोठे डॅम्स आहेत, त्यांना जंगलाचं कॅचमेंट आहे, तिथून पाणी येतं आणि तिथून मुंबई सारखं शहर असेल, कोल्हापूर सारखं शहर असेल तर यांना पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे या जंगलाचं संवर्धन म्हणजेच पाण्याचं संवर्धन आहे असं मला वाटतं. त्यासाठी जंगलामध्ये जे मोठे मोठे चेक डॅम्स असतील, सिमेंट नाला बांध असतील, तर ते बांधण्यासाठी आम्ही एकूण राज्यस्तरावरती आणि कोल्हापूरमध्ये पण आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोकसहभाग खूप महत्वाचा आहे, त्यासाठी आपण कोल्हापूरमध्ये 250+ वनराई बंधारे आपण 3 दिवसामध्ये बांधण्याचं देखील नियोजन केलंय. त्यामध्ये स्थानिक लोक असतील, त्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती असतील किंवा युवक असतील, या सगळ्यांना समावेश करून घेणार आहे.
1: अच्छा, मग या स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी म्हणजे वनसंवर्धनाच्या कामात सुद्धा गावकरी आणि स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वन विभागाकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: यासाठी प्रत्येक गावामधले जे तरुण लोक आहेत मोस्टली की ज्यांना जंगलाविषयी आत्मीयता आहे किंवा शाळेतली मुलं आहेत जे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात किंवा शिक्षक आहेत, तर त्या लोकांना जाऊन उद्बोधन करणे आणि 250 वनराई बंधारे म्हणतो जे कमी खर्चिक असतात आणि स्थानिक लेवलवर बांधले जाऊ शकतात, तर त्याबाबत आपण लोकांना ट्रेनिंग पण दिलं आहे आमच्या स्टाफला. तर 3 दिवसामध्ये आपण ह्या गावातल्या लोकांना गोळा करून हे 250 बंधारे मांडणार आहे. प्लस तसेच सगळ्या राज्यस्तरावरती बांधले गेले तर जे खारुताईचा छोटासा वाटा आहे तो प्रत्येकाने उचलला तर आपण ह्या संकटाला तोंड देऊ शकतो असं मला वाटतं.
1: हो, खरंय सर. सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे, मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते?
0: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे, तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले, तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय, तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. आमची कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे, तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय आयजी साहेब आणि सीसीएफ कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते, याच्यामध्ये शिकार शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील काही अशाही चर्चा ट्रेनिंग्स वगैरे होतात.
1: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
0: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही. आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीज मध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बरेचशा लोकांना जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे. आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला. डायरेक्टली आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो. आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत, घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण

0: छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. सर, जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि वन्यजीवांचं वास्तव्य असतं. ही समृद्ध जैवविविधता पुढच्या पिढ्यांसाठी जपण्यासाठी वन विभागाकडून कोणते विशेष उपक्रम राबवले जात आहेत?
0: आपल्याकडे पक्षी, वनस्पती आणि वन्यजीव यांचे खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे, तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी वन विभागाबरोबर तिथल्या स्थानिक लोकांचा देखील खूप महत्वाचा रोल आहे. कारण ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे. सगळे वन्यजीव असतील आणि आपल्या कायद्यात असं मेन्शन केलेलं आहे वन्यजीव कायद्यामध्ये पण, तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. वन विभाग काम करत असतं पण जसं आपण मेन्शन केलं की शिकारी असतील किंवा अवैध वृक्षतोड असेल अशाविषयी लोकांनी त्यात स्वतः थांबवणं आणि वन विभागाला माहिती देणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण स्पेसिफिक वन्यजीव सप्ताह असेल किंवा पक्षी सप्ताह असेल किंवा आगविरोधी सप्ताह असेल अशा वेळी लोकांमध्ये पोहोचतो आणि जागरूकता करतो की आम्ही आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्या आणि आम्ही त्याच्याविषयी कारवाई पण करतो. मॅडम,
1: अच्छा सर, याला जोडूनच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना जाण्या येण्यासाठी म्हणून असं काही वन विभागाकडून काही सोय केली आहे का?
0: आपल्याकडे कोल्हापूरचा विचार केला तर राधानगरी अभयारण्य आहे, त्या ठिकाणी फार पूर्वीपासून दाजीपूरची सफारी फेमस आहे. गवे पाण्यासाठी लोक इथं परदेशातून पण येतात, तर त्यासाठी कोल्हापूरमधून पण विशेष बस सेवा वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिली जाते मागणीनुसार. याशिवाय आपण सुरंगी गेट आहे दाजीपूर पासून जवळ, त्या ठिकाणी नवीन सफारी आपण चालू करण्याचं नियोजन आहे. याशिवाय आपला चांदोली अभयारण्य खूप जवळ आहे आपल्या कोल्हापूर पासून, तर त्या ठिकाणी पण सफारी आता नव्याने सुरू होत आहे. तर अशा 2 ते 3 ठिकाणी सफारी नव्याने सुरू होत आहेत आणि ते कोल्हापूर पासून जाण्या येण्यासाठी बसेसचा ऑप्शन वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
1: अच्छा, खूप छान. कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना जंगल, वन्यजीव आणि निसर्ग ही आपली सामूहिक संपत्ती आहे. निसर्गाशी नातं जपण्यासाठी आणि वनसंवर्धनात सहभागी होण्यासाठी आपण नागरिकांना, विशेषतः तरुणांना काय आवाहन कराल?
0: नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं मला वाटतं. कारण की इफ नॉट वी देन हू, आणि इफ नॉट हेअर देन वेअर, आणि इफ नॉट नाऊ देन वेन. आय थिंक दिस इज द राईट टाईम. ही महत्वाची वेळ आहे आपल्या सगळ्यांना. आता कळतं झालं की आपण आता जंगलाला वाचवायला पाहिजे, तर त्यासाठी जितकं जास्तीत जास्त आपल्याला योगदान देता येईल तेवढं दिलं पाहिजे. प्रत्येकानं 5 तरी झाडं लावली पाहिजेत दरवर्षी, आणि जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात वन्यजीव अभयारण्य असतील, जसे ताडोबासारखे अभयारण्य असतील, पेंच असेल, जिम कॉर्बेट असेल, अशा ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत, जेणेकरून निसर्ग संवर्धन आणि ही चळवळ आहे पर्यटन याच्याविषयी त्यांना माहिती मिळेल आणि एकत्रित लोकांचा सहभाग आणि ह्याच्याविषयी जागरूकता वाढेल आणि आपण आपल्या जंगलांना, जंगलावरती जे डिपेंडेंट आहे म्हणजे आपलं पाणी, त्यानंतर आपल्याला मिळणारे जो ऑक्सिजन आहे, त्यानंतर आपल्याला मिळणारं सगळं जे निसर्गातनं शांती जी मिळते, पीस ऑफ माइंड, हे सगळं आपल्याला मिळू शकेल असं मला वाटतं. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सवदकडा प्रभा असेल, त्याशिवाय चंदगड, आजरा इथले बरेच तिलारीचं धरण आहे आणि व्ह्यू पॉईंट्स आहेत. त्यानंतर पन्हाळा पावनखिंडाचा ट्रेक रूट आहे, बरकीचा धबधबा आहे, अशा सुंदर पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त आपण भेटता येईल.
1: हो, निश्चितच सर. श्रोते हो, आपल्या तीनही भागांच्या संवादातून राज्याच्या समृद्ध वनसंपदेचं महत्व आणि वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी आपण धैर्यशील पाटील सरांकडून जाणून घेतलं. त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न, वनपर्यटनाचा विकास, लोकसहभाग, वणवा प्रतिबंध आणि जैवविविधतेचं संवर्धन याबाबत अत्यंत महत्वाची अशी माहिती आपल्याला कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील सरांकडून घेतली. सर, या विशेष संवादासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, जंगल वाचलं तरच वन्यजीव आणि जैवविविधता वाचेल आणि पर्यावरणाचं संतुलन टिकून राहील. निसर्गाशी असणारं आपलं नातं केवळ भावनेचं नाही तर जबाबदारीचं सुद्धा आहे. निसर्गाचं संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. जंगलात फिरायला जाऊया, निसर्गाचा आनंद घेऊया, पण हा आनंद घेताना निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवागार समृद्ध निसर्ग जतन करूया. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांचा.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
2: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
3: गतकाळाची स्मृती जपणारी,
2: तुमच्यासाठी तुमच्या घरी
3: रोज भेटणारी
2: आकाशवाणी एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्ज
3: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यावर नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर पासून श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर अनिल मडके सर, नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. श्वसन विकाराबद्दल तुम्ही सांगत असता तर या अनुषंगानं मला आज असा प्रश्न विचारायचा आहे की एखादी प्रेग्नंट महिला आहे, गरोदर स्त्री किंवा नुकतीच प्रसूती झालेली स्त्री, यांच्यामध्ये सुद्धा श्वसनाच्या काही समस्या असल्या तर ते श्वसन विकार होऊ शकतात का आणि काय उपाय असतात?
4: खरं तर गरोदर स्त्रियांना देखील त्रास होतो, प्रसूत झालेल्या महिलांना सुद्धा त्रास होतो. कारण आपल्या भोवती एवढे रोगजंतू आहेत, विषाणू आहेत, जीवाणू आहेत, वातावरणातले बदल होतात आणि अनुवंशिक हे जे घटक असतात ते त्या स्त्रीमध्ये सुद्धा असतात.
3: अच्छा.
4: प्रश्न असा असतो की गरोदर स्त्री ही दोन जीवांची आई असते, त्यामुळे ती अधिक तिच्या गर्भात उदरात वाढणारा गर्भ या दोन्हीचा विचार करून उपचार द्यावे लागतात. तर या स्त्रियांना इन्फेक्शन होतं, ब्रॉन्कायटिस होतो, दमा होतो, COPD होतो, त्यांना क्षयरोग सुद्धा होऊ शकतो.
3: अच्छा.
4: फक्त अशा स्त्रियांचा वेगळा विचार करून औषध उपचार बदलावे लागतात. कारण बरीचशी औषधं जी आहेत ती गर्भावर परिणाम करतात, त्या महिलेच्या चयापचयावर म्हणजे मेटाबॉलिझमवर परिणाम करतात. त्यामुळे डॉक्टरांनी विशेष करून काळजी घ्यायला हवी आणि अशा स्त्रियांनी काळजी घ्यायला हवी की आपली जी औषधं आहेत, आपण खातोय ती औषधं आहेत, त्याचा परिणाम साईड इफेक्ट गर्भावर होत तर नाही ना, सेफ औषधं आहेत का नाही हे बघावं पहिला मुद्दा. मुद्दा दुसरा की आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा छातीचा एक्सरे केला जातो, पण गरोदर स्त्रीच्या छातीचा एक्सरे घेतला जात नाही किंवा घेतला तर त्याला लेड शिल्ड लावली जाते. म्हणजे एक्सरे घेताना त्या गर्भावर एक्सरे पडू नयेत याची काळजी घेतली जाते की नाही त्या स्त्रीनं बघायला पाहिजे, त्या डॉक्टरांना सांगायला पाहिजे. तर अशा गरोदर स्त्रियांना हे सगळे जे फुफ्फुसाचे आजार होतात त्यावर मात करता येते. गरोदर स्त्रियांना जर स्थूलपणा असेल, मधुमेह असेल, हृदय विकार असेल तर त्याचा वेगळा विचार करावा लागतो. जी गोष्ट गरोदरपणाची तीच प्रसूतीची.
3: अच्छा.
4: कारण या दोन्ही प्रकारामध्ये रक्तवाहिनीत गुठळी होण्याचा धोका असतो.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय मग प्रेग्नंट स्त्री किंवा प्रसूती झालेली स्त्री यांच्यामध्ये मग काय काळजी घेतली पाहिजे?
4: तर रक्तवाहिन्यात गुठळी होणं हा एक दोष निर्माण होऊ शकतो. अशीच एक स्त्री, वय वर्षे साधारण 32, तिला पोटात दुखायला लागलं, साधारण 1-2.5 महिने

0: प्रसूत होऊन झाले होते आणि मग तिच्या पोटामध्ये काहीतरी ऑपरेशन करायचं ठरवलं गेलं, पण तिच्या पोटाच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या आहेत का हे तपासणं गरजेचं असतं, कारण कुठल्याही प्रसूत झालेल्या स्त्रीला शरीरात कुठेही त्रास व्हायला लागला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तवाहिन्यात गुठळी झाली का। विशेष करून आमच्याकडे जेव्हा एखादा रुग्ण असा येतो तेव्हा ती गरोदर स्त्री बराच काळ अंथरुणात असल्यामुळं, विश्रांती असल्यामुळं, रक्त प्रवाहामध्ये बदल झाला असल्यामुळं रक्तवाहिन्यात गुठळी होते, ती पायामध्ये होते।
1: अच्छा।
0: किंवा रक्तवाहिन्या ज्या पिशवीशी गर्भाशयाशी संबंधित आहेत, पोटाशी संबंधित आहेत, तिथे गुठळी होऊ शकते, ती अशी वाहत वाहत वाहत वरती येते आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये ती अडकते आणि तिथलं प्रेशर वाढतं आणि फुफ्फुसावर ताण येतो, हृदयावर ताण येतो, ज्याला आम्ही पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम म्हणतो। जसा हार्ट अटॅक येतो, जसा मेंदूचा अटॅक येतो, तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो आणि यांना रक्तातल्या गुठळ्या विरघळ्याची इंजेक्शन दिली तर हा पेशंट पूर्ण बरा होऊ शकतो। त्यामुळे प्रसूती झालेल्या किंवा गरोदर असलेल्या स्त्रियांच्या कुठल्याही दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, तातडीनं तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या।
2: श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934। श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
4: श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत।
5: शेतीची माहिती,
6: आरोग्याची काळजी,
5: तल्लीन करणारी
6: अभंगवाणी,
5: विश्वासार्ह बातम्या,
6: मखमली गाणी,
5: रसिकांच्या मनामनात
6: आकाशवाणी।

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:50 झाली आहेत.
1: श्रोतेहो, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती आता आपण ऐकूया ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून.
2: श्रोते हो नमस्कार. आज शारदीय नवरात्र महोत्सवाची चतुर्थी तिथी अर्थात बुधवार. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे आई अंबाबाई श्री कात्यायनीच्या रूपात सजेल. भगवती दुर्गा ज्यावेळेला कात्यायन ऋषींच्या आश्रमात प्रगट झाली त्यावेळेला त्यांनी तिला आपली कन्या स्वरूप मानलं आणि म्हणून कात्यायन ऋषींचं नाव चालवणारी ती भगवती कात्यायनी. करवीरच्या दक्षिण दार दिशेची देवता म्हणजे सुद्धा कात्यायनी. ही कात्यायनी कामदुर्गा म्हणून ओळखली जाते. भक्तांच्या सर्व भौतिक इच्छा पूर्ण करणारी ही कात्यायनी नवदुर्गांमधली 6वी दुर्गा म्हणून ओळखली जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा अलंकार पूजेचा सोहळा, पालखी सोहळा या सगळ्याबरोबरच भाविकांना ओढ आहे ती उद्याच्या अश्विन शुद्ध पंचमीची अर्थात ललिता पंचमीची. ज्या दिवशी नवरात्रातल्या चतुर्थी तिथीला सायंकाल व्यापिनी पंचमी असते त्या दिवशी ललिता पंचमीची म्हणजे उपांग ललितेची पूजा केली जाते. मात्र करवीरात सूर्योदय व्यापिनी तिथी बघून करवीर निवासिनी पंचमीच्या तिथीला आपल्या प्रिय सखीला भेटायला जाईल आणि त्याच ओढीनं करवीरकरवासी आज जगदंबेला शेजारतीसाठी म्हणून नमस्कार करते.

0: करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून आत्ताच आपण ऐकलीत.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

श्रोते, थोडंसं लक्ष द्या. सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपण या दुष्काळाचा सामना कसा करणार आहोत याविषयी आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणं सांगा आमच्या गप्प गाणी या कार्यक्रमासाठी येत्या शनिवारी 17 ऑक्टोबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02312566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02312566224. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. साधना सरगम यांच्या आवाजात आता भक्तिरचना ऐकूया.

वाडीला आलात तर भेट द्याच गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला।

श्रोते आज सकाळी 8:15 वाजता कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या काळात मोठ्या उत्साही आणि भक्तीपूर्ण वातावरणात कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या दरम्यान करवीर निवासिनी अंबाबाईची दररोज विविध रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येते. आज अश्विन शुद्ध चतुर्थी अंबामातेची कात्यायनी रुपात पूजा बांधण्यात येणार आहे. महर्षी कात्यायन यांनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या घरी कन्या म्हणून देवीनं जन्म घेतला म्हणून त्यांना कात्यायनी म्हणतात. तसंच सर्व देवी देवतांच्या तेजातून यांची निर्मिती झाली असल्याचं मानलं जातं. देवी कात्यायनी सिंहावर आरूढ होते. देवीला 4 हात आहेत. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात कमळपुष्प, तर तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा दर्शवतो.

श्रोतेहो, आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि प्रियसखी त्र्यंबोली देवी यांच्या भेटीचा सोहळा उद्या म्हणजेच गुरुवारी होणार आहे. ललिता पंचमीनिमित्त होणाऱ्या त्र्यंबोली यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीला अंबाबाई आपल्या शाही लवाजमानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. यानिमित्त उद्या सकाळी 9:30 तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची उत्सव मूर्ती पालखीत विराजमान होऊन त्र्यंबोली टेकडीसाठी रवाना होईल.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोतेहो, डाक विभागाच्या पुढाकारानं हयातीचा दाखला मिळवणं होणार आहे आता सुलभ. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. मात्र वयामुळे येणाऱ्या अडचणी, प्रवासाचा त्रास आणि बायोमेट्रिक पडताळणीतील अडथळे यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावं लागतं. या पार्श्वभूमीवर भारतीय डाक विभाग, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि केंद्र सरकारच्या पेन्शन विभागाच्या माध्यमातून हयातीचा दाखला सादर करण्याची सुलभ डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत पेन्शनधारकांना पोस्टमनला घरी बोलावून किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीनं हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होणार आहे. वाढत्या वयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे स्पष्ट उमटत नसल्यानं बायोमेट्रिक पडताळणी करताना अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन हयातीचा दाखला सादर करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन, चेहरा ओळख पडताळणी ही सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बायोमेट्रिक पडताळणीत अडचणी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करणं सुलभ व्हावं यासाठी डाक विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगानं डाक विभागामार्फत नेशन वाईड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन ही मोहीम 1-30 नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे.

श्रोतेहो, पाऊस कमी होण्याच्या तसंच दुष्काळ पडण्याच्या शक्यतेनं राज्यभरात पाणी जपून वापरा असे निर्देश सर्व शहरांकडून दिले जात आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन देखील येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 16 तारखेपासून दैनंदिन पाणीपुरवठ्यात 10% कपात करणार आहे. त्याचं नियोजन पाणीपुरवठा विभागानं केलं असून आता रोज 2 तासांऐवजी 1.5 तासच पाणीपुरवठा केला जाणार आहे. श्रोतेहो, या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचे काही सोपे उपाय आता जाणून घेऊया. फरशी किंवा गॅलरी धुण्यासाठी पाण्याचा पाईप न वापरता फक्त ओल्या फडक्यानं फरशी पुसून घ्या. आंघोळीसाठी शॉवर अथवा नळ सतत चालू ठेवण्याऐवजी फक्त एका बादली पाण्याचा वापर करा. धुणं भांडी घासताना किंवा कपड्यांना साबण लावताना नळ चालू ठेवू नका. कपडे रोज थोडे थोडे मशीनमध्ये लावण्याऐवजी मशीन पूर्ण भरल्यानंतरच मशीन लावल्यास पाणी वाचेल. वाहनं धुण्यासाठी पाण्याचा वापर पूर्णपणे थांबवून कोरड्या किंवा ओल्या कपड्यानं गाड्या पुसून घ्याव्यात. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतेहो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ञांची वाणी आकाशवाणी।

0: तूच सांगते कानी आकाशवाणी।
1: लोककलेची नाणी आकाशवाणी।
2: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
3: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा भागात काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्यानं अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की राघोपूर इथं गंगा नदीत बोटीतून 20 लोक प्रवास करत होते आणि ते एका भोजन समारंभासाठी जात होते. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोट दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि प्रत्येक जखमी व्यक्तीसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात असून आज संध्याकाळी त्या विजयवाडा इथं श्री कनक दुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतील. उद्या राष्ट्रपती विजयवाडा इथं राष्ट्रीय सरस मेळा 2026 उद्घाटन करतील. हा मेळा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकार यांनी आयोजित केला असून 30 हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्वयंसहायता गटाच्या 1,500 हून अधिक महिला यामध्ये सहभागी होत आहेत. या मेळ्यामध्ये विविध राज्यातील पारंपरिक हस्तकला उत्पादनं आणि प्रादेशिक खाद्यपदार्थांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात काल द्विपक्षीय संबंधांबद्दल दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारीच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ठोस

उत्पन्न साध्य करण्याच्या दिशेनं काम करण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यामध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि परस्पर जनसंपर्क यांचा समावेश आहे. भारत आणि कॅनडा मिळून अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीसाठी योगदान देत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद काल संध्याकाळी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाल्या. या दौऱ्यादरम्यान त्या आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेनं जात असून सध्या या कराराला अंतिम स्वरूप दिलं जात असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत ब्लूमबर्ग इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांमध्ये या कराराबाबत बोलणी सुरू असून व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींची प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. इथून पुढे प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतचे आपले संबंध नव्यानं जुळवून घ्यावे लागणार असून त्याबाबत फेरविचार करावा लागणार आहे असं जयशंकर यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप झाला. यावेळी सदस्य देशांच्या वतीनं नवी दिल्ली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बिमस्टेक राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हिंसक आणि अतिरेकी वृत्तीचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्वसमावेशक आणि शाश्वत मार्गानं लढून त्याचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आजपासून नवी दिल्ली इथं बृहत्तर भारत जगभरातील भारताचे सांस्कृतिक संबंध या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 50 देशातील प्रतिनिधी, राजदूत आणि अभ्यासक एकत्र येऊन भारताचे उर्वरित जगाशी असलेले ऐतिहासिक आणि समकालीन सांस्कृतिक संबंध यावर चर्चा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता इथं दुर्गापूजेची तयारी उत्साहात सुरू आहे. रंगीबेरंगी पूजा मंडप, विद्युत रोषणाई आणि संगीत यांनी वातावरणामध्ये जल्लोष निर्माण केला आहे. या उत्सवी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासनानंही वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेत कांगोमध्ये इबोला रोगाचा प्रसार झपाट्यानं होत असून या उद्रेकात आता बाधित रुग्णांची संख्या 9,000 वर गेली आहे तर मृतांचा आकडा 4,300 जास्त झाला आहे. 7 प्रांतांमध्ये पसरलेला हा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. सामुदायिक संसर्ग हा आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय असून ताज्या अहवालामध्ये 88 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा उद्रेक अधिकाधिक समुदायांमध्ये पसरत असल्यानं नवीन हॉटस्पॉट्स तयार होत असून आता 7 प्रांतांमधील 65 आरोग्य विभाग याच्या विळख्यामध्ये आले आहेत. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांनी आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तन्वीनं एका रोमांचक लढतीमध्ये जपानच्या नात्सुकी निदेराचा 2-1 पराभव केला.

0: आता तिचा सामना जर्मनीची खेळाडू इव्हॉन ली हिच्याशी होईल. किदांबी श्रीकांतनं फ्रान्सचा बॅडमिंटनपटू अर्नो मर्केलचा 2-0 पराभव केला. दरम्यान भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन हे पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज हैदराबाद इथं 4था T20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. गेल्या रविवारी इंदूरमध्ये झालेल्या 3र्या T20 सामन्यामध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा 14 धावांनी पराभव केल्यानंतर या 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मानवी जीवनात संचित प्रारब्ध आणि पाप पुण्य यांचा परस्पर संबंध काय आहे तो पाहण्याचा आपण प्रयत्न करूया। कर्माचे तीन प्रकार म्हणजे संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण हे होत। पूर्वकर्माच्या पापपुण्याचा सर्व ठेवा जिथं असतो त्याला संचित असं म्हणतात। या संचितातील जो काही पापपुण्याचा भाग नैसर्गिक पद्धतीनं प्रस्तुत जन्मात भोगण्यासाठी वाट्याला आलेला असतो त्याला प्रारब्ध असं म्हणतात। आणि हे प्रारब्ध

भोग भोगत असताना माणूस जे कर्म करतो त्याला क्रियमान असं म्हटलं जातं. बँकेच्या भाषेत हेच याप्रमाणे सांगता येईल. बँकेत जमा केलेला पैसा आहे संचित, तर बँकेतून काढलेले पैसे म्हणजे प्रारब्ध. आणि हे बँकेतून काढलेले पैसे खर्च करताना माणूस जे काही कार्य करत असतो त्याला क्रियमान असं म्हणतात. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या त्रांगड्यात सर्वसामान्य लोकांच्या तंगड्या अडकलेल्या आहेत. या त्रांगड्यातून सुटण्याचा मार्ग न दिसल्यामुळं सर्वसामान्य लोक हवालदिल झालेले दिसतात. या परिस्थितीतून काही आशेचा किरण दिसेल का या हेतून लोक ज्योतिषाकडे जातात. ज्योतिषी जे भविष्य सांगतो त्याचा संबंध प्रारब्धाशी असतो. जे प्रारब्ध आपल्या वाट्याला येतं ते अटळ आहे आणि त्याला काहीही पर्याय नाही अशी सर्वसामान्य लोकांची पक्की कल्पना आणि धारणा असते. या धारणेतून माणसाच्या वाट्याला प्रवाहपतित जीवन येतं. आता हे प्रवाहपतित जीवन माणसाच्या वाट्याला येण्याचा हा प्रकार टाळता येणं शक्य आहे का असा काही लोकांना प्रश्न पडतो. या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते सर्वसामान्य लोकांचा असा पक्का समज आहे की संचितातून पाप पुण्यरूप प्रारब्धाचा सर्व भाग प्रस्तुत जन्मात एकाच हप्त्यात इन वन इन्स्टॉलमेंटमध्ये भोगण्यासाठी येतो. परंतु हा त्यांचा समज पूर्ण चुकीचा आहे. आपण ज्याला संचित असं म्हणतो त्या संचितात इष्ट आणि अनिष्ट असे संस्कार पाप पुण्य या स्वरूपात वास करत असतात. या पाप पुण्याचा काही भाग प्रस्तुत जन्मात प्राथमिक अवस्थेमध्ये इष्टानिष्ट प्रारब्ध रूपानं नैसर्गिक पद्धतीनं माणसाच्या वाट्याला येतो. परंतु त्यानंतर मात्र काळानुरूप परिस्थितीमध्ये बदल होतो. संचितात जे पाप पुण्य दडून बसलेलं असतं त्यापैकी कुणाला आपण प्रारब्ध रूपात आमंत्रण द्यायचं हे ठरवण्याचं काम माणसाला करता येणं शक्य होतं. इथं प्रयत्नवाद महत्वाचा ठरतो. आपण ज्यांना आमंत्रण करतो ते आमंत्रित पाहुणे आपल्या घरी येतात. सज्जन माणसांना आमंत्रित केलं तर सज्जन माणसं येतात, दुर्जन माणसांना आमंत्रित केलं तर दुर्जन माणसं येतात. त्याचप्रमाणे संचितात जे पापपुण्य असतं त्यांच्यापैकी आपण कुणाला आमंत्रण द्यायचं हे महत्वाचं असतं. संचितातील पुण्य इष्ट प्रारब्ध रूपानं माणसांना आमंत्रित करायचं की संचितातील पाप अनिष्ट प्रारब्ध रूपानं आमंत्रित करायचं हे ठरवण्याचं काम माणसाचं आहे. परंतु सर्वसामान्य लोकांचा असा गैरसमज आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो आपल्या पूर्ण आयुष्यासाठी संचितातील पाप पुण्याचा भाग प्रारब्ध रूपानं घेऊन येतो आणि हे प्रारब्ध त्या माणसाला आयुष्यभर प्रारब्ध भोग या स्वरूपात भोगावं लागतं. हाच गैरसमज बँकेच्या भाषेमध्ये स्पष्ट करता येईल. काही अडाणी लोकांची अशी गैरसमजूत असण्याची शक्यता आहे की बँकेतील पैसे फक्त एकदाच काढतात, वारंवार नाही. त्याचप्रमाणे अनेक अज्ञानी लोकांचा असा गैरसमज आहे की संचितातील पाप पुण्यस्वरूप प्रारब्धाचा वाटा पूर्ण आयुष्यासाठी फक्त एकदाच काढला जातो. विड्रॉवल इज ओनली वन्स फॉर द एंटायर लाईफ टाईम अँड नॉट फ्रिक्वेंटली. परंतु हा समज वस्तुस्थितीला धरून नाही. ज्याप्रमाणे बँकेतून पैसे गरजेप्रमाणे वेळोवेळी काढता येतात त्याचप्रमाणे संचितातून प्रारब्धाचा वाटा माणसाला वेळोवेळी काढता येणं शक्य आहे असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. इतकंच नव्हे तर विशिष्ट प्रक्रियेनं संचितातील पापस्वरूप अनिष्ट प्रारब्ध टाळून पुण्यस्वरूप इष्ट प्रारब्धाला आकर्षित करता येत.

तर असाही जीवनविद्येचा महत्वाचा सिद्धांत आहे. सर्वसामान्य लोकांना ही वस्तुस्थिती ज्ञात नसल्यामुळं ते प्रारब्धाधीन होऊन दैववादी बनतात. या संदर्भात अधिक स्पष्टीकरण करणं आवश्यक वाटतं. सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत प्रत्यक्षात जो प्रकार घडून राहिलेला आहे तो असा, माणसाच्या संचितातून इष्ट आणि अनिष्ट असा संचित स्वरूपाचं प्रारब्ध त्याच्या वाट्याला येत असतं. हे प्रारब्ध माणसाच्या वाट्याला कुठल्या प्रक्रियेने येतं हे समजून घेणं आवश्यक आहे. माणूस ज्या परिस्थितीमध्ये वाढतो, त्याला जी संगती प्राप्त होते, त्याला जे शिक्षण आणि शिकवण मिळते, त्या सर्व गोष्टींच्या मिलनातून त्या माणसाला इष्ट किंवा अनिष्ट संस्कार कळत किंवा नकळत प्राप्त होत असतात. या इष्ट आणि अनिष्ट

0: त्याला जे शिक्षण आणि शिकवण मिळते त्या सर्व गोष्टींच्या मिलनातून त्या माणसाला इष्ट किंवा अनिष्ट संस्कार कळत किंवा नकळत प्राप्त होत असतात. या इष्ट आणि अनिष्ट संस्कारांना अनुसरून तो माणूस संचितातून इष्ट किंवा अनिष्ट प्रारब्धाला वेळोवेळी नकळत आमंत्रित करत असतो. या स्पष्टीकरणावरून जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत लक्षात येईल, तो हा की संचितातून इष्ट किंवा अनिष्ट प्रारब्धाची उचल म्हणजेच विड्रॉवल पूर्ण आयुष्यात फक्त एकदाच नव्हे तर वारंवार होत असते. ही उचल प्रत्येक माणूस वेळोवेळी करत असतो, पण ही प्रक्रिया त्याच्या नकळत चाललेली असते. ही प्रक्रिया कशी चालते ते आपण थोडक्यात पाहूया. प्रत्येक माणूस हा दिवसभर चिंता किंवा चिंतन करत असतो. भविष्यकाळाची चिंता आणि भूतकाळात घडून गेलेल्या अनिष्ट घटनांचं चिंतन प्रत्येक माणूस सातत्यानं करत असतो. माणूस चिंता करतो म्हणजे प्रत्यक्षात अनिष्ट गोष्टींचं तो चिंतनच करत असतो. अनिष्ट चिंतन करण्याची माणसाला एवढी सवय जडलेली आहे की आपण अशा तऱ्हेचं अनिष्ट चिंतन करून राहिलेले आहोत याची सुद्धा त्याला जाणीव नसते. हे अनिष्ट चिंतनच संचितातील पाप संस्कारांना अनिष्ट प्रारब्ध रूपानं आमंत्रण देत असत. याच्या उलट जर एखादा माणूस बुद्धिपुरस्सर आणि प्रयत्नपूर्वक इष्ट आणि शुभचिंतन सातत्यानं करत राहील तर तेच शुभचिंतन संचितातील पुण्य संस्कारांना इष्ट प्रारब्ध रूपानं आमंत्रण देईल. थोडक्यात माणसं शुभ किंवा अशुभ चिंतन सातत्यानं करत असतात आणि त्याप्रमाणे संचितातील पाप पुण्य इष्ट किंवा अनिष्ट प्रारब्ध रूपानं माणसाच्या वाट्याला वेळोवेळी येत असत. आता आपण प्रारब्ध आणि क्रियमान हे जोडीनं मानवी जीवनामध्ये कसे कार्यरत असतात ते पाहूया. बँकेचंच उदाहरण घेऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. माणसं बँकेतून खर्चासाठी पैसे काढतात. निरनिराळी माणसं हा पैसा निरनिराळ्या कारणासाठी खर्च करतात. काही माणसं हा पैसा व्यसनापायी खर्च करतात तर काही माणसं हा पैसा मौजमजा करण्यासाठी खर्च करतात. तर दुसरी काही माणसं हा पैसा शिक्षणासाठी, घरासाठी, आरोग्यासाठी किंवा अन्य चांगल्या कार्यासाठी खर्च करतात. ही तीन प्रकारची माणसं तीन प्रकारच्या कारणांसाठी पैसा खर्च करत असतात. त्याचे परिणाम तीन प्रकारानं त्यांच्या अनुभवाला येतात. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
3: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन EIR ॲपवर। अपर्णा संत आणि राहुल जोशी यांच्या आवाजात आता ही भक्तिरचना ऐकूया।

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला श्री 420 या चित्रपटासाठी आशा भोसले, मन्नाडे आणि सहकाऱ्यांचा आवाज, शैलेंद्र यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

0: सफर है हो।
1: मुड़ मुड़ के ना देख मुड़ मुड़ के।

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता उडन खटोला या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आवाज, शकील बदायनी यांची गीतरचना, नौशाद यांचं संगीत।

0: श्रोते हो, या शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक हृदय पुनर्जीवन दिनानिमित्त आणि जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त डॉक्टर श्री गणेश कामत आणि डॉक्टर आशिष नलवडे यांनी दिलेली माहिती, आणि त्याचबरोबर नवरात्री निमित्त स्त्री शक्तीचा जागर याविषयी माहिती। तेव्हा अवश्य एका शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता मुनीमजी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, साहेब लुधियानवी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत।

गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटासाठी गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत.

पेईंग गेस्ट या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा आवाज आताच आपण ऐकलात. श्रोते, या गीतरचनेबरोबरच आजचा गीतभार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ब्रह्मकुमारी या नाटकासाठी आशा भोसले यांच्या आवाजात विश्राम बेडेकर यांची पदरचना.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल

0: तर
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता देव दीनाघरी धावला या नाटकासाठी कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या आवाजात बाळ कोल्हटकर यांची पदरचना, वसंत देसाई यांची संगीतरचना.

0: वाडीला आला तर भेट द्याच गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला।
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. कार्यक्रमात आता कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना, जितेंद्र अभिषेकी यांची संगीत रचना.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमेद जीवनाची.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नाट्य मालिका उमेद जीवनाची. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था.
2: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
4: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
3: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा.
5: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.
6: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
7: आजपासून आपण नवीन नाट्य मालिका ऐकणार आहोत उमेद जीवनाची. HIV सह आनंदाने जगणाऱ्या अशा मंडळींच्या काही गोष्टी नाट्य रूपात आम्ही आपल्यासाठी सादर करणार आहोत. ही मालिका सादर करण्यापूर्वी मुळात HIV आणि एड्स याचा इतिहास आपण समजून घेऊया. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत डॉक्टर विजय कंदेवाड, संचालक आरोग्य सेवा पुणे आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था. सर नमस्कार.
8: नमस्कार मॅडम.
7: एड्सचा थोडासा इतिहास आम्हाला सांगाल?
8: अत्यंत महत्वाच्या विषयावर मॅडम आपण ही मालिका सादर करीत आहात, त्याबद्दल मी आकाशवाणीचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. पूर्वी मॅडम HIV शब्द ऐकला की अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हायची आणि HIV म्हणजे आयुष्याचा शेवट आणि असा गैरसमज देखील समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होता. पण आज परिस्थिती बदललेली आहे. HIV सोबत जगणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य थांबत नाही. योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते आयुष्य निरोगी सक्रिय आणि सन्मानाने त्यांना जगता येतं. HIV एड्सच्या इतिहासाबद्दल सांगायचं म्हटलं तर साधारणपणे 1981 साली अमेरिकेमध्ये HIV एड्सची पहिली केसची नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि भारत देशामध्ये आपल्या 1986 आपला हा HIV बाधित जो पहिला रुग्ण आहे तो आढळला. त्यानंतर भारताने आपल्या देशामध्ये HIV प्रतिबंध तपासणी समुपदेशन ज्याला काउन्सिलिंग म्हणतो आपण आणि उपचाराच्या क्षेत्रामध्ये सातत्याने त्यामध्ये मोठी प्रगती केली आणि 1992 भारताचा आपला पहिला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मग जी प्रगती आपण साधली त्यामध्ये आपल्या विविध जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केले, त्या ठिकाणी काउन्सिलर्सच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन, त्यांचं प्री टेस्ट काउन्सिलिंग, टेस्ट केल्यानंतर जर तो पॉझिटिव्ह आला तर त्याचं पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उपचाराची सुविधा शासनामार्फत त्या ठिकाणी केली गेली. यामध्ये केंद्राचं आणि राज्य सरकारचा दोघांचाही त्याच्यामध्ये वाटा आहे. आणि आज आपण एका खूप महत्वाच्या टप्प्यावर आहोत त्यामध्ये की HIVची तपासणी, समुपदेशन, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजे ART उपचार जो असतो ह्याचा शासकीय यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. आता नियमितपणे ART औषधे घेणारी व्यक्ती आपली रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणात ठेवू शकते आणि दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकते. या मालिकेसाठी मी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आकाशवाणी आणि सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देतो.
7: धन्यवाद.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नाट्य मालिका उमेद जीवनाची. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्ये, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे, अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनिप्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया तर उमेद जीवनाची भाग पहिला.
9: नमस्कार, मी अमृता आपटे. मी तुम्हाला सांगणार आहे काही HIV सह जगणाऱ्या रुग्णांच्या गोष्टी, मन हेलावून टाकणाऱ्या,

0: डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या, तर कधी दुःखी वंचितांचं आयुष्य बदलण्यासाठी झटणाऱ्या लोकांच्या गोष्टी. पण त्याआधी मी ह्या मंडळींशी कशी जोडली गेले ते सांगते. 2005 गोष्ट आहे. मी पदवीच्या पहिल्या वर्षात होते आणि त्याच वर्षी मी NSS मध्ये सहभागी झाले. NSS च्या पहिल्या वर्षात विविध उपक्रमांबाबत आम्हा विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यापैकी मला सगळ्यात आवडलेलं आणि मनावर ठसलेलं प्रशिक्षण म्हणजे HIV/AIDS विषयावरचं प्रशिक्षण. त्यानंतर प्रत्यक्ष काम करत असताना HIV/AIDS विषयावर जनजागृती करण्याची संधी मला मिळाली आणि या विषयाबद्दलची माझी उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच गेली. लोकांशी संवाद साधताना, त्यांच्या प्रश्नांना समजून घेताना आणि HIV/AIDS विषयी असलेले गैरसमज दूर करताना मला या क्षेत्रात काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत होता. नंतर मी MSW पूर्ण केलं आणि काही NGOs मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना अनेक अनुभवसुद्धा मिळाले, अनेक माणसं भेटली. मात्र HIV/AIDS या विषयाशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं आणि शेवटी 2022 महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी म्हणजेच MSACS यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. खरं तर माझ्यासाठी हा केवळ एक नोकरीचा टप्पा नव्हता, तर जवळपास 17 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका प्रवासाला मिळालेलं नवं आणि महत्वाचं वळण होतं. या पेशंटसोबत कामानिमित्त रोज संवाद साधते. त्यांचं दुःख, वेदना, असहायता बघून गलबलून जायला होतं. मी नवीनच जॉईन झाले होते तेव्हा तर ट्रेनिंग घेऊन सुद्धा कधी कधी पेशंटचं दुःख ऐकून त्यांच्याबरोबर मलाही रडू यायचं. माझ्या आईला सुद्धा मी ही नोकरी कशी करू शकणार आहे याची काळजीच वाटायची. पण हळूहळू हे पेशंट्स मला नव्यानेच कळायला लागले. यांच्या गोष्टी फक्त दुःख आणि वेदनेच्या नाही आहेत, तर प्रॉब्लेम्सवर मात करून नव्याने जगायला शिकलेल्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या आहेत हे मला जाणवलं. म्हणजे आधी मला असं वाटायचं की मी यांना आधार देते, पण हळूहळू असं जाणवायला लागलं की आता माझ्या आयुष्यात कोणतंही मोठं संकट, मोठे प्रॉब्लेम्स आले ना, तर मी यांच्याच धैर्याच्या गोष्टी आठवते. आणि मग मला असं वाटू लागलं, ज्या गोष्टींनी मला धैर्य मिळतंय त्या गोष्टी सगळ्या जगापर्यंत का बरं पोहोचू नयेत. म्हणून मग मी ठरवलं की आपल्या श्रोत्यांना एक एक गोष्ट सांगायची. HIV च्या बाबतीत आता खूप संशोधन झालंय, अनेक नवनवीन उपाययोजना, औषधं आली आहेत, त्यासाठी सरकारी रुग्णालयातून मदत मिळते, त्याविषयी सुद्धा बोलूया. आज ऐकूया सुषमाची गोष्ट. सोमवारचा दिवस होता, छान मस्त प्रसन्न वाटत होत. तेवढ्यात रिटायर्ड बँक कर्मचारी शिंदे सर आले. ते आमच्या हॉस्पिटलचे जुने पेशंट आहेत. मागच्या 10 वर्षांपासून ते आमच्याकडे HIV साठी औषधं घेत आहेत. त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो. ते मला म्हणाले,
1: गुड मॉर्निंग. नमस्कार डॉक्टर अमृता.
0: गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शिंदे सर. फार छान फिट अँड फाईन दिसताय. पण एक मिनिट, मी तुम्हाला सांगते, मी डॉक्टर नाही आहे, मी काउन्सिलर आहे.
1: हो, आमच्यासाठी तुम्ही डॉक्टरांसारख्याच नाही का? आणि हो, मी फक्त फिट अँड फाईन नाही बरं का, एनर्जेटिक आणि हॅपी सुद्धा आहे.
0: अरे वा, काय झालंय? काय नेमकं एवढे खुश का दिसताय?
1: काय झालंय? लग्न. हा घ्या लाडू माझ्या लग्नाचा.
0: काय सांगताय काय शिंदे सर, लग्नाचा लाडू?
1: हो, आणि ती बघा, ती कोपऱ्यात जी उभी आहे ना गोडशी मुलगी, ती आमची मुलगी सुषमा.
0: शिंदे सर, तुम्ही तर आश्चर्याचा अगदी धक्काच दिलात. तुमच्या मिसेस तुम्हाला कुठे भेटल्या आणि हे सगळं काय, कसं काय घडलं?
1: सांगतो. म्हणजे मला वाटलंच होतं की मी लाडू दिल्यावर तुम्ही लगेच मला हा प्रश्न विचारणार.
0: अर्थात?
1: आणि फक्त तुम्हीच नाही, अहो माझे सगळे मित्रमंडळी सुद्धा मला हाच प्रश्न विचारत आहेत. आणि एक आतली गोष्ट सांगू का?
0: कुठली?
1: ते सगळे माझे मित्र आहेत ना, ते माझ्यावर जळतायत की वयाच्या 60 मला बायको तर मिळालीच, पण 25 वर्षांची रेडीमेड गोड मुलगी सुद्धा मिळाली.
0: शिंदे सर, खरंच मलाही तोच प्रश्न पडलाय.
1: कसं आहे अमृता मॅडम? अहो, आमची भेट एका

0: सामाजिक संस्थेत झाली
1: हां
0: आणि त्यानंतर बरंच काही घडलं. माफ करा पण आज आमच्या लग्नाची गोष्ट सांगायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. काय मला ना आज एका कामासाठी अर्जंट जावं लागणार आहे. हो पण सुषमाकडे वेळ आहे, आज ती तुमच्या सोबत गप्पा मारेल आणि तुम्हाला माझीच काय तिची सुद्धा सगळी गोष्ट अगदी सविस्तर सांगेल. काय सुषमा?
1: हे बरं झालं, कारण तुम्ही तुमची गोष्ट तिखट मीठ लावून रंगवून सांगितली असती. त्यापेक्षा सुषमाकडून मला खरे फॅक्ट्स कळतील. बाय द वे, लाडू खूपच छान आहे, अजून एक मिळेल का?
0: अजून एक कशाला? हा पूर्ण बॉक्सच घ्या. आणि एक विनंती, हॉस्पिटलमध्ये आता तुम्हीच वाटा. काय मी थोडा गडबडीत आहे, मला निघावं लागेल.
1: बरं बरं, हरकत नाही, मी वाटेन.
0: मॅडम, सुषमाची ट्रीटमेंट आता इथूनच सुरू करायची म्हणून मी तिला घेऊन आलोय. माझं काम आटोपलं की मी सुषमाला घेऊन जाईन. चालेल.
1: बरं ठीक आहे शिंदे सर.
0: ठीक आहे, मग मी येऊ.
1: हो हो हो. सुषमा ये ना, ये बस ना.
2: नमस्कार मॅम.
1: नमस्कार. तुझ्या आईचं गाव कुठचं ग, म्हणजे मुंबईच्याच आहेत की?
2: सातारची आहे ती. माझा भाऊ तिकडेच असतो, आमचा फार कॉन्टॅक्ट नाही. त्याच्या लग्नाला गेलो तेवढंच.
1: अच्छा, शिंदे सरांची आणि तुझ्या आईची तिकडे ओळख झाली तर?
2: हो, तिकडेच एका HIV सेंटरमध्ये भेट झाली. माझी आई सुद्धा HIV पेशंटच आहे.
1: ओ,
2: माझ्या आईला माझ्या बाबांमुळे झाला होता HIV. मी लहान होते तेव्हाच बाबा गेले. त्यावेळी एवढी औषधंही नव्हती आणि जी होती ती सुद्धा घ्यायला बाबा टाळाटाळ करायचे असं आई सांगायची. त्यांच्या शेवटच्या काळात तर त्यांची दृष्टी सुद्धा गेली होती.
1: हो, HIV पूर्वी फार औषधं नव्हती, त्यामुळे बऱ्याच रुग्णांनी आपले जीव गमावलेत.
2: मी 3 वर्षांची होते तेव्हा आईला कळलं की मला सुद्धा HIV आहे. मग काय, मला एका सेंटरमध्ये ठेवलं. आईपासून दूर राहणं मला फार कठीण होतं. मी सारखी आजारी पडायचे, मग सतत औषधं घ्यायचा, खूप कंटाळा यायचा. त्यातच मला TB झाला हे कळलं. मग मी त्यावरही बराच काळ औषधं घेतली.
1: मग बरं वाटलं का तुला?
2: नाही, कारण तो TB नव्हताच.
1: अरे बापरे, म्हणजे चुकीचे औषधोपचार झालेत. खरं तर कुठल्याही आजाराचं योग्य निदान होणं खूप गरजेचं असतं.
2: हो ना. नंतर काही काळाने आईला कळलं की मला काय झालंय ते. मी सारखी का आजारी पडतीये, मला खूप औषधं घ्यावी लागतायत. म्हणून मी कंटाळून आईला सतत विचारायचे की आई, माझी इतर मित्रमंडळी औषधं घेत नाहीत, मग मलाच काही औषधं. पण आईने तरीही मला काही कळू दिलं नव्हतं.
1: अगं, आईला काळजी वाटत असणार तुझी.
2: हो, पण सगळा समाज, नातेवाईक माझ्याकडे बोट दाखवून इतरांना सांगायचे, हीच ती, हिलाच HIV झालाय. अगदी लहान होते तेव्हा कळायचं नाही. त्यांच्या त्या टोकदार बोटांमध्ये किती घृणा दडली येते. पण जसजशी मोठी होत गेले त्यांची ती टोकदार बोटं टोचायला लागली आणि मला स्वतःचाच राग येऊ लागला. आपण कुठलीही चूक केलेली नसताना शिक्षा मात्र भोगतोय, ही भावना पोखरून टाकत होती.
1: सुषमा, तुझी काहीही चूक नसताना तुझ्या बाबतीत जे झालं ते खरंच चुकीचं आहे. पण HIV बाधित रुग्णांसोबत समाज वागतो ते त्याहीपेक्षा जास्त चुकीचं असतं. खरं तर आपल्या समाजामध्ये रुग्णांशी कसं वागायला हवं याची समजच नाही आहे.
2: हो खरंय, अर्थात काही चांगली माणसं सुद्धा भेटली मला आणि त्यांच्यामुळेच खरं तर ही लढाई लढायला थोडंफार बळ मिळालं.
1: अरे वा,
2: आणि आता तर डॅडी सुद्धा आहेत आमच्या सोबत.
1: खरंच ग,
2: वयाची 25 वर्ष इतक्या हालपेष्टा सहन केल्यानंतर देवालाही आमची दया आली असेल आणि म्हणूनच देवाने डॅडींना आमच्या आयुष्यात पाठवले.
1: हो, शिंदे सर खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अगं, कधी कधी तर वेळ असेल तेव्हा माझ्यासोबत ते इथे सुद्धा सेंटरमध्ये पेशंटचं काउन्सिलिंग करतात, त्यांनाही मानसिक आधार देतात.
2: डॅड खरंच ग्रेट आहेत. आताही आमची सगळी जबाबदारी त्यांनीच घेतली आहे आणि मला तर पुढे शिक्षण कंटिन्यू कर म्हणून सांगतायत.
1: अरे वा सुषमा, मला सांग तुझं आधीचं शिक्षण कुठे झालंय?
2: आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ, त्या दोघांना हा संसर्ग झाला नव्हता त्यामुळे कुटुंबाने त्यांना स्वीकारलं.
1: अच्छा.
2: पण मला एका ट्रस्टच्या स्कूलमध्ये शिकावं लागलं. 5वी ते 10

0: दहावीचं शिक्षण मी तिकडेच घेतलं. तिथे मला खूप एकटं वाटायचं. आजारपणामुळे मी अगदी खंगून गेले होते. औषधांमुळे तर माझ्या अंगावर कधी कधी फोडसुद्धा उठायचे. मग शाळेत कुणीही माझ्या बाजूला बसायचं नाही. सुरुवातीला ह्या गोष्टीचा मला त्रास व्हायचा, पण नंतर सवय झाली.
1: पण मग आई कधी भेटायची तुला?
0: आई यायची ना कधी कधी भेटायला, पण त्यातही खूप नियम असायचे. मी आईच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असायचे. आई ज्या दिवशी भेटायला यायची ना, त्या दिवशी अंगावर कितीही फोड आलेले असू देत, आतमध्ये कितीही वेदना होत असू देत, पण मी मनाने खूप खुश असायचे.
1: सुषमा, कुठली ट्रीटमेंट चालू होती तेव्हा तुझे?
0: ते माहीत नाही मला, पण भयंकर त्रास व्हायचा. एका डॉक्टरांनी तर मी 6 महिने सुद्धा जगणार नाही असं सांगितलं होतं आईला.
1: ओह,
0: पण आई कसली ऐकते. आई म्हणाली, मी सुद्धा जगणार आणि माझ्या मुलीला सुद्धा जगवणार. आई पुढे कोणाचं काय चालतंय.
1: खरं,
0: देवाला सुद्धा आम्हाला मार्ग दाखवावाच लागला.
1: म्हणजे कळलं नाही मला.
0: मला कसला तरी संसर्ग झाला म्हणून आम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला ह्या ट्रीटमेंटची माहिती मिळाली. ह्या उपचाराने पेशंट्स रिकव्हर होतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात असं आईला कळलं. मला फार काही आशा नव्हती, पण आई तर अगदी नाचायची बाकी राहिली होती. आम्ही लगेच उपचार सुरू केले. मी एकही डोस चुकवायचे नाही आणि आईची सुद्धा काळजी घ्यायचे. पुढच्या काहीच दिवसात अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले.
1: हो, ART ही उपचार पद्धती अगदी योग्य आणि महत्वाची आहे. ज्या डॉक्टरांनी हे उपचार शोधलेत ना, त्यांचे मानवजातीवर खरंच खूप मोठे उपकार आहेत.
0: खरंय, मागच्या 10 वर्षांपासून मी हे उपचार घेतीये आणि अगदी नॉर्मल आयुष्य जगतीये.
1: शिंदे सरांचं लग्न झालेलं बघून आणि तुझी सुद्धा एवढी छान रिकव्हरी बघून खूप बरं वाटलं आज. कोणाचीही सोबत नसताना किती हिमतीने सामोरे जाता तुम्ही पेशंट्स. तुला तुझ्या मनासारखं आयुष्य लाभो हीच प्रार्थना करेन मी देवाकडे. सुषमा, शिक्षण किती घेतलं म्हणालीस?
0: मी ग्रॅज्युएट आहे. ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलाय.
1: अरे वा.
0: आणि एका प्रायव्हेट कंपनीत आता नोकरी सुद्धा करतेय. आता मी ना ठरवलंय, हार मानायची नाही.
1: शाबास. आणि काय लग्नाचा काय विचार?
0: माझ्याशी कोण लग्न करणार मॅडम?
1: अग, तुझ्या आई बाबांना वयाच्या 60 मध्ये त्यांचा जोडीदार मिळालाय. तू तर किती तरुण आहेस. तुझी जोडी सुद्धा देवाने नक्की बनवली असणार, बघ तू.
0: हो, आता जे नशिबात असेल ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं.
1: बरोबर.
0: माझ्या आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग आले, पण त्यांनी मला कमकुवत नाही तर आणखी खंबीर बनवलंय.
1: गुड. सुषमा, मला सांग, या सगळ्या प्रवासात तू HIV कडे कसं बघतेस ग?
0: मला असं वाटतं HIV म्हणजे शेवट नाही, ती फक्त आयुष्याची एक बाजू आहे. त्याच्यासोबत जगण्यासाठी मनाने मजबूत राहायलाच हवं.
1: वा वा, तुझे हे शब्द ऐकून भारावून गेले मी अगदी. शिंदे सरांची मुलगी शोभतेस हा. तुझे विचार अगदी त्यांच्या विचारांना शोभेसे आहेत.
0: थँक्यू मॅम.
1: तर ही होती शिंदे सरांच्या धाडसी निर्णयामुळे एक कुटुंब पूर्ण झाल्याची गोष्ट.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात नाट्य मालिका उमेद जीवनाची. आज या मालिकेचा भाग पहिला आपण ऐकला. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्ये, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनी प्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या नेहा खरे. रोज चालण्याची असते तुझ्यात जागी. उमेद जीवनाची. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था.
3: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
4: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
5: जनजागृती हीच सुरक्षा.
6: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाइन 1097 या टोल

0: फ्री क्रमांकावर कॉल करा.
1: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
3: उमेद जीवनाची हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 10:50 झालेली आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात आता जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना.

समूह स्वरातील या रचनेबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत.

गाता रहे मेरा दिल हा या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला रंगीला या चित्रपटासाठी हरिहरन आणि स्वर्णलता यांचा आवाज, महबूब यांची गीतरचना, ए आर रहमान यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता यस बॉस या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा आवाज, जावेद अख्तर यांची गीतरचना, जतीन ललित यांचं संगीत.

कार्यक्रमात आता खूबसूरत या चित्रपटासाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज, संजय छेल यांची गीतरचना, जतीन ललित यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता कृष्णा कॉटेज या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांचा आवाज, निलेश मिश्रा यांची गीतरचना, अन्नू मलिक यांचं संगीत.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।

0: लोककलेची नाणी आकाशवाणी.
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी.
0: गुणांच्या खाणी आकाशवाणी.
2: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी.
3: माध्यमांची राणी आकाशवाणी.
4: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्झ अर्थात आकाशवाणी कोल्हापूर.

पार्टनर या चित्रपटासाठी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा आवाज आताच आपण ऐकलात. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता मैंने प्यार क्यों किया या चित्रपटासाठी शान, प्रिया, नीरज आणि शाजनीन यांचा आवाज, समीर यांची गीतरचना, हिमेश रेशमिया यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता मोहित चौहान यांचा आवाज, निलेश मिश्र यांची गीतरचना, प्रीतम यांचं संगीत, चित्रपट दिल तो बच्चा है जी.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर. कार्यक्रमात आता हे बेबी या चित्रपटासाठी सलीम शहजादे, रेहान खान, शंकर महादेवन आणि साजिद खान यांचा आवाज, समीर यांची गीतरचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जिरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शारदीय नवरात्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमधला अत्यंत मंगल, पवित्र आणि शक्तीपूजेचा उत्सव. सृष्टीला चालना देणाऱ्या स्त्री तत्वाची, ऊर्जेची आणि सर्जन शक्तीची ही उपासना. मैत्रिणींनो, या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत

0: डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत. आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 पेक्षा जास्त प्रवचन त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय, आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाहीये, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशाने वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल. मी जर तुम्हाला एक ओंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक गोष्टी त्या शक्ती देवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
0: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे ते शिवशक्ती. शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
1: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या, तर त्यामध्ये 5 प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे

0: अत्यंत मंगल पवित्र आणि शक्तीपूजेचा उत्सव. सृष्टीला चालना देणाऱ्या स्त्री तत्वाची, ऊर्जेची आणि सर्जन शक्तीची ही उपासना. मैत्रिणींनो, या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 जास्त प्रवचन त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाहीये, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशानी वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल. मी जर तुम्हाला एक ओंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक गोष्टी त्या शक्तीदेवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
0: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री

0: रूप आहे ते शिवशक्ती. शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
1: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या तर त्यामध्ये पाच प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे शैव, शंकराची उपासना करणाऱ्या लोकांचा पंथ. दुसरं वैष्णव, विष्णूची उपासना करणारे. तिसरं शाक्त. खरं सांगायचं तर असं म्हणता येईल की शाक्त उपासना म्हणजे शक्तीची उपासना ही शैव आणि वैष्णव यांना जोडणारा एक पूल होती. कारण शक्तीची उपासना शिवाची अर्धांगिनी पार्वती या रूपातही केली जाते आणि विष्णूची अर्धांगिनी लक्ष्मी या रूपातही केली जाते. त्यामुळे शक्ती हे जे तत्व आहे हे या दोन्ही ठिकाणी आहे म्हणूनही त्याचं महत्व. या तिसऱ्या उपासना पद्धती किंवा संप्रदायानंतर येतो ती सौर उपासना. तर सौर म्हणजे सूर्याची उपासना आणि त्यानंतर येते ती गणपत्य संप्रदायाची उपासना म्हणजे गणपती हे प्रमुख दैवत मानून केलेली उपासना. आता यातली जी शक्ती आहे ती शक्ती विविध रूपांमध्ये म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी आपण ज्याला म्हणू तीच एक शेवटची आहे, तीच एक सुरुवातीचीही आहे. जिच्यापासून सुरुवात झाली आणि जिच्यामध्ये शेवट होणार ती एकमेव शक्ती म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी जिला स्त्री रूपातली शक्ती असं म्हणता येईल आणि म्हणून तिची केलेली उपासना ही शाक्त पद्धतीची. पण ती उपासना सुद्धा वेगवेगळ्या रूपात तिला कल्पून केलेली असते. जसं तिला पार्वती म्हणून तिची पूजा केली आहे, तिची लक्ष्मी म्हणून पूजा केली आहे, नवरात्र उत्सवामध्ये तिची पूजा केली जाते, वेगवेगळ्या वेळी वर्षातल्या तिची पूजा केली जाते, उपासना केली जाते. सामान्यपणे मंगळवार आणि शुक्रवार हे सुद्धा आपण देवीचे वार मानतो. मार्गशीर्षामधले गुरुवार हे पुन्हा त्या फेमिनाईन एनर्जीचे शक्तीदेवतेचे रूपातली उपासना किंवा पूजा आहे. आपण चैत्रगौर साजरी करतो, ती आपण चैत्रातल्या शुद्ध प्रतिपदेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत करतो. मंगळागौरीची पूजा करतो किंवा आपण गणपती बसतो त्याच्या आदल्या दिवशी आपण जे हरतालिका व्रत करतो त्यातही पुन्हा तेच करतो. कोजागिरीच्या दिवशी पुन्हा आपण लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करतो आणि लक्ष्मी पूजनाला आपण दिवाळीच्या दिवशी आपण पुन्हा लक्ष्मीची पूजा करतो. त्यामुळे या स्त्री शक्तीची किंवा या शक्तीदेवतेची उपासना विविध पद्धतीनं विविध टप्प्यांवर विविध वेळांमध्ये आणि विविध प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी मिळण्यासाठी आपण वर्षभर करत असतो. त्यातलाच हा नवरात्र आणि त्यावेळी केलेली उपासना एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
0: पण मग दैवत उपासनेमध्ये या शक्ती उपासनेचं नक्की स्थान कुठे आहे? मग
1: ते जर पाहायचं झालं तर देवी उपासना ही किती जुनी असावी याच्याविषयी विचार करताना हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला मातृकेची मूर्ती आढळते आणि शिवशक्तीच्या मूर्ती त्या उत्खननांमध्ये आपल्याला आढळतात.
0: अच्छा.
1: त्यामुळे तेव्हाही शिव आणि शक्ती याचा एकत्रित स्वरूपामध्ये पूजन किंवा त्याची उपासना करण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये होती. वेदामध्ये स्त्री तत्वाची उपासना, आराधना, स्तुती वेगवेगळ्या रूपात केली आहे आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या ज्या दैवत आहेत त्या उषस म्हणजे पहाट, तिचं इतकं सुंदर वर्णन 20 सूक्तांमध्ये आलंय की तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची नाती बांधली आहेत. म्हणजे प्रत्येक बाई जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या नात्यांनी तिच्या भोवतालच्या लोकांशी बांधलेली असते. ही कल्पना त्या उषेच्या सूक्तांमध्ये इतकी सुंदर आली. ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सून आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी बहीण आहे आणि ही सगळी नाती निभावत असताना ती काय काय करतीये, ती सगळ्यांना कामाला लावतीये. कारण उषस म्हणजे प्रभात, सूर्योदयापूर्वीचा काळ, म्हणजे ती आधी येते आणि मग तिच्या पाठोपाठ सूर्य येतो. तांबडं फुटलं फटफटलं की आपण उठतो आणि कामाला लागतो, म्हणजे ती सगळ्यांना कामाला लावतीये. इतक्या सुंदर कल्पना त्यामध्ये आल्या आहेत. आदिती, उमा, सरस्वती, रात्री, पृथ्वी या सगळ्या रूपामध्ये वेदामध्ये सुद्धा या शक्तीची उपासना आपल्याला दिसते. ललिता सहस्रनामामध्ये तिला 1000 नावं तिची आहेत. त्यामध्ये तिला एक नाव असं आहे, तिला वेद जननी म्हटलंय. किती शक्ती, ती जी काही ऊर्जा आहे ती वेदांच्या रूपामध्ये सुद्धा प्रकट झाली आहे. श्री सूक्त तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लक्ष्मीची आराधना करण्यासाठी जे वेदातलं सूक्त आजकाल आपण सगळेजण म्हणतो ते म्हटल्यानंतर सुद्धा येणारी अनुभूती ही एका वेगळ्या प्रकारची अशासाठी आहे. पण ते नुसतं म्हटल्याने आपल्यामधली ही एक कुठली तरी ऊर्जेचा स्रोत, एक बटण कुठलं

0: तरी दाबलं जातं आणि ती ऊर्जा जागी होते याचा अनुभव प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीलाही होत असतो. नंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा उपनिषदांमध्ये सुद्धा पराविद्या ब्रह्मविद्या या सगळ्याची चर्चा आहे. देवीची किंवा या शक्तीची उपासना ही एक वेगळी पद्धत आहे उपासनेची आणि वेगवेगळ्या पद्धतींची चर्चा इथे दिसते. म्हणजे उपनिषदामध्ये कुठे कुठे येते तर महानारायण उपनिषदामध्ये पहिल्यांदा दुर्गा या शब्दाचा उल्लेख आहे. तर अशा पद्धतीनं देवीची उपासना किती प्राचीन, तर माणूस आहे तेव्हापासून ही ऊर्जेची आराधना करतोच येतो. आणि लिखित स्वरूपातला किंवा वाङ्मयीन पुरावा म्हणायचा तर वेदांमधल्या वेगवेगळ्या ऋचा की ज्या या शक्तीदेवतेविषयी बोलतात,
1: म्हणजे हजारो काळापासून ह्या शक्ती उपासनेला मान्यता मिळाली आहे, तिला तिचं महत्व तेव्हापासून अधोरेखित आहे. आणि अशीही अगदी पुराण काळापासून चालत आलेली ही शक्ती उपासना, मग याची वैशिष्ट्ये अजून काय सांगता येतील?
0: देवी उपासनेची शक्ती उपासनेची वैशिष्ट्ये जर सांगायची तर पहिलं असं की या शिवशक्तीची आराधना ही बऱ्याचदा एकत्रितपणे केली जाते. आणि यामागचा हेतू असा आहे की सगुणाच्या उपासनेतून, सगुण म्हणजे समोर असणारी देवीची मूर्ती, तिचं चित्र, त्या रूपाकडून आपल्याला तिच्या निर्गुण रूपाकडे म्हणजे सूक्ष्म रूपाकडे जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आधी ती सगुणाची उपासना केली जाते. त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोनही रूपात ती केली जाते.
1: अच्छा,
0: आता स्थूल म्हणजे काय? तर मूर्तीची उपासना, चित्राची उपासना, पूजा करणं, यंत्राची उपासना. आता श्री यंत्र नावाचं एक यंत्र आपल्या अनेकांच्या घरामध्ये किंवा पूजेमध्ये असतं, तर ही यंत्र वेगवेगळी आणि त्या माध्यमातून केलेली उपासना ही झाली स्थूल उपासना. आणि सूक्ष्म म्हणजे काय? तर त्या देवतेला प्रसन्न करणाऱ्या मंत्रांची बीजाक्षर.
1: अच्छा,
0: म्हणजे ह्रीम क्लीम ही बीजाक्षर आहेत. तर कित्येकदा बीजाक्षरांच्या वारंवार उच्चारणामधून सुद्धा पूजा केली जाते. अच्छा, संपूर्ण मंत्र न म्हणता किंवा मंत्र म्हणून केली जाते, मानसिक जप करून, मनातल्या मनात जप करून केली जाते. या व्यतिरिक्त लययोग आणि कुंडलिनी अशाही काही तांत्रिक मार्गातल्या आणि थोड्याशा क्लिष्ट वाटणाऱ्या अशा उपासना पद्धती आहेत. पण अर्थातच या ज्या तंत्रोक्त आणि क्लिष्ट अशा उपासना पद्धती आहेत ह्या आपल्या आपल्या मनांनी आपल्याला करता येत नाही. त्याला कुणीतरी त्या मार्गातला ज्येष्ठ गुरु समोर हवा की ज्यांनी आपल्याला ती दीक्षा द्यायला हवी. श्री विद्या त्याची दीक्षा दिल्याशिवाय ती नाही करतात. त्यामुळे अगदी सोपं नामस्मरण करणं आणि स्तोत्र म्हणणं, पूजा करणं, इथपासून ते या क्लिष्ट पद्धतींपर्यंत अशी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची उपलब्धता आपल्याला आहे या शक्तीदेवतेची उपासना करण्यासाठी.
1: वा प्रज्ञाताई, मला आता सांगा की ही शक्ती उपासना जी आपण करतो त्या उपासनेची माहिती सांगणारे काही ग्रंथ आपल्याकडे आहेत का किंवा काही स्तोत्र पण आहेत का?
0: आहेत ना, अतिशय विपुल वाङ्मय या विषयावर आपल्याला उपलब्ध आहे की जे सामान्य माणसालाही चटकन हाताशी उपलब्ध होऊ शकेल. ग्रंथांमध्ये जर पाहायचं झालं तर काही शाक्त पुराणं आहेत.
1: बर,
0: शाक्त म्हणजे शक्तीदेवतेला प्रमुख स्थान असणारी अशी पुराणं आणि त्यामध्ये त्याविषयीची उपासना गोष्टी अशा काही आल्यात. त्यामध्ये मार्कंडेय पुराण, त्यानंतर देवी भागवत, देवी पुराण आणि कालिका पुराण ही चार प्रमुख पुराण आहेत की ज्यामध्ये फक्त शक्तीदेवता हेच प्रमुख दैवत आहे. त्यानंतर काही शाक्त उपनिषद सुद्धा आहेत.
1: बर,
0: आणि त्यामध्ये केनोपनिषद की देवीला केंद्रस्थानी मानून केलेली उपासना याविषयीचं वर्णन त्यात आहे. या व्यतिरिक्त बाणभट्ट नावाचा एक कवी होता, त्यांनी चंडी शतक नावाचं एक देवीची स्तुती करणारं 100 श्लोकांची एक रचना त्यांनी केली आहे. काहीसे क्लिष्ट आहेत ते श्लोक पण अतिशय सुंदर आहेत. त्या व्यतिरिक्त दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे. सप्तशती म्हणजे 700 श्लोकांचा समूह. तर अशी दुर्गा सप्तशती आहे ज्यात पुन्हा देवी, तिचे पराक्रम, तिची गुणवैशिष्ट्य. पण हे सगळे ग्रंथ जे आहेत हे मोठे आहेत तुलनेने. आणि म्हणून काही असे ग्रंथ आहेत की ज्यामध्ये तुलनेने लहान आहेत आणि म्हणण्यासारखे आहेत. त्यामध्ये शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्र, ती स्तोत्र म्हणायला लागलं की निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती इतकी विलक्षण आहे आणि त्याचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो. आता कनकधारा स्तोत्र नावाचं हे 18 श्लोकांचं एक छोटंसं स्तोत्र आहे. अतिशय सुंदर आहे आणि त्याची एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात येण्यासारखी किंवा रिलेट

होण्यासारखी आहे. असं म्हणतात की एक व्यक्ती एक गृहस्थ होता आणि त्याच्या घरामध्ये अजिबात काही संपत्ती नव्हती, खूप दारिद्र्य होतं आणि दारामध्ये कुणीतरी काहीतरी मागायला आलं, त्यावेळी घरात काही नाही म्हणून देता येत नव्हतं आणि म्हणून ती स्त्री अतिशय दुःखी झाली घरातली की अरे मी काहीच देऊ शकत नाही कारण माझ्याकडे काही नाही. आणि मग केलेली ही रचना, तिच्या दारात उभं राहून जी व्यक्ती दारात भिक्षा मागायला आली होती तिने केलेली ही रचना, आणि त्या रचनेनंतर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला. ही गोष्ट कितीही आश्चर्यकारक वाटली तरी ते स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो ना त्याचा गोडवा, त्या शब्दांचे आघात, त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा ही इतकी विलक्षण आहे. त्यातला पहिला श्लोक आपण ऐकूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती गोड आणि किती सुंदर ते स्तोत्र आहे. अंग

0: म्हणजे मला ही देवी प्रसन्न होवो आणि तिनं मला भरभरून धनधान्य संपत्ती देवो हे प्रत्येकाच्या मनात येतं. हे स्तोत्र आपल्याला म्हणणं, कारण 18 श्लोकांचं आहे, पर ते आपल्याला म्हणणं अवघड वाटत असेल तर ते शिकवणारी ही माहिती आजकाल आपल्याला खूप वेगवेगळ्या माध्यमांवर उपलब्ध आहे, त्यामुळे आपण ते शिकू शकतो, म्हणू शकतो. असंच आणखीन एक स्तोत्र की जे शंकराचार्यांचं आहे, सौंदर्य लहरी नावाचं, आणि त्या सौंदर्य लहरीवरती ज्या वेगवेगळ्या स्पष्टीकरणात्मक ग्रंथ लिहिले गेले त्यामध्ये त्या प्रत्येक श्लोकासाठी एक आकृती सांगितली गेली जी तंत्रमार्गातली आहे. तर अनेक वेळा असाही प्रयोग करून बघता येईल की त्या सौंदर्य लहरीचे श्लोक आपण म्हणत किंवा ऐकत असताना त्या पद्धतीची आकृती रांगोळीच्या रूपात आपण काढू शकतो. आणि हे जे सौंदर्य लहरी नावाचं स्तोत्र आहे याच्यामध्ये शिव आणि शक्ती या दोनहींची उपासना केली आहे. त्यातला एक श्लोक आपण पहिला बघूया, अतिशय सुंदर आहे. शिव शक्त्यायुक्त यदि भवति शक्तः प्रभवितुम् न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरवेञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथम कृतपुण्यः प्रभवति.
1: फार सुंदर.
0: आणि अशाच सारखं आणखीन एक स्तोत्र की ज्याविषयी मला आपल्या सख्यांना सांगायला नक्की आवडेल की ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. आणखीन एक त्याला आयाम असा आहे की देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत. आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला असे अनेक आयाम आहेत आणि त्या प्रत्येक आयामानुसार, त्या प्रत्येक रूपानुसार आपण वेगळ्या वेगळ्या असतो. आपण मैत्रिणीशी बोलताना वेगळे असतो, घरात ज्येष्ठांशी बोलताना वेगळं असतो, मुलांशी बोलताना वेगळं असतो, नवऱ्याशी बोलताना वेगळं असतो, आपल्या कामाच्या ठिकाणी आपण वेगळे असतो. त्यामुळे आपली ही अनेक रूप आहेत आणि या रूपांनुसार आपल्याला आपले गुण किंवा आपले दोष, त्या दोषांवर मात करायला लागते आणि गुणांचा वापर करायला लागतो. म्हणजे आता अगदी छोटं उदाहरण सांगायचं तर देवीची ही 1000 रूप, 1000 गुण म्हणजे 1000 शक्यता आहेत. या शक्यता आपल्यातही आहेत. समोरची व्यक्ती माझ्याशी गोड सरळ साधं बोलली तर मी सरळ साधं गोड बोलू शकते. समोरची व्यक्ती माझ्याशी नाटकीपणे काहीतरी टोचायच्या उद्देशाने बोलली तर मी खोटं खोटं गोड बोलूनही तिला उत्तर देऊ शकते. हो ह कळलं ह आपण म्हणतो की असं कितीतरी वेळा एकमेकींना. हेच एखाद्याला सुनवायचं असेल तर त्या शब्दांमध्ये येणारा टोचरेपणा, कठोरपणा हाही मी आणू शकते. म्हणजे काय तर या सगळ्या माझ्या अभिव्यक्तीच्या शक्यता आहेत, फक्त कुठे काय कसं वापरायचं यासाठी काय हवं तर माझी समतोल बुद्धी. आणि म्हणून ही जी

0: देवीची विशेषण आहेत ही इतकी सुंदर आणि इतकी बोलकी आहेत ना की बाईला काय काय लागतं कुठल्याही बाईला तशी ती सगळी वैशिष्ट्ये आहेत. मला असं वाटतं की ती वैशिष्ट्य देवीची म्हणून म्हणत असताना आपल्यातली ती शक्तीची जाणीव आणि तिचा जागर या दोन्ही गोष्टी होतील. एक ना फार छान विशेषण आहे ते आहे नित्यतृप्ता असं देवीला म्हटलंय ललिता सहस्रनामाच्या 154 श्लोकात. तर आता ती सतत समाधानी आहे. आपण जरी कधीतरी विचार केला ना की माझ्या आयुष्यात मी समाधानी आहे अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कदाचित मला मिळालेली संपत्ती असेल की मला जे काही मिळालंय त्यात मी समाधानी आहे, कदाचित मला अतिशय हुशार आणि सद्गुणी आणि सुदृढ मुलं मिळाली आहेत यासाठी मी समाधानी असेन, कदाचित एखादी काहीतरी गोष्ट माझ्याकडे नाहीये पण माझ्या घरातली माणसं खूप समजूतदार आहेत यासाठी मी समाधानी असेन, तर मी समाधानी कशासाठी आहे ह्याचा विचार जर आपण केला तर देवीचं हे विशेषण आपल्याला खरंच कळलं. आणखीन एक फार छान विशेषण आहे आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीलाच काय खरं तर प्रत्येक माणसाला हे गरजेचं आहे, पण कधी कधी असं होतं की स्त्रिया संवेदनशील असतात त्यामुळे लहान लहान गोष्टी त्या मनाला लावून घेतात आणि त्याचा त्रास स्वतःला करून घेतात. आणि त्यासाठी देवीचं एक विशेषण आहे परमंत्र विभेदिनी 153 श्लोकात हे आलंय. याचा अर्थ असा की ती सतत सकारात्मक विचार करणारी आहे. आता ही गोष्ट तुम्हाला मला आपल्या सगळ्या सख्यांना किती गरजेची आहे की कुठलाही प्रसंग घडला तर आपण तो बदलू शकतो का? नाही. जर बदलू शकत असलो तर तो बदलावा आणि नाही तर त्याकडे सकारात्मकपणे पाहावं. हा गुण जो देवीमध्ये आहे तो किती बरं गरजेचा आहे. आणखीन एक विशेषण आहे आणि ते मला फार आवडतं, ते 150 श्लोकामध्ये आलेलं ललिताचं विशेषण आहे. मंत्रिणी न्यस्त राज्य धुहू असा तो शब्द आहे. शब्द अवघड वाटला तरी त्याचा अर्थ असा आहे की आपल्या अंगावरच्या जबाबदाऱ्या योग्य व्यक्तींकडे सुपूर्त करणारी हे तिचं विशेषण.
1: अरे वा.
0: आणि हे जे कामाचं डेलिगेशन आहे हे प्रत्येकाला जमतच असं नाही, पण ते जमल्यानं आपलं आयुष्य सुखाचं होऊ शकतं. शाळेतनं घरी आलेल्या मुलांनी आपला डबा जर बॅगमध्येच ठेवला आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून घासायला लागला तर आपली जी चिडचिड होते त्यापेक्षा त्या मुलाला थोड्या कडक शब्दामध्ये त्याचं काम जर सोपवलं की शाळेतून आल्यावर चप्पल काढली की तत्क्षणी आपला डबा काढायचा आणि विसळून सिंकमध्ये ठेवायचा तर आपलं आयुष्य किती सुखाचं होईल.
1: खरं.
0: त्यामुळे काम सोपवणं
1: आणि विश्वास ठेवणं की तो व्यवस्थित करेलच.
0: तर हे असे कितीतरी देवीमधले सद्गुण आहेत जे आपल्यामध्ये आल्यानं आपल्यालाही फायदा होणार आहे आणि म्हणून ती ऊर्जा मिळवण्यासाठी ह्या स्तोत्रांचं पठण करावं हे उत्तम. पण समजा पठण नाही जमलं तर किमान आपण श्रवण करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि आपण ते कानावर पडून आपल्या भोवतीच्या वातावरणामध्ये सुद्धा ती ऊर्जा अनुभवू शकतो.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं ना की हे जे काही ललिता सहस्रनाम स्तोत्रातली जी काही नावं आहेत ना, या नावाचा जर तुम्ही खरंच आधी अर्थ लक्षात घेतला तर त्याचा मला वाटतं जास्त तुम्हाला फायदा होईल.
0: अगदी खरंय. अगदी साधी गोष्ट, त्याच्या स्तोत्राच्या सुरुवातीला ध्यान देवीचं केलं जातं.
1: हा.
0: आणि त्याच्यात उद्देश असा आहे की आपल्या डोळ्यासमोर मनश्चक्षूंसमोर ती मूर्ती यावी आणि ती आली ना की त्या क्षणापासूनच त्या ऊर्जेचा अनुभव येतो. काही काही गोष्टी ना मैत्रिणीनो मी सांगायच्या तुम्ही ऐकायच्या किंवा वाटलं तर करून बघायच्या अशा नसतात. त्या करून बघाव्या आणि मग जो अनुभव येतो ना मग ठरवावं की मला हे पटतं आहे किंवा मला करावं वाटतंय की नाही. तर एक प्रयोग म्हणून हा अनेकांनी करून बघा आणि तुमचा काय जो अनुभव आहे तो तुम्ही नक्की शेअर करा, कारण मला खात्री आहे त्यातल्या बऱ्याच जणींना सकारात्मकच अनुभव येईल. ज्या दिवशी आपल्याला थोडस कमी एनर्जी आहे, आपण आज दमलोय असं वाटत असतं, त्या दिवशी स्वतःला आवडेल अशा रंगाचे कपडे घाला, छान तयार व्हा आणि यातला एक श्लोक लावून किंवा तो श्लोक म्हणून डोळे मिटून त्या ऊर्जेचा अनुभव घ्या.
1: बर
0: या ध्यानाचा जो श्लोक आहे तो मला अतिशय आवडतो ललिता सहस्रनामातला, तो आपण आपल्या सख्यांना ऐकूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून डोळ्यासमोर

देवीचं रूप आणायचा प्रयत्न करा की अतिशय रेखीव, अतिशय प्रमाणबद्ध आणि अतिशय आकर्षक अवयव असणारी प्रसन्न मुद्रेची, जिच्या डोळ्यामधनं फक्त प्रेम, वात्सल्य, करुणा हेच गुण प्रतीत होत आहेत, आणि जिनं लाल रंगाचे कपडे घातले तशी देवी आपल्या डोळ्यासमोर आणा.

0: मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या या कार्यक्रमात. आणि आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत शक्ती उपासनेविषयी. या शक्तीची उपासना करण्याची काही विशिष्ट अशी पद्धत आहे का? म्हणजे आता सध्याच्या काळात की जेव्हा आपल्या सगळ्या मैत्रिणी बाहेर पडतात किंवा घरातल्या कामामध्ये सुद्धा खूप स्ट्रेस वगैरे आहे, तर ह्या आधुनिक काळामध्ये ती कशा पद्धतीने केली पाहिजे?
1: प्रामुख्यानं एक गोष्ट मला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे आपण मगाशी बघितलं की आपली अनेक रूपं असतात. आपले प्रत्येक वेळचं वागणं वेगळं असतं, आपले स्वभाव वेगळे वेगळे असतात, आणि अनेक सख्यांना आपल्या स्वतःच्या स्वभावातले बदल आणि स्वतःच्या स्वभावातले आयाम याची सुद्धा जाणीव असते. तर त्यामुळे आपण आणखीन एक देवीशी जोडणारा धागा आपल्यातला लक्षात घेऊया की आपल्या स्वभावाचे जसे अनेक कंगोरे, आपले वेगवेगळे मूड्स, तसं देवी सुद्धा प्रामुख्यानं दोन रूपात आढळते. आणि त्या दोन रूपातल्या देवीची अनेक रूपं आहेत पुढे. पहिला प्रकार म्हणजे तिचं सौम्य रूप आणि दुसरं म्हणजे तिचं क्रूर रूप. दोन्ही देवीच आहेत. सौम्य रूप हे पांढरा रंग किंवा तिची कलात्मकता यातनं दिसतं. आता या सौम्य रूपातलाच एक आविष्कार म्हणजे सरस्वती डोळ्यासमोर आणा की तिचे कपडे, तिने घातलेले दागिने, या सगळ्याचं रूप डोळ्यासमोर आलं तरी शांत आणि सौम्य वाटतं. किंवा लक्ष्मी, ती देणारी आहे, पार्वती, ही सगळी सौम्य रूप आहेत. आणि जी क्रूर किंवा उग्र रूप आहेत, क्रूर म्हणण्यापेक्षा सुद्धा उग्र, ती दुष्ट शक्तींचा संहार करणारी, वाईट गोष्टी घालवणारी, त्यामुळे काली, काळा रंग, संहार हे त्या रूपांचं वैशिष्ट्य आहे. ही दोनही रूपं त्या एकाच शक्तीची आहेत. जशी आपल्यामध्ये अनेक शक्यता आहेत, आपण मगाशी म्हटलं की 1000 रूपं म्हणजे 1000 शक्यता, त्या या अशा. याची उपासना करायच्या सामान्य पद्धती म्हणजे काय? तर देवीची पूजा करणं, देवीसाठी काही स्तोत्र किंवा मंत्र म्हणणं, आणि तिसरा एक टप्पा म्हणजे जो तंत्र मार्गात वापरला जातो तो म्हणजे काही भौमितिक आकृत्या आणि त्या आकृत्यांच्या सहाय्याने केलेलं ध्यान. मगाशी आपण कुंडलिनीचा सुद्धा उल्लेख केला. इतकी वरच्या दर्जाची क्लिष्ट स्वरूपाची साधना प्रत्येकाला जमेल असं नाही, पण आपण स्वतःसाठी किमान थोडं थांबून ध्यान म्हणजे काय, तर आपण स्थिर होऊन एखाद्याच

0: गोष्टीचा सकारात्मक पद्धतीनं आणि शांतपणे केलेला विचार. आता मैत्रिणींसाठी जर सांगायचं तर मला एक गोष्ट असं वाटतं की सकाळी उठल्यापासून घड्याळाच्या काट्यानुसार आपण असंख्य कामं करत असतो आणि आपण जी कामं करतो त्या व्यतिरिक्त कितीतरी कामांचा विचार आपण करत असतो. म्हणजे प्रत्यक्षात मी एक भेंडीची भाजी करताना दिसले तरी त्याआधी मी माझ्या फ्रीजमध्ये असलेल्या 4 भाज्या रिजेक्ट करून त्या का नाही करायच्या आणि ही करायची तर ही कशी करायची यावर विचार केलेला असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराबरोबर आपलं डोकंही खूप दमवत असतो विचार करून. कधी कधी आपण अतिरिक्त विचार करून न घडलेल्या घटनांचा सुद्धा ताण घेत असतो. तर या सगळ्या ताणापासून स्वतःला बाजूला ठेवून एक पॉज घेणं, अतिशय शांतपणे स्वतःबरोबर संवाद करणं, या गोष्टींनी सुद्धा आपल्यामध्ये असणारे काही दैवी गुण आपण ऍक्टिव्हेट करू शकू.
1: वा वा,
0: या संबंधामध्ये मला एक गोष्ट आवर्जून आठवलेली सांगावी वाटते. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की या जगामध्ये मी कुठे कुठे आहे आणि कशा रूपात आहे ते सांगत असताना ते म्हणतायत की स्त्रीमध्ये देव कुठल्या रूपात आहे तर त्यांनी 7 गुण सांगितलेत. कीर्ती श्रीरुवाक चनारीणाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. या रूपामध्ये मी प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. हा श्लोक वाचला ना तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याचं विवेचन खूप वेळा खूप ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलंय. तर त्या सगळ्याचा आढावा घेऊन असं वाटलं की प्रत्येक बाईला बाई म्हणून जन्माला घालताना हे 7 गुण आपल्याला दिलेलेच आहेत. पण मग प्रत्येकात ते गुण दिसत का नाहीत? प्रत्येक जण क्षमा का नाही करू शकत? आता आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर मी एक मोबाईल घेतला, माझ्या मोबाईलमध्ये सिम कार्ड घातलं, पण मी जर ते सिम ऍक्टिव्हेट केलं नाही तर ते चालणारं नाही.
1: बरोबर.
0: तसं माझ्यामध्ये असलेले हे 7 गुण आहेत पण ते जर योग्य वयात ऍक्टिव्हेट झाले नाही तर क्षमा सुद्धा करता येते, क्षमा करूनही आनंद मिळतो, क्षमा करूनही समाधान मिळतं हे मला कळणारच नाही. असे प्रसंग माझ्या आयुष्यात कितीतरी वेळा येणार आहेत की जेव्हा हे 7 गुण मला वापरायला लागणार आहेत पण ते ऍक्टिव्हेट असले तर वापरता येणार. खूप खूप वर्षापूर्वी घरामध्ये आणून ठेवलेले सेल आज आपण अचानक रिमोटमध्ये घालायला घेतले तर ते चालणारच नाहीत, कारण त्याची शक्ती निघून गेली आहे. तसं आपल्यामध्ये असणाऱ्या या गुणांची शक्ती ऍक्टिव्हेट करणं, त्यांना चार्ज करणं, याच्यासाठी या स्तोत्रांचा खूप मोठा उपयोग आहे. आणि ती आपण म्हटली तर उत्तम, नाही तर किमान ऐकत राहावी, कारण त्या स्वरांचा, त्या शब्दांचा, त्या आघातांचा हा संस्कार होऊन आपल्यातली ऊर्जा नक्कीच जागी होणार आहे.
1: छान. अजून पुढचा प्रश्न, म्हणजे आता तुम्ही जेवढं सांगताय तेवढं अजून असं वाटतं की अजून तुमच्याकडनं काहीतरी समजून घ्यावं, अजून माहिती करून घ्यावं. तर पुढचा प्रश्न असा की आपल्या मैत्रिणी ह्या कशा पद्धतीने हे सगळं आत्मसात करू शकतात? म्हणजे हो, माझ्याकडे त्या शक्ती आहेत, मी ती ऍक्टिव्हेट करायची आहेत, मला ती उपासना करायची, पण मी काय करू, कशा पद्धतीने करू, किंवा त्याच्यावर थोडासा प्रकाश नक्कीच पाडलेला आवडेल.
0: अगदी बोलूया. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला एक 9 कौशल्य येण्याची फार गरज आहे या नव्या काळात.
1: बर.
0: कारण कसं आहे, आपण काळ ज्या पद्धतीनं बदलतोय, नातेसंबंध ज्या पद्धतीनं बदलत आहेत, माणसं ज्या पद्धतीनं बदलत आहेत, ते बदलू नाही शकत, ते थांबवू नाही शकत. मग आपण काय करू शकतो? तर आपल्यातल्या त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करून या सगळ्याकडे बघायची आपली नजर बदलू शकतो.
1: बरोबर.
0: आपली जाणीव बदलू शकतो. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं या नवरात्राच्या 9 दिवसांच्या निमित्तानं आपण जाणून घेऊया की कुठली 9 कौशल्य प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवे. आणि खरं सांगायचं तर ही 9 कौशल्य आत्मसात करणं अजिबात अवघड नाही. त्यातली एक 4-5 तर प्रत्येक बाईमध्ये असणारच आहेत. मग काय करायचं, तर कुठली आहेत त्याला खूण करायची आणि जी नाहीत त्यासाठी मी काय करू शकते याचा विचार करायचा. पहिलं कौशल्य म्हणजे वित्त कौशल्य. प्रत्येकच जण पैसा कमवत असेल असं नाही, पण पैसा हाताळत असते.
1: बरोबर.
0: मग तो पैसा हाताळत असताना आपण कशा पद्धतीनं तो हाताळावा आणि आपल्या हौशी पुरवण्यासाठी तो सन्मार्गाने आलेलाच आहे ना याची कशी खात्री करावी,
1: वा,

0: हे आपण विचार करणं म्हणजे वित्त कौशल्य आत्मसात करणं. दुसरं तंत्र कौशल्य. आपली मुलं तंत्रज्ञान ज्या सहज पद्धतीनं वापरतात त्या सहज पद्धतीनं आपण वापरू शकणार नाही, पण आपल्या हितासाठी आणि आपली मुलं कशाला सामोरं जात आहेत हे कळण्यासाठी आपल्याला तंत्र कौशल्य यायला हवं. त्यामुळे ते मला लागत नाही असं न म्हणता आपण ते शिकून घ्यायला हवं. त्याची गरज आपल्याला आहे. लहान सहान गोष्टींसाठी आपण लोकांवर अवलंबून राहणं हे त्यातनं संपू शकतं.
1: बरोबर.
0: तंत्र कौशल्यातला एक छोटासा आयाम असा की ज्या गोष्टी आपण रोज वापरतो, म्हणजे अगदी गॅस म्हणा किंवा आपला मिक्सर म्हणा, की आपल्याला रोज लागतात आणि त्याची गरज आपल्या इतकी घरातल्या कोणालाच नसते.
1: बरोबर.
0: या छोट्या छोट्या गोष्टींचं मेकॅनिझम काय आहे हे जाणून घेणं सुद्धा तंत्र कौशल्य. म्हणजे एखादी इंजिनियर झालेली बाई असेल पण तिनं नोकरी केली नाही आणि पैसे कमवले नाही, तरी तिचं ते इंजिनियरचं डोकं ती या गोष्टी जाणून घ्यायला नक्की वापरू शकेल.
1: बरोबर.
0: हे झालं तंत्र कौशल्य. तिसरं आपल्या आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी असणारं सायबर सुरक्षा कौशल्य.
1: अच्छा, ग्रेट.
0: कारण कुणीतरी आपल्याला एखादा फोन करून तुम्ही लकी विनर आहात म्हणायचं आणि आपण त्या भूलथापांना बळी पडून काहीतरी करून पैसे घालवून बसायचं. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सख्यांनो नव्या काळामध्ये हे सायबर सुरक्षा कौशल्य प्रचंड गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना. चौथं कौशल्य चालवण्याचं कौशल्य. आता काय चालवायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं शरीर योग्य पद्धतीनं चालवण्यासाठी काय हवं ते गरजेचं. दुसरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाहन चालवता येणं हे कौशल्य खरंच खूप गरजेचं आहे. पण नुसतं चालवणं नाही तर बारीक सारीक काहीतरी झालं असेल तर आपण रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन किमान विचार करू शकलो पाहिजे की काय बरं माझ्या गाडीला झालं असेल. इतपत चालवण्याचं कौशल्य यायला हवं. आणि घर चालवण्याचं कौशल्य तर अंगभूत
1: असतं,
0: ते आपण वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं शिकतच गेलेलो असतो. मधनं त्याला फक्त रिफ्रेश करायला हवं एवढं नक्की. पाचवं कौशल्य पाक कौशल्य. तेही करून घालणं आणि करणं हे नैसर्गिकरित्या प्रत्येक बाईला वाटणाऱ्या भावना आहेत. त्यामुळे प्रत्येकीमध्ये पार्वती अन्नपूर्णा रूपामधली आत आहेच. फक्त प्रत्येक वेळी काहीतरी करत असताना आपला राग, आलेला कंटाळा, झालेली दमणूक, झालेली चिडचिड काही वेळासाठी तरी बाजूला ठेवून प्रेमाने जर ती गोष्ट करू शकलो तर त्याचा परिणाम ते खाणाऱ्या सगळ्यांवर होणार आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी ते पाक कौशल्य नक्की विकसित होईल. सहावं कौशल्य मैत्री जाल कौशल्य. आपल्या कुठल्याही अडीअडचणीला संभ्रमाच्या परिस्थितीमध्ये आणि प्रत्यक्ष गरज हवी असताना आपण ज्यांना फोन करून किंवा हाक मारून बोलवू शकू अशा एक चार पाच तरी जवळच्या मैत्रिणी आपल्याला आहेत का? आणि ज्या खऱ्या मैत्रिणी की कुठल्याही प्रसंगाला आपल्याला जज न करता मदत करणाऱ्या, तर अशा मैत्रिणी जमवणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. सातवं कौशल्य स्वप्रेम कौशल्य. ते जोपासत असताना आपण कुठलाही गुन्हा करत नाही हे आपल्या मनाला पटवून देणं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला जाणून घेणं याविषयीचं विकसित केलेलं कौशल्य. आठवं कौशल्य निवड कौशल्य. बऱ्याचदा असं होतं की काही निर्णय आपल्यासाठी लोकांनीच घेतलेले असतात म्हणून आपल्याला निवड करण्याची संधीच मिळत नाही.
1: बरोबर.
0: आणि त्यातून अनेक जणींना आपणही निवड करू शकतो ही भावनाच संपून जाते. त्यामुळे निवड करण्याचं कौशल्य आपण जर विकसित केलं हळूहळू, खरं सांगायचं ना तर याला वेगळं कौशल्य म्हणून जरी नाही म्हणलं तरी अनेकदा आपण ते करत असतो, फक्त ते जाणीवपूर्वक करणं.
1: बरोबर.
0: म्हणजे आज मला जर उठायला उशीर झालाय तर माझ्या हातात कमी वेळ आहे तर कुठली भाजी पटकन होईल हे आपण योग्य निवडतोच की.
1: बरोबर.
0: कारण आपल्याला आपल्या मर्यादा माहिती असतात, आपल्याला बंधनं माहिती असतात, पण फक्त ते जाणीवपूर्वक अन्य गोष्टींसाठीही लावणं की मला अमुक करणं शक्य आहे, अमुकही करणं शक्य आहे, पण यातलं मी हे जाणीवपूर्वक निवडती आहे. अशा पद्धतीनं केलं तर गणित आणि आपल्याला येणारा अपराधी भाव जाणं नक्की सहज शक्य होईल. आणि अखेरचं कौशल्य ज्याचा मगाशी आपण ललिता सहस्रनामातल्या एका नामाच्या संदर्भामध्ये

0: आपण उल्लेख केला, नवं कौशल्य म्हणजे आपल्या हातातली कामं सोपवण्याचं कौशल्य. आणि ते सोपवत असताना मगाशी ताई तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला विश्वास ठेवायला लागणार की समोरची व्यक्ती ते करेल. हा, आता आपल्याला 100% हवं असेल तर ती कदाचित 60% करेल, 70% करेल, पण आपणच सगळं करण्याच्या अट्टहासाने आपण जे शरीराला आणि मनाला दमवतो ते तरी कमी होईल.
1: बरोबर.
0: त्यामुळे काम करून घेणं हे काम करण्याच्या कौशल्या इतकंच महत्वाचं कौशल्य आहे. आणि ते प्रत्येकामध्ये असतंच असं नाही, पण ते आत्मसात करणं आणि ते डेव्हलप करणं आपल्या स्वतःच्या सुखासाठी फार गरजेचं ठरू शकतं.
1: मला असं वाटतं ना की आपण किती कष्ट करतो हे पण समोरच्याला त्यातनं आपोआप कळेल. तुम्ही काम सोपवलं कळेल त्या व्यक्तीला पण की खरंच ही बाई
0: हे करण्यासाठी काय करायला लागतं. अर्थातच त्या प्रत्येक वेळी आपल्याला कडक शब्द वापरून किंवा अतिशय काटेकोरपणे सांगून सर्व सूचना देऊन असं करण्याची गरज
1: नाहीये.
0: कधीतरी सोडून द्यावी एखादी गोष्ट, एखाद दिवशी इकडे तिकडे झाल्याने काही होत नाही हे मनाला पटवावं आणि त्यातलं सुख मात्र नक्की मिळेल.
1: ते सुख घेण्याचा पण प्रयत्न करा, तेव्हा आनंदी वातावरण नक्कीच निर्माण होईल.
0: नक्की.
1: छान, अतिशय सुंदर असे खूप छान तुम्ही पद्धतीने सांगितलं आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींकडे ही सगळी कौशल्य नक्कीच आहेत आणि त्याचा वापर किंवा ती कशी वाढतील यासाठी आपल्या मैत्रिणी नक्की प्रयत्न करतील.
0: अगदी नक्की.
1: आज प्रज्ञाताई तुम्ही इथे आलात आणि अतिशय सुंदर अशी ही शक्ती उपासनेविषयीची माहिती आम्हाला दिलीत, तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद. आज तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक सख्यांपर्यंत मी पोहोचू शकले आणि मला खात्री आहे की यातले काही उपाय त्या नक्की करून बघतील आणि जास्त आनंदी होतील. आणि नवरात्रानंतर या ऊर्जेचा जागर प्रत्येक बाईच्या घरामध्ये तिच्या मनामध्ये नक्की होईल.
1: वा, धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण ऐकलीत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी शक्ती उपासनेविषयीची सांगितलेली संपूर्ण माहिती. ही माहिती हा झालेला संवाद तुम्हाला नक्की आवडला असेल अशी खात्री आहे. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीची अनेक रूप, अनेक आयाम आणि अनेक गुणांनी युक्त असं तिचं रूप. कार्यक्रमात यानंतर अशाच एका सरस्वतीला आपण भेटणार आहोत, ज्यांच्या लेखणीतून अतिशय सुंदर, अतिशय प्रगल्भ अशा कविता साकार होतात. त्या आहेत डॉक्टर निलिमा गुंडी. ऐकूयात डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या काही स्वरचित कविता त्यांच्याच वाणीतून.
1: स्त्रीत्व हे स्त्रीच्या आंतरिक सत्वाचं दर्शन असतं. त्याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येत असतो. आधुनिक काळात स्त्रीचे जागे झालेले आत्मभान तिला आंतरिक ताकदीचा प्रत्यय घडवतं. अशी स्त्रीत्वाची सत्वसंपन्न प्रतिमा यात मी एखाद्या नव्या मिथकासारखी रेखाटली आहे. कोण आहे ती? पृथ्वीचा ग्रहगोल आहे तिच्या भक्कम पायाखाली जणू अविरत. डोक्यावर आहे लखलखता मुकुट, सर्जनाच्या बळावर अंधाराला सारत. पृथ्वीचा ग्रहगोल आहे तिच्या भक्कम पायाखाली जणू अविरत. डोक्यावर आहे लखलखता मुकुट, सर्जनाच्या बळावर अंधाराला सारत. कसा आहे तिने सहज सांभाळला रात्रंदिवस आपला तोल आजवर. कसा आहे तिने सहज सांभाळला रात्रंदिवस आपला तोल आजवर. कृष्ण विवरे बुजवणारा शोधला तिने स्मरण सुगंधाचा ठेवा मनभर. कृष्ण विवरे बुजवणारा शोधला तिने स्मरण सुगंधाचा ठेवा मनभर. तिची लसलसती जीवनेच्छा पोहोचते केश नलिकेसारखी मातीच्या आत. तिची लसलसती जीवनेच्छा पोहोचते केश नलिकेसारखी मातीच्या आत. फुटल्या आहेत तिच्या स्वप्नांना फांद्या, सावरतात त्या तिला सुखदुःखात.

फुटल्या आहेत तिच्या स्वप्नांना फांद्या, सावरतात त्या तिला सुखदुःखात. कोण आहे ती? एक चांदणी नभांगणी, एक शरीरिणी, केवळ एक मोहिनी. कोण आहे ती? एक चांदणी नभांगणी, एक शरीरिणी, केवळ एक मोहिनी. आहे का ती कुणी देवी भवमोचनी? ती तर आहे युगायुगाची नवसंजीवनी. ती तर आहे युगायुगाची नवसंजीवनी. स्त्री जीवनाचा शोध किंवा एकूणच मानवी मनांचा शोध हे माझ्या कवितेचा एक आशय विश्व आहेच. स्त्री मनाच्या संवेदना, तिची सोशिकता आणि कधी त्या संवेदनांचा बदललेला घाट यांचा शोध मला नेहमीच गुंतवून ठेवतो. इथे हा अनुभव स्त्रीशी निगडीत प्रतिमांमधून मी व्यक्त केलाय. कवितेचं नाव आहे

तिची सोशिकता आणि कधी त्या संवेदनांचा बदललेला घाट यांचा शोध मला नेहमीच गुंतवून ठेवतो. इथे हा अनुभव स्त्रीशी निगडीत प्रतिमांमधून मी व्यक्त केलाय. कवितेचं नाव आहे तिचे दुःख. तिच्या दुःखाचा आकार डोईवरच्या घटासारखा, पावलो पावली तोल सावरत चालल्यासारखा. तिच्या दुःखाचा आकार डोईवरच्या घटासारखा, पावलो पावली तोल सावरत चालल्यासारखा. तिच्या दुःखाचा स्वर पिचलेल्या बांगडीसारखा, प्राणरूप असा नादच जणू निघून गेल्यासारखा. तिच्या दुःखाचा स्वर पिचलेल्या बांगडीसारखा, प्राणरूप असा नादच जणू निघून गेल्यासारखा. तिच्या दुःखाचे ओझे रुतलेल्या पावलासारखे, गतीचे ठोके जसे काही ठोकले गेल्यासारखे. तिच्या दुःखाचे ओझे रुतलेल्या पावलासारखे, गतीचे ठोके जसे काही ठोकले गेल्यासारखे. क्वचितच तिचे दुःख तळहातावरच्या अश्रूसारखे, क्वचितच तिचे दुःख तळहातावरच्या अश्रूसारखे. घडवते तिला तिचे दर्शन कात टाकून दिल्यासारखे, घडवते तिला तिचे दर्शन कात टाकून दिल्यासारखे. मानवी नाती आपल्याला समृद्ध करतात आणि आपला जगण्यावरचा श्रद्धाभाव कायम ठेवायला मदत करतात. पती पत्नी हे एक अत्यंत जवळचं नातं. त्या नात्याची वीण आठवणींच्या रूपानेही कशी घट्ट असते याचा अनुभव या कवितेतनं व्यक्त झालाय. कवितेचं नाव आहे विश्वास. तुझ्या हातात हात देताना विश्वास अनुभवला मी दृढ, स्वप्नांच्या पंखांवरचा, शब्दांमधल्या मौनावरचा, नात्यातल्या काव्यावरचा, असण्या नसण्या पलीकडचा. तुझ्या हातात हात देताना विश्वास अनुभवला मी दृढ, स्वप्नांच्या पंखांवरचा, शब्दांमधल्या मौनावरचा, नात्यातल्या काव्यावरचा, असण्या नसण्या पलीकडचा. आता कितीही टाहो फोडला तरी जाणार नाही या भवतालाला तडा, हलणार नाही दुःखाचा डोंगर तसूभर, मी थांबणार नाही ऋतुचक्राचा गाडा. आता कितीही टाहो फोडला तरी जाणार नाही या भवतालाला तडा, हलणार नाही दुःखाचा डोंगर तसूभर, मी थांबणार नाही ऋतुचक्राचा गाडा. हे सत्य एका घोटात गिळले, निखंडले स्वतःला खोल खोल. तुझ्या दीर्घ सहवासातले क्षण खूप काही रुंझुणले मनभर, सावलीसारखे जवळ आहेत भास, तुझे शब्द तर विखुरलेले घर भर. त्या शब्दांचा अनाहत नाद आजही आहे रे माझ्या बरोबर, त्या शब्दांचा अनाहत नाद आजही आहे रे माझ्या बरोबर, हृदयातल्या प्रत्येक स्पंदनाबरोबर, हृदयातल्या प्रत्येक स्पंदनाबरोबर. दुःख हे नेहमी आपली कसोटी पाहत असतं, ते कोणालाच चुकवता येत नाही. त्यामुळे दुःखाला तोंड देतानाची मनस्थिती त्यातल्या सूक्ष्म स्पंदनांसकट मी यात व्यक्त केली आहे. कवितेचं नाव आहे निर्णय. सुखाची सरळसोट वाट अचानक चढते दुःखाचा अवघड घाट, नि पायाशी घोटाळणाऱ्या कोवळ्या उन्हाचेही तीव्र चटके बसू लागतात. सुखाची सरळसोट वाट अचानक चढते दुःखाचा अवघड घाट, नि पायाशी घोटाळणाऱ्या कोवळ्या उन्हाचेही तीव्र चटके बसू लागतात. दिशा भिंगुळवाण्या नि आकाश भासते खोल, दिशा भिंगुळवाण्या नि आकाश भासते खोल. पुन्हा पुन्हा मेंड लावून पिळलेला आशेचा ताणलेला दोर, पुन्हा पुन्हा मेंड लावून पिळलेला आशेचा ताणलेला दोर. बंद ओठांच्या घट्ट भिंती मागे गळाभर दाटलेला हुंदका, बंद ओठांच्या घट्ट भिंती मागे गळाभर दाटलेला हुंदका. पापण्यांच्या आडून ठिबकणारा एखादा चुकार अश्रू, पापण्यांच्या आडून ठिबकणारा एखादाच चुकार अश्रू. आवाजही न करता तुटलेल्या स्वप्नांच्या असंख्य काचांवरून प्रत्येक क्षणाचे ओझे ओढत मी तरीही राहते.

0: चालत. यामागे गुरुत्वाकर्षणाची ओढच आहे फक्त की माझ्या आत दडलेले कळसूत्री बाहुलीला नाचवण्याचे कौशल्य आहे गाढ. यामागे गुरुत्वाकर्षणाची ओढच आहे फक्त की माझ्या आत दडलेले कळसूत्री बाहुलीला नाचवण्याचे कौशल्य आहे गाढ. याचा निर्णय बाकी आहे, याचा निर्णय बाकी आहे. प्रिय व्यक्तीचा चिरविरह हा एक जीवघेणा अनुभव असतो. त्या अनुभवातून जाताना मनाची होणारी घालमेल आणि त्यातून सावरण्यासाठी मिळवलेलं बळ या कवितेतनं व्यक्त झालंय. माझी कवितेवरची श्रद्धा हाही यातला एक भक्कम आधार आहेच. शीर्षक आहे कवितेचे पान. सगळं जसं काय तसं आहे. निरभ्र आकाश, निळसर ऊन, पानं फुलं, पक्ष्यांची गुणगुण, तूही आहेसच त्यात भरून. सगळं जसं काय तसं आहे. निरभ्र आकाश, निळसर ऊन, पानं फुलं, पक्ष्यांची गुणगुण, तूही आहेसच त्यात भरून. बघता बघता, हसता खेळता तू हळूहळू सावलीसारखा निष्ठून गेलास आयुष्यातून. काळाच्या करवती पुढे मी असहाय मुठी आवळून. क्षणाक्षणाचा गिलावा देत आतली पडझड सावरत दुःखाच्या उरल्या सुरल्या शेषाच्या फण्यावर मी राहीलच उभी पाय रोवून. क्षणाक्षणाचा गिलावा देत आतली पडझड सावरत दुःखाच्या उरल्या सुरल्या शेषाच्या फण्यावर मी राहीनच उभी पाय रोवून. काळाच्या कराल दाढांमधूनही निष्ठायची एक वाट आहे. काळाच्या कराल दाढांमधूनही निष्ठायची एक वाट आहे. माझ्या कवितेचे पान तिथे फडकत राहणार आहे. माझ्या कवितेचे पान तिथे फडकत राहणार आहे. प्रवास हाही आपल्याला मनानी टवटवीत करणारा अनुभव असतो. मी मध्यंतरी जपानला भेट दिली तेव्हा तिथला निसर्ग, तिथली भौगोलिक सांस्कृतिक ओळख याचा अमीट ठसा माझ्या मनावर उमटला. इतका की शेवटी जपानी भाषेतले कृतज्ञता व्यक्त करणारे शब्दही त्यात सहज गुंफले गेले आहेत. शीर्षक आहे क्षणचित्रे जपान. बर्फाची स्निग्ध माया पर्वतावर पसरलेली, भूकंपाचे धक्के पचवून मान ताठ राखलेली, झरे दुडुदुडू धावणारे, आवेगाने फेसाळणारे जलाशय आकाशाची प्रतिबिंबे उरी जपणारे. बर्फाची स्निग्ध माया पर्वतावर पसरलेली, भूकंपाचे धक्के पचवून मान ताठ राखलेली, झरे दुडुदुडू धावणारे, आवेगाने फेसाळणारे जलाशय आकाशाची प्रतिबिंबे उरी जपणारे. अवकाशाच्या भेटीसाठी पावलेले शिखर उंच, त्याची गुपिते उलगडणारी पर्णलिपी हिरवी कंच.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार। महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर। काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू। भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं। ते नवी दिल्लीत आसियान भारत संरक्षण थिंक टँक फोरमला संबोधित करत होते। भारत आणि आसियान देश एका शांततापूर्ण, स्थिर आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्रासाठी समान धोरण राखून आहेत, असं ते म्हणाले। यंदाचं वर्ष हे या दोघांमधल्या सागरी सहकार्याचं वर्ष आहे। त्यादृष्टीनं सागरी क्षेत्रातली जागरुकता वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं। माहितीची देवाणघेवाण सुधारित पद्धतीनं करण्याचं तसंच आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी क्षमतावृद्धी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। भारताने गेल्या 4 वर्षात 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार केल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते। जागतिक भागीदारांसाठी देशाची बाजारपेठ खुली करतानाच भारतीय

0: उद्योगांसाठी बाजारपेठेतल्या संधींचा विस्तार करण्याचं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. 2014 पूर्वी ज्या अर्थव्यवस्थांशी भारताचे व्यापार करार होते त्यांचा एकत्रित जीडीपी सुमारे 10 ट्रिलियन डॉलर्स इतका होता, आता तो आकडा वाढून 70 ट्रिलियन डॉलर्स इतका झाल्याचं गोयल म्हणाले. जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये खर्चाचा विस्तार करण्याबरोबरच विश्वास आणि सायबर सुरक्षेलाही अधिकाधिक महत्व प्राप्त होत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. सेमीकंडक्टर डिझाईन, उत्पादन आणि तयार उत्पादनाची चाचणी या क्षेत्रात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून प्रस्थापित करण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले. देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि जागतिक अनिश्चिततेचा फटका कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, जेणेकरून अस्थिर काळातही शाश्वत विकास सुनिश्चित करता येईल, असंही ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: अन्नपदार्थ, इंधन, कारखान्यात तयार होणारा माल आणि विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरानं 2 आकडी टप्पा गाठला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 9.92% होता, तो सप्टेंबरमध्ये 11.39% पोहोचला. पश्चिम आशियातला संघर्ष, होर्मुझची नाकेबंदी आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या तसंच खतांच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम या सर्व बाबींमुळे चालू आर्थिक वर्षात घाऊक किमतीचा आलेख चढता राहिला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 1.39% वाढून 9.76% पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची मदत जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अथक राष्ट्रसेवेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांसाठी जे कार्य केलं, आपण प्रधानमंत्री नसून प्रधान सेवक आहोत या भूमिकेतून त्यांनी कार्य केलं, त्याचा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीच्या राज्यमंत्री मंडळानेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टी

पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतरमंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते. या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्याविरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपर फुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात राघोपूर दियारा इथं काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर केली आहे. बिहार राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी ठकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार. महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार हमी भावानं चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार. आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन नेत्यांना आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
0: पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्ती ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासन भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला.

0: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर झाली. यात नाशिक जिल्ह्यातल्या 4691 शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. या पात्र शेतकऱ्यांना 2,00,000 रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकरी शेतमजुरांना आणि गरजू कुटुंबांना रोजगार तसंच जलसंधारण सिंचन क्षमता वाढ वृक्ष लागवड आणि नैसर्गिक साधन सामुग्रीचं संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे. विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका हमी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 28,688 कामं सुरू करण्यात आली आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य शासन महिलांच्या तसंच इतर सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरीकर बोर्डीकर यांनी आज दिली. त्या धाराशिव इथे नारी शक्ती संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. महिलांनी आरोग्याची काळजी घेत कुटुंब व्यवस्था सक्षमपणे सांभाळावी, मराठवाड्यात या काळात बालविवाहाचं प्रमाण वाढू नये याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी सामुदायिक विवाह सोहळे साजरे करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची छायाचित्र काढणं तसंच त्यांच्यावर दबाव टाकणं असे प्रकार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार उदासीन आहे असं दिसून येतंय असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट या धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो कार्बी उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते रेल्वे पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधी जे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दास आणि रांका यांना न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी दिल्याचा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी निषेध केला आहे. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. सीजेपीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही असं स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. लोकशाही मूल्य आणि नागरिकांच्या

प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती. संकल्पना प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भरत वनकटे. संगीत मार्गदर्शन प्राध्यापिका मीनाक्षी बसवंत, संगीत विभाग प्रमुख आणि चेतना खळे टवकार. संहिता मार्गदर्शन प्राध्यापिका डॉक्टर भक्ती हुबळीकर मराठी विभाग. मृदुंग साथ घनश्याम प्रवीण जुमळे. सहभागी कलाकार कल्याणी शांताराम पंडित, रिद्धी सुरेश घालमे, ऋतुजा गुरुनाथ दुभेले आणि सायली प्रभाकर साठे. कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत SNDT कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेले कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती.

प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहूनिवासी वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना म्हणतात जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठभूषित ज्ञानेश्प्रिय तुकोबा राये यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा व्यसनमुक्ती या विषयावरती उपदेश करणारा अभंग आज चिंतनासाठी घेतलेला आहे. या ठिकाणी तुकोबा रायांनी समाजाला केवळ भक्तीचाच उपदेश केला नाही तर माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं आणि मनुष्याने आपले आचार विचार शुद्ध ठेवावेत, वाईट संगती पासून दूर राहावे, लोभ मोहाचा त्याग करावा आणि भगवंताच्या नामस्मरणात जीवन सार्थकी लावावे असा संदेश आपल्याला या अभंगामधून

मिळतो. याच संत विचारांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्यसन मुक्ती. कारण व्यसन हे प्रथम शरीराला नाही तर मनाला जकडून ठेवते. मग एखाद्या चुकीच्या गोष्टीत गुंतत गेले की मग हळूहळू विवेक कमी होतो आणि त्या सवयीचे रूप व्यसनात बदलते. म्हणून तुकोबारायांनी हेच सत्य आपल्याला अभंगातून अत्यंत मार्मिकपणे सांगितले आहे. कामातूरच विसांडी बरळ तोंडी बरळे, रंगले ते अंगी दावी विष देववी आसडे. यानंतर अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये मानवी मनाची अवस्था आणि त्याला योग्य मार्गावर आणणारा वारकरी संप्रदायाचा विचार दडलेला आहे. वारकरी संप्रदाय आपल्याला उपदेश करतो, मनाला वाईट सवयींच्या आहारी जाऊ देऊ नका. त्या मनाला नामस्मरणाची सवय लावा. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मनाला दोष देण्यापेक्षा त्याला चांगली दिशा देणे आवश्यक आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने नाम, संत संघ, कीर्तन, भजन आणि सदाचार हा मार्ग सांगितला. आजच्या तरुण पिढीला माझा प्रश्न आहे, आपल्या हातात मोबाईल आहे का? मोबाईलच्या हातात आपण आहोत. आपण सवयींचा उपयोग करतोय की सवयी आपला उपयोग करत आहेत? कारण कोणतीही गोष्ट ही मर्यादित असेपर्यंतच साधन असते, पण ती आपल्या मनावर राज्य करू लागली की तीच सवय पुढे व्यसन म्हणते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मोलाचा संदेश देत आहेत, तरुणाई ही देशाची शक्ती आहे. ही शक्ती व्यसनात नाही तर शिक्षणात, कलेत, सेवेत, क्रीडेत, संस्कारात आणि भगवंताच्या नामस्मरणात वापरली गेली पाहिजे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतायत, कामातूरच विसांडी, म्हणजे एखाद्या विषयाची, सुखाची किंवा इच्छेची चटक मनाला लागली की माणूस विवेक सोडू लागतो. सुरुवातीला ती गोष्ट आपल्या हातात असते, पण तिची चव लागली की ती हळूहळू आपण त्या गोष्टीवर ताब्यात जातो. म्हणून महाराज म्हणतात, बरळ तोंडी बरळे. पहा, व्यसन किंवा अनियंत्रित इच्छा माणसाच्या विवेकावर परिणाम करू लागली की त्याच्या बोलण्या वागण्यातही बदल दिसू लागतो. योग्य अयोग्य, हित अहित याचा विचार करण्याची शक्ती कमी होते. याचं सुंदर उदाहरण पहा तुमच्या जीवनातील चालू घडामोडीवरील सर्वांना समजेल रुचेल असं समजावते. पहा, आपण काही कामासाठी मोबाईल हातात घेतला किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसताना मोबाईल हातात घेतला, मनात विचार आला फक्त आपण 5 मिनिटं रील्स बघतो, परंतु 5 मिनिटं झाली मग आणखीन एक रील, मग आणखीन एक रील, असं करत करत आपण अर्धा ते एक तास आपण रील्स बघत बसतो. परंतु यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये किती मोठा परिणाम होतो. कुटुंबातील संवाद कमी होतो, मोबाईलची सवय वाढते, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या शिक्षणावर होतो. मग मला सांगा, आपण मोबाईल वापरतोय का मोबाईल आपल्या मनाला वापरतोय? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात हेच सांगत आहेत, कामातूर चवी सांडी बरळ तोंडी बरळे. चवी म्हणजे चटक, गोडी, आकर्षण. एखाद्या गोष्टीची चटक लागली की ती सोडणे फार कठीण होते. म्हणून तुकोबाराय सुरुवातीला सावध करतायत, चुकीच्या गोष्टीची चव लागण्यापूर्वीच ती सोडा. व्यसन एका दिवसात तयार होत नाही. म्हणून व्यसन मुक्तीचा खरा आरंभ व्यसन लागल्यानंतर नाही तर व्यसनाची पहिली चटक लागण्यापूर्वीच झाला पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, चुकीची चव गोडी सोडा आणि त्या मनाला चांगली चव द्या. चांगले विचार रुजवा, गोडी लावा. कशाची? नामाची, संत संघाची, कलेची, ज्ञानाची, भजनाची, सेवेची, प्रामाणिकपणाची आणि संस्कारांची. पहा, आपलं मन हे खूप चंचल आहे, त्याला काही ना काही लागणारच आहे. मग विठ्ठलाच्या नामाची, शिवाजी महाराजांच्या विचारांची, चांगल्या विचारांची गोडी का लावू नये आपण? पहा, व्यसन म्हणजे फक्त उत्तेजक पदार्थ किंवा द्रव्य नाही तर एखाद्या गोष्टीवरचं अनियंत्रित अवलंबित्व ही समस्या बनू शकतं. म्हणून आपण त्या साधनाच्या आहारी जाऊ नये, साधन आपल्या हातात असावं. परंतु माऊली ज्ञानोबाराय 13व्या अध्यायात सांगतायत, कशाही प्रकारे विषय संपादन करणे हाच या लोकांचा हेतू असतो. माऊली म्हणतात एका ओवीमध्ये.

खाणार, जे करू नये ते करणार, जे खाऊ नये ते खाणार, जे पिऊ नये ते पिणार। तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, मला सांगा, खाऊ नये का काहीच खाऊ नये? खा, कबीरदासजी सांगतायत, परंतु आपल्या आरोग्याला, आपल्या शरीरासाठी जे चांगले ते खा।

भगवंताने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह दिलाय, तर आपण याचा वापर कशासाठी, तर चांगल्या कामासाठी, सत्कर्मासाठी केला पाहिजे. परंतु ऐका, मनुष्य असं करत नाही. मनुष्याने तो ज्या रंगाने हृदय रंगले आहे तशी तो त्याची बाह्य चिन्हे दाखवतो, हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतायत. रंगले ते अंगी दावी विष देव व्यासडे. पहा, मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाहीये. मांस या शब्दाचा अर्थ असा होतो, मांस भक्षयती अमूत्रयश्च मांस मिहाद्यम, म्हणजे मी ज्याचे मांस खातो तो मला परलोकी खाणार. पहा, भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, मारिले पशु मारावया येती आणि सूड घेती यमद्वारे. ज्या पशुला आपण मारतो खातो तेच पशु पुढच्या जन्मामध्ये सूड घेतात, म्हणजेच बदला घेतात. पहा, पिण्याच्या बाबतीमध्ये पण माणसे पितात, पण काय पितात, जे नको ते पितात. ऐका, मी तुम्हाला एक सांगून जाईल, उत्तेजक पदार्थ पिण्याचे काय फायदे आहेत बरं सांगू का तुम्हाला. पहिला फायदा असा आहे, मला सांगा, रस्त्याने चालताना अख्खा रस्ता या पिणाऱ्याचाच असतो. पहा, तो सरळ कधी चालतो का? नाही. समोरून एखादा श्वान आला तर त्या श्वानाला सुद्धा वाटते हा अंगावर पडतो की काय, म्हणून श्वान सुद्धा लांबूनच जातो. पहा, दुसरा फायदा असा आहे, उत्तेजक पदार्थ पिणाऱ्याच्या घरी चोरी कधी होत नाही, कारण त्यानं काही तिजोरी शिल्लकच ठेवलेलं नसतं. तिसरा फायदा असा आहे की उत्तेजक पदार्थ पिणारा माणूस म्हातारा कधी होत नाही, कारण म्हातार पण येणे अगोदरच त्याला जावे लागते. पहा, उत्तेजक पदार्थ त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊन तो मरण पावतो. आणि मला सांगा, म्हातारपण काही खूपच चांगले का? फार चांगले का? पहा, काही काही माणसं खूप दिवस जगतात, परंतु त्या जगण्याला काही अर्थ नाही. काकड्यामध्ये प्रमाणे, पहा मी सांगते,

बदलतायत. माणसाचे शरीर वृद्ध झाल्यावर ज्ञानेंद्रियांची अवयवांची कार्यक्षमता मंदावते आणि नाकामुखातून लाळ शेंबूड गळू लागतो. अशा हालातीच्या स्थितीत श्वानासारखी अवहेलना सहन करावी लागते. म्हणूनच सज्जना हो मित्रांनो, तरुण आहात तोपर्यंतच परमार्थाला लागा. संत महात्मे आपल्या कल्याणाकरता आपण जागे व्हावे याकरता काही मोलाच्या गोष्टी सांगतायत. तुम्ही जागे व्हा, चांगल्या कामाला लागा. आयुष्य कमी होत चाललंय, वेळ कमी आहे. तुम्ही म्हणत असाल पुढे करू पुढे करू, पण प्रत्येक गोष्ट पुढे करण्यात अजून काहीतरी ठरलेलंय. काय ठरलेलंय? तर 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाला प्रत्येक 10 वर्षामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे. त्या ठरलेल्या गोष्टीमध्येच आयुष्य निघून जात आहे. मग चांगल्या कामासाठी वेळ कधी काढणार आहे? रामदास स्वामींचा एक फार गोड अभंग आहे पहा. रामदास स्वामी माणसाला सावध करताय, जाग करण्याचं काम करताय. अभंगाची सुरुवातच खूप गोड आहे पहा. सावधान शब्द कधी ऐकलाय का तुम्ही? ओळखीच आहे का? काय म्हणतील पहा, कानावरच काय डोक्यावर पण पडलाय आमच्या. हा शब्द कुठे वापरला जातो जास्त? लग्न मंडपामध्ये मंगलाष्टक म्हणताना हा शब्द वापरला जातो. शुभ मंगल सावधान. पण ज्याच्यासाठी सावधान सावधान म्हणता तोच नेमकं बेसावध असतो. रामदास स्वामी अभंगामध्ये

साठी तर फारच डेंजर आहे बरं. महाराज सांगतायत, साठीची बुद्धी नाठी मग हाती आली काठी. साठीला डोकं काम करत नाही कोणाचं, ज्यानं केवळ प्रपंच फक्त पाहिलाय, ज्याला देव कळाला नाही, ज्याला देश कळाला नाही, ज्याला धर्म कळाला नाही, ज्याला साधू कळाला नाही, ज्याच्या जीवनामध्ये सत्कर्म नाही, ज्याच्या जीवनात ग्रंथ नाही, ज्याच्या जीवनात उपासना नाही, त्याचं जीवन निरर्थक आहे, ज्यानं केवळ प्रपंच की प्रपंच पाहिला सांगू शकत नाही.

वर्षाचं जीवन मी तुम्हाला सांगितलं, जागे व्हा, संत जागे करतायत, चांगल्या कामाला लवकर वेळ काढा, चांगली कामं करा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला तुमचा अख्खा संसार इथे उचला आणि इथे उधळून लावा, परंतु भगवंतांनी जे दिलंय त्यातून थोडा वेळ सत्कर्मासाठी खर्च करा, त्या वेळेतच तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. म्हणून इथे माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, जे संत जाग करण्याचं काम करतायत, जागा रे गोपाळांनो, राम नामे जागा. म्हणून महाराज म्हणतायत, राम नामासाठी जागे व्हा, सत्कर्मासाठी जागे व्हा. परंतु आजकालची पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, मग ते व्यसन कशाचंही असो, मला सांगा, व्यसन करायचं म्हटल्यानंतर फुकट भेटतं का ते? त्याला कशाची आवश्यकता लागते? धनाची. मग धन मिळवण्यासाठी लोक वेडे होतात, वेगवेगळे उपाय करतात, जे नको ते उपाय करतात. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, धन सोसे लागे वेड, ते बडबड शमेना. पहा, व्यसन करणं पण काही सोपं नाही, त्याला धनाची आवश्यकता लागते. मग धन मिळणार कुठं? तर मग कुठे नाही मिळालं तर आपल्या पत्नीचं मंगळसूत्र विकायची वेळ येते. पहा, का व्यसना पुढे काहीच कळत नाही? व्यसनाचं कारणच एक आहे, संगत. पहा, दुसरं काहीच कारण नाही. जर आपली संगत योग्य आली ना, की चुकीचं ज्ञान संपून जातं. पहा, वारकरी संप्रदायामध्ये 90% भाग आलेला आहे तो म्हणजे संगतीचा. आपण जर चांगल्या संगतीत राहिलो ना, तर आपलं चुकीचं जाणणं सुद्धा

दडपून जातं आणि जीवन आनंदी होतं, याला संत संगती म्हणतात. पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये 90% संगतीवर भर दिलेला आहे. देवापेक्षा सुद्धा संत संगती जास्त महत्वाची आहे. एक सुंदर तुम्हाला एक प्रसंग सांगते मी. राजघराण्यामध्ये जन्माला आलेली विश्वसुंदरी कैकेयी माता. तुम्हाला वेगळं वाटेल मी विश्वसुंदरी म्हटल्यानंतर, परंतु कैकेयीचं सौंदर्य होतंच तेवढं सुंदर. सौंदर्य होतं म्हणूनच तर दशरथ राजा पिघळलेले होते. दुसरं काय असणार आहे? सौंदर्यवान राजघराण्यामध्ये जन्माला आलेली आहे. दशरथाची पत्नी आहे, एका संताची आई आहे, भरताची. संताची आई होण्याचं भाग्य आहे. मुलगा चांगला आहे, दशरथाची राजाची पत्नी आहे आणि ते पण आवडती पत्नी. आणि राजघराण्यामध्ये जन्माला आलेली कैकेयी, मला सांगा मनुष्य जीवनामध्ये यापेक्षा अहोभाग्य काय असणार? पृथ्वीवर काय शरीर देखणे चांगले? जन्मघराण्यामध्ये राजघराण्यामध्ये काय कमी आहे जीवनामध्ये? कसलं दुःख आहे? असं असं नाही. कौशल्यापेक्षा रामरायांनी कैकेयीवर प्रेम करावं हे तर सोन्याहून

0: शिवर काय शरीर देखणे चांगले जन्मघराण्यामध्ये राजघराण्यामध्ये काय कमी आहे जीवनामध्ये कसलं दुःख आहे असं असं नाही कौशल्यपेक्षा रामरायांनी कैकईवर प्रेम करावं हे तर सोन्याहून सुद्धा पिवळं झालं कधीही बघा राम कुठे आहे कैकईकडे किती म्हणजे देवपण तिच्याकडे आहे ना संत तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि दोन्हीकडे राजघराणा आहे संगत चुकली हो काय ऐका एवढी आनंदात असणारी कैकई नजर लागते बघती एवढी आनंदात कशी आणि माहेरून आलेली कुबडी कधी कधी विचार केलं तर फार वेगळं वाटतं या सिद्धांतावर ही एवढी मोठी संताची आई ऐकते कोणाचं मंथनेचं कोणी नाव ठेवत नाही पहा या मंथनेचं आपल्या मुलीला ठेवतं का कोणी आजकालच्या काळामध्ये मंथनेचं नाव कधी तुम्ही पाहिले का ऐकायला भेटले का तुम्हाला इथून सुरुवात होते आणि ती मोत्याची माळ दिलेली फेकून देते म्हणताना सांगते तुला काय अक्कल आहे का महाराणीला दासी बोलते आणि महाराणी ऐकून घेत तिला ते पटायला लागलं ना जर राम राजा होणार आहे तर मला आजच का सांगितलं दोन चार दिवस आधीच सांगायला पाहिजे होतं ना काय गुप्त आहे अरे तुला ते दासी बनवणार आहे तर राम राजा झाला की महाराणी कौशल्य होणार आणि तू भांडी घासायला लावणार आजच सावध हो तुम्ही कोणाचं ऐकता ज्ञानोबरायांचं ऐकता का तुम्ही तुकोबरायांचं ऐकता का तुम्ही स्वामी विवेकानंद यांचं ऐकता आपल्या जीवनावर आपल्या संगतीचा फार मोठा प्रभाव पडतो संगत चांगली असेल तर विचार चांगले होतात आणि आचरणही चांगले घडते पण वाईट संगतीमुळे माणूस व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो वाईट संगतीत मिळणारा आनंद क्षणभराचा असतो पण त्याची किंमत मात्र आयुष्यभर मोजावी लागू शकते म्हणून संगत निवडताना आपण मित्र नाही तर आपला भविष्यकाळ निवडत आहोत हे लक्षात ठेवा म्हणून संतांनी नेहमी सत्संगतीचा मार्ग सांगितला आहे महाराज म्हणतात व्यसन म्हणजे केवळ उत्तेजक पदार्थ किंवा इतर पदार्थांचे व्यसन नव्हे तर संसारातील मोह माया विषय भोगाने विकारांमध्ये देखील अवलंबून राहणे हे देखील माणसाला बांधून ठेवणारी व्यसने आहेत म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत माणसाला अधपतनाकडे नेणारी दोन प्रकारची व्यसने आहेत ती म्हणजे एक स्त्रीमोह आणि धन आणि ही ती नरकासमान दुःख देणारे आहेत त्यांचे वाईट परिणाम शेवटी भोगावेच लागतात हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतायत तुका मने व्यसने दोनी नरका खाणे भोगावया या ठिकाणी मी मला जसं जमेल तसं या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय जे चांगलं असेल ते माझ्या गुरुजींची कृपा आणि काही जर माझ्या कडून वाईट शब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष असेल आणि या ठिकाणी मी माझ्या चिंतन सेवेला माझ्या आई वडिलांच्या चरणी माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण सोपान बाबा कड गुरुजी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बोल रे भाई सब संतन की जय।
1: अच्छा तर युवक मित्र मैत्रिणींनो आजच्या आपल्या युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार।
2: युववाणी कार्यक्रमाचा रंग माझा वेगळा या सदरात SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती आत्ताच आपण ऐकलं। संकल्पना होती प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भरत वनकटे यांची, संगीत मार्गदर्शन प्राध्यापिका मीनाक्षी बसवंत, संगीत विभाग प्रमुख आणि चेतना खळे टवकार, संहिता मार्गदर्शन होतं प्राध्यापिका डॉक्टर भक्ती हुबळीकर मराठी विभाग यांचं, मृदुंग साथ घनश्याम प्रवीण जुमळे यांची, सहभागी कलाकार होते कल्याणी शांताराम पंडित, रिद्धी सुरेश घालमे, ऋतुजा गुरुनाथ दुभेले आणि सायली प्रभाकर साठे। कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं होतं आरती गाढवे यांनी, सादरकर्ते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
3: युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकलं रंग माझा वेगळा या सदरात युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती या विषयावरचं कीर्तन।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 12 सेकंद झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं गीत ऐकूया. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

साधना सरगम यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. रचना होती सौमित्र यांची, चित्रपट आई शपथ, संगीतकार अशोक पत्की. आणि या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोते हो, संध्याकाळी 6:30 आपण ऐकू शकाल क्रीडा विश्व। त्यापूर्वी 6:20 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आता आपण ऐकूया मल्लखांब खेळाची प्रगती याविषयी मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव आणि प्रशिक्षक आशिष देवल तसंच राष्ट्रीय मल्लखांबपटू निधी राणे यांच्याशी विशाल मोरेकर यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतोय. क्रीडा रसिको, मल्लखांब हा मराठी मातीतला खेळ, या खेळाला खूप उशिराने वरचा स्तर मिळालाय आणि आता या खेळात महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे प्रगती साधलेली आहे आणि आपलं वर्चस्व राखलेलं आहे. तर या खेळातले महाराष्ट्राचं वर्चस्व आपण जाणून घेणार आहोत. ते या खेळाचे खातनाम प्रशिक्षक आशिष देवल, जे 33 वर्ष मल्लखांब खेळाशी निगडित आहेत आणि त्यांची शिष्या विद्यार्थिनी निधी राणे याच्याशी. तर आशिष आणि निधी, तुमचं दोघांचंही आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात गुरुला आपण पहिल्यांदा प्रश्न विचारणार. आशिष, 33 वर्ष मल्लखांब खेळाशी तू निगडित आहेत, स्वतः खेळाडू होतास, नंतर आता प्रशिक्षक आहेत, तर हा खेळाशी निगडित असताना तुझं स्वतःचं समाधान झालेलं आहे?
2: नमस्कार. तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी मनातला हा एक विषय होता. आत्ता 33 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी मल्लखांब जॉईन केला किंवा मल्लखांब करत होतो, त्यावेळेचा मल्लखांबातला परफॉर्मन्स, त्यावेळेला मल्लखांबाला मिळणारं महत्व किंवा त्याची प्रसिद्धी, लोकांमध्ये असलेला अवेअरनेस हा खूप मर्यादित स्वरूपाचा होता. पण जसं आता कालांतराने 2014 नंतर विशेषतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेला मल्लखांब हा खेळ इंडिजिनस क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश केला, त्यानंतर गेली 12-13 वर्ष जे मल्लखांब या खेळाला प्रसिद्धी मिळाली आहे, लोकांमध्ये अवेअरनेस मिळालाय, त्याचा आत्ता करणाऱ्या मुलांना खूप फायदा होतोय. आमच्या वेळेला थोड्याफार प्रमाणात मर्यादित स्वरूपामध्ये खेळाला प्रसिद्धी होती, त्याच्यानंतर काही टीव्हीचे प्रोग्रॅम्स होते, टॅलेंट स्वरूपाचे कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमांमधनं मल्लखांब हा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये मदत झाली. त्याचबरोबर आम्ही त्यावेळेला दसरा मेळावा असेल किंवा गुढीपाडवा रॅली असेल, शिवजयंती उत्सव असतील, त्या सगळ्या उत्सवांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत होतो आणि त्या माध्यमातून आम्ही मल्लखांबचा प्रचार प्रसार केला. पण आत्ताच्या टेक्नोसॅव्ही युगामध्ये मल्लखांब हा खूप चांगल्या पद्धतीने पुढे येतोय आणि त्याचं आम्हाला समाधान आहे.
1: आशिष, तू म्हणतो की तुला समाधान वाटतंय, पण ज्यावेळी क्रिकेट फॉर्मात होतं, म्हणजे क्रिकेट कुठल्याही आईबापाचं पोरगं उठलं की बॅग घेतली क्रिकेटच्या मैदानात गेला, अशी परिस्थिती होती, अशा वेळी मल्लखांब तू निवडला आणि सुरुवातीच्या काळात तू म्हणाला की जरा मल्लखांब बॅकफूटवर होता, जरा पाठीमागे होता, तर अशा आपला निर्णय चुकलाय हा खेळ निवडून, अशी भावना कधी तुझ्या मनात आली का किंवा तुझ्या घरच्यांच्या मनात?
2: नाही, अशी भावना ना माझ्या मनात आजही आहे, ना त्या दिवशी पण होती ज्या दिवशी जॉईन केलं, ना माझ्या घरच्यांच्या मनामध्ये होती. एक छोटीशी त्याच्या मागची बॅकग्राऊंड अशी की सर्कसवाले देवल हे सर्वांना परिचित असतील, ज्यांनी आपल्या मराठी माणूस म्हणून ज्यांनी काढलेली पहिली सर्कस होती, त्या सर्कसवाल्या देवलांचा मी नातू, त्यामुळे आपल्या मराठी मातीशी किंवा भारतीय संस्कृतीशी आमची ना ही पारंपरिक पद्धतीने जोडलेली होती, त्यामुळे मल्लखांब हा खेळ निवडणं हे माझ्या आई वडिलांनाही आवडलेलं होतं. उलट ते त्यावेळेला शोधत होते की मी बोरिवलीला राहतो, सो आमच्या जवळपास कुठे मल्लखांब सेंटर आहे का जिथे मल्लखांब, कबड्डी, खो खो असे आपले भारतीय क्रीडा प्रकार शिकायला मिळतील, सो आम्हाला तिथे सापडलं आणि तेव्हापासून मी जॉईन केलं. त्यामुळे अशी कुठची खंत नाही आणि त्याच्याबद्दलचं वाईट अजूनही वाटत नाही, उलट

0: आमच्या सगळ्यांचं असं स्वप्न आहे की मुलगा मोठा झाला की पहिली पालक त्याला मुलाला बॅट देतात, बॉल देतात. आम्ही पालकांना सांगतो तुम्ही बॅट बॉल देऊन त्यांना मलखांब खेळायला पाठवा, मलखांब केल्याने तुमचा मुलगा क्रिकेट खूप छान खेळेल. अशा प्रकारे आम्ही हळूहळू थोडस त्याचं पब्लिसिटी म्हणा किंवा अवेअरनेस क्रिएट करतो.
1: निधी, हाच प्रश्न तुला आहे. जेव्हा तू 9 वर्षापूर्वी मल्लखांब सुरू केलं त्यावेळी तुझी रिएक्शन्स काय होती किंवा आई वडिलांचं मत काय होतं?
2: नमस्कार. ऍक्च्युली माझ्या आईबाबांनी मला या खेळात पहिले टाकलं. माझ्या आईबाबांसाठी पण हा खेळ खूप नवीन होता. माझ्या आईबाबांना वेगळा वाटला हा खेळ, म्हणून त्यांनी म्हटलं की टाकून तर बघूया काय होतं. आणि जेव्हा आशिष दादांना माझे पेरेंट्स भेटले, दादा नेक आणि इव्हन माझी दुसरी कोच आहे संचिता देवट, या दोघांनी आमच्यावर ती शिकवणूकच आम्हाला मला त्या वयापासून दिली आहे की हा खेळ कुठेच कमी नाहीये. तुम्हाला पुढे जाऊन कुठे हा खेळ कमी नाही पडणार. जसा क्रिकेट आहे तेवढेच फॅसिलिटीज आणि तेवढंच तुम्हाला फिजिकली मेंटली फिट ठेवेल हा खेळ. आणि त्यासाठीच मी आजही म्हणते, मी जेव्हा या खेळात आले माझ्या कोचने मला अगदी एका महिन्यात कॉम्पिटिटिव्ह म्हणजे स्टेट आणि नॅशनलच्या सिलेक्शनला पाठवलं.

0: लागणारे व्यायाम असतात, तर ते व्यायाम करण्यासाठी तुम्ही जिम किंवा इतर एक्स्ट्रा ट्रेनिंग पेक्षा तुम्ही मलखांब करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पिकअप मिळेल.
1: साधारण कितव्या वर्षात मुलांनी मलखांब चालू करावं आणि कुठपर्यंत आपण खेचू शकतो मलखांब करणं?
0: साधारणतः आम्ही सगळ्यांना सांगतो की वय वर्ष 4 पुढे मल्लखांब ह्या खेळामध्ये मुलांना तुम्ही पाठवा. कॉम्पिटिटिव्ह मल्लखांब हा एक वयाची 23-25 वर्षापर्यंत मुलगा करू शकतो. त्यानंतर तुम्ही व्यायाम प्रकार म्हणून तो जोपासू शकता. अगदी 70-80 वर्षाचा वयोवृद्ध देखील त्याला व्यायाम करायचा म्हणून तो मलखांब नक्की करू शकतो. त्याच्यामुळे त्याला कुठचीही हानी होणार नाही हे आम्ही नक्की गॅरंटीपूर्वक सांगू शकतो.
1: निधी, तू जेव्हा मलखांब चालू केला, अर्थातच दोरीचा मलखांब, रोप मलखांब, तर त्यावेळी तुझी भावना काय होती?
2: ऍक्च्युली आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा फक्त रोप मलखांब होता, पण कोविड नंतर मुलींसाठी पोल मलखांब पण चालू झाला. सो ते एक ऍक्च्युली चॅलेंज होतं, बट आज यू नो की कोविडमध्ये तर एक वर्षाचा गॅपच झाला. त्याच्यानंतर मुलींना, मी तेव्हा 18-19 वर्षाची होते कोविडच्या टाइमला, सो आमची बॉडी ऑलरेडी डेव्हलप पण झालेली. सो आम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागलेली पोलचा एक सेट बसवायला. रोपचा परफॉर्मन्स मुलींसाठी ग्रेसफुल असतो, एक्झिक्युशन वाईज, फ्लेक्झिबिलिटी वाईज वेगळा असतो. वेरएज पोलसाठी तुम्हाला स्ट्रेंथ एंड्युरन्स खूप जास्त लागतं. सो हे दोन्ही परफॉर्मन्स बसवायला माझ्या कोचेसनी माझ्यावर प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्यासाठी खूप थँकफुल आहे.
1: जेव्हा तू पहिल्यांदा स्टेट लेवलची टुर्नामेंट खेळलीस त्यावेळी तुझं काय मत होतं, म्हणजे भय काय होतं की बाबा मी आता एक 5-1 किंवा 7-8 महिन्यापूर्वी खेळ चालू केले आणि मी लगेच स्टेट लेवलला आले?
2: ऑनेस्टली मी सांगेन, मी जॉईन जॅनला केलेलं आणि मी ऑक्टोबर का नोव्हेंबरला मी पहिली स्टेट खेळलेली. मी तर खूपच लहान होते, कॉम्पिटिशन काय असतात हे पहिल्यांदाच मला कळलेलं तेव्हा. तर पण माझ्या कोचेसनी मला ती अवेअरनेस दिली की ही छोटी कॉम्पिटिशन नाही आहे, स्टेट लेवल कॉम्पिटिशनचं महत्व तेव्हा मला सांगितलं. ज्या छोट्या छोट्या चुका केल्या आहेत, मी पहिलं मेडल जेव्हा हातात आलं तेव्हा माझ्या कोचेसनी मला शाबासकी पण दिली, पण त्याच क्षणी मला सांगितलं पण की कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि काय काय केलं पाहिजे. सो त्या क्षणी मला कळलं की हे छोट्या मोठ्या कॉम्पिटिशन नाही आहेत, हे आपले सोसायटीतले खेळ नाही आहेत, हे खूप म्हणजे फोकस नाही करण्याची गोष्ट आहे.
1: आता तू नॅशनल खेळतेस किंवा खेलो इंडियाला खेळलीस, तर पहिल्या स्पर्धेचा अनुभव आणि आतापर्यंत आताच्या स्पर्धांचा अनुभव हा तुला कुठपर्यंत नेलेला आहे?
2: म्हणजे सर बोलले आधी मलखांब खेळ हा खूप वेगळा होता आणि आता स्टँडर्ड वाईज किंवा ओव्हरऑल एक्सपेक्टेशन वाईज खूप जास्त एक्सपेक्टेशन वाढले आहेत आता खेळाकडून. मी पहिल्यांदा जेव्हा खेळले तेव्हा खाण्याची व्यवस्था, राहायची व्यवस्था, एक कंपन्सेशन देतो ते मेडलचे प्राइजेस खूप वेगळे होते. आणि आता तुम्ही नॅशनल गेम्स बघाल, खेलो इंडिया बघाल, ज्याची राहायची फॅसिलिटीज बघाल, प्रचंड प्रमाणात चेंजेस झाले आहेत. आणि आय थिंक ह्यामुळेच मुलं मोटिवेट होतात मलखांबात यायला, अँड दॅट इज अ व्हेरी गुड थिंग अबाउट दिस गेम.
1: तुला कुठल्या राज्याच्या खेळाडूंकडनं आपल्याला कॉम्पिटिशन आहे असं वाटतं किंवा कोण देऊ शकतं कॉम्पिटिशन?
2: सो 5-6 वर्षापूर्वी बघितलं तर नेहमी महाराष्ट्रच फ्रंटफुटवर असायचा, बट गेले काही वर्ष आम्ही बघतोय MP आणि UPच्या टीम्स आहेत त्या खूप बेटर परफॉर्म करतात आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन वाटते. सो आय फील कॉम्पिटिशनला जाऊन खेळायलाही मजा येते अशा वातावरणात. सो आय फील MP आणि UP एक आहेत मेजर कॉम्पिटिशन आता महाराष्ट्रासाठी.
1: रोप मल्लखांब की पोल मल्लखांब?
2: लहानपणापासून रोप मलखांब जास्त केलाय आणि त्याच्याकडे जास्त ओढ आहे माझी.
1: पोल मलखांब मध्ये काही संधी मिळाली तर?
2: पोल मलखांब मी खेळतेच, पण मला जर तुम्ही उठून सांगितलं की कुठल्या ऑपरेटर्स वर जाशील तर मी पहिले रोप वर जाईन असं आहे माझं.
1: आशिष, 33 वर्षांची तुझी वाटचाल आहे, सुरुवातीचा मलखांब हा तू जवळनं पहिले अनुभवलाय, तर आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्याचं वर्णन कसं काय करशील?
0: 33 वर्षापूर्वी जेव्हा मलखांब जॉईन केला 1994 बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर या व्यायामशाळेमध्ये कैलासवासी दत्ताराम दुदम सर हे माझे गुरु. कोविडमध्ये दुःखद सरांचा आमच्या देहांत झाला, पण सरांनी अगदी आम्हाला बोट धरून मलखांब शिकवला असं मी म्हणू शकतो. आणि जे काही माझं मलखांबातलं यश आहे ते दत्ताराम दुदम सर आणि माझं कुटुंब आई बाबा या दोघांच्या प्रयत्नांमुळे आहे. मी 13 राष्ट्रीय विजेता होतो, मला महाराष्ट्र शासना पुरस्कृत जिल्हा क्रीडा पुरस्कार 2010 मुंबई उपनगर हा मला मिळाला. मराठी गौरव पुरस्कार 2008 मल्लखांब खेळाडू म्हणून त्यांनी सन्मानित केलं मला.

0: आणि 2021-22 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचा महाराष्ट्र प्रांताचा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार हा खेळाडू म्हणून प्राप्त झालेला तो मी एकमेव खेळाडू आहे. सो ओव्हरऑल स्पोर्ट्समन म्हणूनची जी माझी कारकीर्द होती ती मला खूप समाधानी आहे मी त्याच्यामध्ये. एक फक्त स्वप्न माझं छोटंसं इनकम्प्लीट राहिलं, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणं. मी त्याच्या खूप जवळ होतो, फक्त शेवटच्या वर्षी मला एक इंजुरी झाली, माझं नी लिगामेंटचं ऑपरेशन झालं आणि ते स्पर्धांच्या कालावधीत झालं, त्यामुळे तो एक वर्षाचा माझा पूर्ण अखंड ब्रेक झाला. आणि मग त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये रिकव्हरी नंतर पण खालून येणारी मुलं आहेत ती तेवढीच माझ्यापेक्षा जोरदार त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला, माझी रिकव्हरी थोडीशी कमी पडली, त्यामुळे मग मी त्याच्यानंतर नॅशनल लेवलला माझा परफॉर्मन्स तेवढा नाही देऊ शकलो. त्यामुळे तो एक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणं एक खेळाडू म्हणून ती एक संधी माझी राहिली, पण ते स्वप्न मी अर्धवट सोडलेलं नाही आहे. खेळाडूच्या नंतर एक कार्यकर्ता किंवा प्रशिक्षक या दोन्ही भूमिकेतून सुद्धा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करता येऊ शकतो हे मला माहिती आहे. सो सध्या मी त्या अनुषंगाने माझी वाटचाल करतोय. सध्या मी मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचा प्रमुख कार्यवाह म्हणून नियुक्त आहे. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचा तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम पाहतोय आणि आमचे गुरुवर्य कैलासवासी दत्तराम दुदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आशियाई मल्लखांब संघटनेची देखील स्थापना केलेली होती. त्याला 3 वर्ष झाली, 3-4 वर्ष, आणि सध्या आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत की आशिया खंडातील जास्तीत जास्त देशांपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि त्यांच्या इथे मल्लखांब कसा रुजेल आणि त्यातून पुढे येत्या वर्ष 2 वर्षांमध्ये पहिली आशियाई मल्लखांब क्रीडा स्पर्धा आयोजित करावी या प्रयत्नात आम्ही आणि आमचा पूर्ण संघ आहे.
1: जेव्हा तो मल्लखांब चालू केलास तेव्हा तो नवीन होता, त्यामुळे शाळा म्हण किंवा कॉलेज म्हण अशी तुझ्याकडे विचारणा आली का हा काय खेळ वगैरे असं कधी विचारलं गेलं तुला?
0: नाही, असा कधी प्रसंग आला नाही, कारण मी बोरिवलीमध्ये सुविद्या प्रसारक संघाच्या सुविद्यालय शाळेमध्ये लहानाचा मोठा झालो. बऱ्याचशा संस्था शाखा शाळा यांना मल्लखांब हा खेळ तसा परिचित होता, त्यामुळे मल्लखांब खेळ काय हे मला कधी कोणी विचारलं आमच्या शाळेतनं किंवा कुठे असं विचारणा नाही झाली. त्याच्यामध्ये खरंच मी माझ्या शाळेच्या शिक्षकांचं इव्हन मुख्याध्यापकांचंही माझं मी आभार मानू शकतो ह्या ह्याच्यात की मला शाळेतनं स्पर्धेला प्रॅक्टिसला मला कधीही शाळेने कोणतीही गोष्ट अडवणूक केली नाही. इव्हन आमच्या काही परीक्षा असताना देखील आमच्या स्पर्धा आल्या तर त्या परीक्षा देखील आमच्या त्यांनी मॅनेज केल्या की तू परीक्षेला नंतर आम्ही त्यांनी माझी री एक्झाम घेतली. आम्हाला पूर्ण माझ्या शालेय जीवनामध्ये माझ्या शाळेने माझ्या संस्थेने पूर्ण सपोर्ट केला, अभ्यास जोडीने कर पण तुझी आवड मल्लखांब आहे किंवा तुला त्याच्यामध्ये जास्त गती आहे हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्या स्पोर्ट्स करिअरला खूप सपोर्ट केला.
1: या झाला सकारात्मक गोष्टी. आणि नकारात्मक
0: असं मी म्हणू शकेन की मल्लखांब या खेळातनं मला नोकरी नाही मिळू शकली, कारण त्यावेळेला आरक्षण धोरण असेल किंवा क्रीडा विभाग असेल ह्यामध्ये मल्लखांब या खेळाबद्दल एवढी जागरूकता म्हणा किंवा तो अवेअरनेस नसल्यामुळे ह्या गोष्टी घडत होत्या. आत्ताच नुकता जो 5% आरक्षणाचा GR निघालाय त्याच्यामुळे पारंपरिक खेळामध्ये महाराष्ट्र शासनाने मल्लखांब या खेळाचा आवर्जून समावेश केलेला आहे. 2017 मल्लखांब हा खेळ 5% आरक्षणात नव्हता. मग आम्ही सगळ्या मल्लखांब प्रेमींनी प्रयत्न करून विविध स्तरावरती तो खेळ परत 5% आरक्षणामध्ये आलेला होता, समाविष्ट झालेला होता. पण जे राष्ट्रीय क्रीडा धोरण आता तयार झालं त्यामध्ये ऑलिम्पिक्समध्ये मल्लखांब अजून पोचलेला नाहीये, एशियन गेम्समध्ये नाहीये किंवा कॉमनवेल्थमध्ये मल्लखांब पोचलेला नाहीये, त्यामुळे काही प्रमाणात लिमिटेशन नक्की मल्लखांबला आहेत. पण आपण असं म्हणू शकतो की आमच्यासाठी ही एक परीक्षा आहे आमच्या सगळ्यांची की दुर्मिळ खेळ आहे, आम्ही केलेली चॉईस ही रेअर आहे, त्याच्यामुळे ती रेअर चॉईस असल्यामुळे आम्हाला प्रयत्न देखील 100 पटीने जास्त करावे लागणार आहेत. जर तो जास्त प्रसिद्धीपूर्वक जसा क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा लॉन टेनिस असा जर काही ग्लॅमरस खेळ असता मल्लखांब तर आम्ही खूप लवकर वरती गेलो असतो. पण आपल्याकडे ती इन जनरल लोकांची टेंडन्सी आहे की आपण आपल्या खेळांना किंवा आपल्या गोष्टींना महत्व बाहेरून आल्यानंतर देतो. म्हणजे मी माझ्याच अंगावरचा टी शर्ट इंडियाचंच फॅब्रिक आहे, ते मेड इन चायना किंवा मेड इन USA घालून आला तर त्याची प्राईस आत्ता असलेल्या गोष्टीपेक्षा 10 पटीने वाढते आणि त्याचा आपल्याकडे जास्त क्रेज असल्यामुळे तो फटका आम्हाला नक्कीच काही प्रमाणात बसला. पण यातूनही मार्ग आम्ही काढतोय आणि नक्कीच आम्ही यशस्वी होऊ.
1: याच अनुषंगाने पुढचा प्रश्न तुला, तुझ्याकडे जेव्हा पालक येतात मुलांना घेऊन त्यावेळी त्यांची पहिली अपेक्षा काय असते?

0: आता कसं खेळामध्ये आल्यानंतर टीव्हीवर माझा मुलगा दिसेल का ही काही प्रमाणामध्ये मुलांची अपेक्षा असते, किंवा माझा मुलगा लगेच कॉम्पिटिशन मध्ये बक्षीस मिळवेल का ही त्यांची अपेक्षा असते. पण माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकाला मी माझं पहिलं वाक्य सांगतो की तुमचा मुलगा 4 ते 5 वर्ष फक्त बेसिक शिकणार आहे, ही जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला तुम्ही मुलाला माझ्याकडे पाठवा. नक्कीच 4-5 वर्ष लागत नाहीत, पण एक पालकांचे मेंटॅलिटी पण क्रिएट करावी लागते की तो प्रवास हा खडतर आहे, तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायची आहे, त्यामुळे शरीराचा प्रत्येक बॉडी पार्ट प्रत्येक ॲबिलिटी डेव्हलप करायला थोडासा स्पॅन द्यायला पाहिजे. सो एक तो बेसिक स्पॅन 3 ते 4 वर्षाचा जातो, त्याच्यानंतर आम्ही त्यांना कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो. आणि आम्ही जनरली पॅरेंट ओरिएंटेशन आम्हाला करावं लागतं. आपण असं म्हणतो की मुलगा मातीत पडला पण पाहिजे, त्याला लागलंही पाहिजे, त्याला रक्तही आलं पाहिजे, त्याच्यावर हळद लावल्यानंतर झोंबतं कसं, बरं कसं नंतर होतं, खपली पकडली कसे, हे सगळं मुलांना कळलं पाहिजे. आपण हे सगळ्यांनी केलेलं आहे. जे पालक विचारलेले असतात ते 100 वेळा सायकल चालवताना पडलेले असतात, पण त्यांचा मुलगा कधी सायकल चालवताना एकदा पण पडला नाही पाहिजे ही त्यांची भावना असते. थोडंसं पॅम्परिंग नेचर आहे, म्हणजे मी काय त्याला अपवाद नाही, मलाही 2 मुली आहेत, मलाही असं वाटतं की माझी मुलं पडू नयेत लागू नये, पण थोडंसं कुठेही पालकांनी थोडासा स्ट्रिक्टनेस आणला पाहिजे
1: या मुलांना. हे जे तुझ्याकडचे आता जी सिनियर मुलं आहेत, समजा निधी आहे, आणखीन काही मुलं असतात, तर मग अशा पालकांना तू यांच्याशी संपर्क साधून देतो का?
0: हो, कारण माझ्या क्लासमध्ये लहान मुलांचे जे क्लास आहेत त्यांचे प्रॅक्टिस ओरिएंटेड जी बॅच आहे ही माझी सगळी सिनियर मुलंच घेतात, त्यामुळे त्यांनाच आम्ही म्हणजे आमचे ह्या निधीसारखे सगळे जे नॅशनल प्लेयर आहेत त्यांच्याचकडे ही मुलं शिकतात आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या नॅशनल प्लेयर्सचे अनुभव ते आत्ता प्रॅक्टिकली प्रॅक्टिस कसे करतायत त्या अनुषंगाने मुलांना शिकवण मिळते, त्याच्यामुळे ती मुलं पटापट तयार होतात.
1: निधीनी मगाशी उल्लेख केला की महाराष्ट्राचं वर्चस्व निर्विवाद होतं, पण आता मध्य प्रदेश म्हणा किंवा उत्तर प्रदेश म्हणा यांच्याकडनं कॉम्पिटिशन्स तेवढीच विरोध होते, तर मल्लखांब सध्या राष्ट्रीय पातळीवर कुठे, महाराष्ट्राची स्थिती काय आहे?
0: सध्या महाराष्ट्राची स्थिती, आत्ता महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना ही आमची राज्य संघटना आहे जी कार्यरत आहे. काही तांत्रिक कारणास्तव अजून आमचे नवीन इलेक्शन्स किंवा नवीन बॉडी अजून झालेली नाही आहे, त्याबद्दलही सगळ्यांच्या प्रक्रिया सुरू आहेत. राष्ट्रीय संघटनेमध्ये मल्लखांब त्याच्यावरती सध्या प्रशासक आहे. काही खेळामधले जे काही वादविवाद असतात पण आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यातला हा वाद सगळा निवळलेला आहे आणि येत्या काळामध्ये मल्लखांब हा रुटीनाइज होईल, त्यामुळे मल्लखांब या खेळाला भविष्य खूप चांगलं आहे. फक्त मल्लखांब या खेळातल्या लोकांनी एकत्र राहून पुढे येण्याची गरज आहे.
1: निधी, तुझी काय अपेक्षा आहे?
2: गेले 4 ते 5 वर्ष फेडरेशनच्या स्पर्धा झाल्या नाहीयेत, सो माझी तरी एकच अपेक्षा असेल की स्पर्धा लवकरात लवकर व्हावा. म्हणजे आज मी 23 वर्षाची, पण माझी अपेक्षा हीच आहे की मी जास्तीत जास्त वर्ष अजून कॉम्पिटिशन खेळेल, पण ते कॉम्पिटिशन झाल्या तर मी खेळेन, हेच अपेक्षा आहे.
1: तर क्रीडा रसिको, आपण आजची बातचीत इथे थांबवत असताना अशीशी अपेक्षा आहे की जे काही अंतर्गत वाद आहेत निधी थोड्याफार फरकाने तेच म्हणते की वाद मिटले की आमच्या स्पर्धा होतील आणि आम्हाला आमचा जो खेळ आहे तो दाखवता येईल. दोघांच्याही अपेक्षा पूर्ण हो तीच आपण अपेक्षा बाळगून आजची बातचीत इथेच थांबवूया. आशिष, क्रीडाविश्वच्या कार्यक्रमात तू सहभागी झालास, निधी तुम्ही सहभागी झालात आजच्या कार्यक्रमात, त्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशा माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे.
0: थँक्यू फॉर दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी.
2: थँक्यू सर.
1: तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण येथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी, धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण मल्लखांब खेळाची प्रगती याविषयी मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव आणि प्रशिक्षक आशिष देवल तसंच राष्ट्रीय मल्लखांबपटू निधी राणे यांच्याशी विशाल मोरेकर यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकली. बरं ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

हिरवळीवर खेळताना सबोवार पाहावे, तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही,

0: सुनील गावस्कर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं श्रोते हो. संध्याकाळी 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आणखी 29 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि एटीकेटीसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचं आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी फक्त 5,000 रुपये देण्याचा प्रकार ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये देण्याची मागणीही सपकाळ यांनी केली. 1,000 कोटींची मदत सरकारने केल्याचं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकार गरीब, शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देत प्रधानमंत्र्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
0: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना 15 दिवसात पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत दुष्काळ निवारण उपसमितीच्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. चारा आणि पाण्याच्या नियोजनासाठी तातडीनं विशेष एसओपी अर्थात प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आतापर्यंत शेतीच्या नुकसानीचे 70% पंचनामे पूर्ण झाले असून या महिनाअखेरपर्यंत सर्व आकडेवारी संकलित केली जाईल, त्यानंतर राज्यातल्या दुष्काळाची संपूर्ण आणि स्पष्ट स्थिती समोर येईल असं या बैठकीत प्रशासनानं स्पष्ट केलं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांचे परीक्षा अर्ज भरून घ्यावेत. ज्यांच्याकडून परीक्षा शुल्क घेतलं असेल त्यांना ते परत करावं असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केल्याचं आढळलं तर संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीत दिला. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करावं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची योग्य रचना करून त्याची अंमलबजावणी करावी असंही पाटील यांनी सांगितलं.

0: फेरपरीक्षा आणि एटीकेटी संदर्भातल्या नियमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांकरता एकसमान धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
1: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
1: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC चा एकूण हिस्सा 34% असेल, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
0: पुण्यात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून पुण्याच्या ESIS रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS च्या 50 जागा उपलब्ध होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळ खरीप हंगामासाठी किमान आधारभूत दर योजनेअंतर्गत कापूस खरेदी उद्यापासून सुरू करणार आहे. कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी CCI च्या कापूस किसान ऍपवर स्वनोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. विक्रीची रक्कम थेट आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात एकुरगा गावात 8 एकरावरचा ऊस आगीत भस्मसात झाला. या दुर्घटनेत 5 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं तलाठ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 15,000 रुपयांची लाच घेताना दोघं अटक केली. जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्यावर आरोप आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोलाटी इथल्या मेसर्स ज्योतिर्लिंग फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑइल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकला. अयोग्य पद्धतीनं तेलाची

साठवण आणि रिपॅकिंग केल्याबद्दल कंपनीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. यावेळी सुमारे 27 लाख रुपये किमतीचा 13,711 किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि एटीकेटीसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्झ वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: संध्याकाळचे 7:12 आणि 50 सेकंद होत आहेत। श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आपण ऐकत आहात। हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळी 7:30 वाजता आपण ऐकू शकाल माझा आवार माझा शिवार। त्यापूर्वी संध्याकाळी 7:15 वाजता वृत्त विशेष।
0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत देशातील महानगरांचा विकास करताना नागरिकांच्या प्रवास सुलभतेला प्राधान्य दिलं. त्यातूनच वाहतूक सुविधांच्या विकासात एकात्मीकरणाचं धोरणही अवलंबलं. याच्याशी संबंधित विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासन प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत महानगरांमधील वाहतुकीला स्वतंत्र प्रकल्प म्हणून न पाहता ती एकात्मिक दळणवळण व्यवस्था म्हणून विकसित करण्यावर भर दिला. यादृष्टीनेच त्यांनी राबवलेली धोरणं, योजना आणि उपाययोजनांमुळे आज देशात मेट्रो सेवा 23 शहरांपर्यंत विस्तारली आहे. आजही 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळेच तर मेट्रो सेवा शहरांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनशैलीचा भाग झाली आहे. नमो भारत या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट व्यवस्थेमुळे उपनगरे आणि मुख्य शहरांमधील अंतर कमी झालं आहे. महत्वाचं म्हणजे एकात्मिक जोडणी अंतर्गत रेल्वे स्थानकं, विमानतळं आणि बस स्थानकं मेट्रोशी थेट जोडल्यानं एकूणच वेळ आणि पैशांचीही बचत होऊ लागली आहे. भारतमाला अभियानामुळे महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती, शहरांतर्गत रिंग रोड आणि बायपास रस्त्यांची क्षमतावृद्धी घडून आली आहे. दुसरीकडे वन नेशन वन कार्ड आणि फास्टॅग सारख्या डिजिटल तंत्रज्ञानानं नागरी दळणवळणात सुलभता आणली आहे. याच राष्ट्रीय वाहतूक क्रांतीविषयी अधिक सांगत आहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
1: नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सरकार प्रमुख म्हणून कारकिर्दीत गुजरातमधील राज्यस्तरीय विकासाच्या अनुभवापासून राष्ट्रीय पातळीवरील पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि बहुविध वाहतूक नियोजनापर्यंतचा प्रवास दिसतो. 2014 नंतरचे मेट्रोचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, आधुनिक रेल्वे आणि प्रादेशिक हवाई संपर्क यांच्या विस्ताराला महत्वाचे स्थान त्यांनी आपल्या विकास कामात दिले आहे. सर्वात मोठा म्हणजे भारतमाला परियोजना. भारतमाला परियोजना ही राष्ट्रीय महामार्गाची जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली एक व्यापक योजना होती. यात आर्थिक कॉरिडॉर, अंतर कॉरिडॉर, जोड रस्ते, बंदराशी संपर्क, सीमावर्ती रस्ते आणि द्रुतगती महामार्ग यांचा समावेश आहे. अशा योजनांमुळे दिल्ली सारख्या शहरांमध्ये मेट्रोद्वारे विमानतळापर्यंत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाली. विमानतळावर डिजिटल प्रवेश आणि प्रवासी पडताळणीसाठी डीजी यात्रा त्यांनी सुरू केली. रेल्वे स्थानके, बस टर्मिनल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक केंद्रांची सार्वजनिक वाहतुकीची जोडणी करण्यात आली. मोठी रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा पर्यंत रुग्णवाहिकांना पोहोचण्यासाठी वाहतूक नियोजन करणे सुलभ झाले. तसेच जलवाहतूक आणि बंदर विकासाच्या माध्यमातून त्यांनी प्रवासी वाहतूक करण्याचे तसेच मालवाहतूक करण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आणि मग त्यांनी खूप ठिकाणी त्याचा पूर्णताही केलेली आहे. आणि
2: विविध प्रकल्पांना एकाच नियोजनात आणण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा उद्देश रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, औद्योगिक केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजन एकमेकांशी समन्वित करणे हाच होता. याचा अपेक्षित फायदा झाला म्हणजे एखादा महामार्ग, रेल्वे मार्ग किंवा औद्योगिक प्रकल्प उभारताना इतर संबंधित सुविधांचा यात विचार करण्यात आला. त्यामुळे पुनरावृत्तीची कामे, समन्वयाचा अभाव आणि विलंब कमी करण्यास त्याची मदत झाली आहे. भारतामधील दळणवळण विकासाचा व्यापक विचार करताना मेट्रो, नमो भारत, RRTS, भारतमाला, हायस्पीड कॉरिडॉर, फास्टॅग, इलेक्ट्रिक बस, ई रिक्षा, डीजी यात्रा आणि भारत टॅक्सी या सर्व सुविधा एकमेकांना पूरक झाल्या आहेत. मेट्रो शहरांतर्गत प्रवास सुलभ करते, RRTS आसपासच्या शहरांना जोडते, महामार्ग प्रादेशिक आणि मालवाहतूक संपर्क सुधारतात, तर ई बस, ई रिक्षा आणि टॅक्सी घरापासून मुख्य वाहतूक केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. ई बसचे प्रमुख फायदे स्थानिक प्रदूषण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास झाला आहे. मेट्रो स्थानकापासून निवासी भागापर्यंत संपर्क होऊ शकत आहे आणि दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ बस सेवा विकसित करण्यात आली आहे. बस प्राधान्य मार्ग, डिजिटल तिकीट आणि प्रवास माहिती प्रणालीद्वारे सेवा सुधारण्यात आली. ई रिक्षा आणि फीडर सेवा, ई रिक्षा, मिनी बस, शेअर टॅक्सी आणि फीडर बस यांचा उपयोग मेट्रो स्थानकापासून घर कार्यालय किंवा बाजारपेठेपर्यंतच्या लहान प्रवासासाठी आता होऊ शकत आहे. भारत टॅक्सी ही सहकारी तत्वावर आधारित चालक मालकीची टॅक्सी सेवा 5 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाली. तिच्या मॉडेलमध्ये चालकांना सहकारी संस्थेच्या मालकीत सहभाग आणि शून्य कमिशन पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. ही सेवा मेट्रो बस किंवा रेल्वे स्थानकापासून अंतिम ठिकाणापर्यंत प्रवासासाठी

0: पूरक पर्याय म्हणून ठरू शकते. तिचा प्रत्यक्ष परिणाम हा सध्या शहर निहाय उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, मुंबई सारख्या भौगोलिक दृष्ट्या मर्यादित आणि प्रचंड लोकसंख्येचा ताण असलेल्या महानगरात वाहतूक सुलभता निर्माण करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनानं या आव्हानांना संधीत बदलून दाखवलं. मुंबईत जमिनीवरून तसंच भूमिगत मार्गावरून धावणाऱ्या मेट्रो सेवेनं इथल्या रस्ते आणि रेल्वे मार्गाला पूरक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला. 16,500 कोटींपेक्षा जास्त खर्च करून उभारलेला अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड आणि शिवडी वरळी जोडमार्गामुळे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशी दळणवळणीय जोडणी प्रस्थापित झाली आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघाला. बेस्टच्या ताफ्यातल्या ई बसनं स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचं उद्दिष्ट साध्य केलं. महत्वाचं म्हणजे या सर्व व्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्यानं मुंबईसारख्या अवाढव्य महानगरानं प्रवास सुलभतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला. विशेष म्हणजे नवी मुंबईला जोडून उभ्या राहत असलेल्या तिसऱ्या मुंबईसोबतच्या एकात्मिक जोडणीला पूरक ठरणार असल्याची दूरदृष्टीही या सगळ्यात दिसून येते. याचविषयी अधिक सांगताहेत वाहतूक आणि वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचे तज्ज्ञ श्रीकांत भावे.
2: आपले पंतप्रधान श्री मोदी यांनी आपल्या 25 वर्षातील राजकीय व सामाजिक अनुभवातून वाहतूक सेवा एकत्रीकरणाचे ध्येय ठेवले व ते केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहयोगाने पूर्णत्वास जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये सर्वसामान्य लोकांकरता महत्वाचे माध्यम असते. यामध्ये मुख्यतः रेल्वे, रिक्षा, मेट्रो, टॅक्सी, बस ही साधने येतात. मुंबईत आयुष्य गेल्यामुळे मागील 40-45 वर्ष या सर्वांचा मी अनुभव घेत आहे. या सर्वांमध्ये कसा बदल होत गेला, विशेषतः मागील 20-25 वर्षात जे आमूलाग्र बदल झाले त्याचे निरीक्षण मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. पूर्वीचे रेल्वेचे प्रवास म्हणजे गर्दी, घुसमट, श्वास गुदमरणे असे असायचे. पण यामध्ये सर्वात पहिला बदल झाला ते वायुविजन असलेले डबा असलेली रेल्वे आल्यामुळे. नंतर रेल्वेमध्ये 9 वरून 12, 12 वरून 15 डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली. एसी कोच आले. प्लॅटफॉर्मवर सरकते जिने, लिफ्ट यांची व्यवस्था होत गेली. लोकांना बदल दिसायला लागले. मग लोकांना प्रश्न पडायला लागले की या आधी या गोष्टी का नाही झाल्या. रेल्वेवरील ताण कमी करण्याकरता मेट्रो हे एकच उत्तर आहे हे अभ्यासाने सर्वांना माहीत झाले होते. पण कदाचित राजकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. पण मग जून 2014 मध्ये पहिली घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्ग चालू झाल्यामुळे ही कमतरता भरून निघायला सुरुवात झाली. सुंदर डबे, उंचीवरील मेट्रो लाईन, सुरक्षित व्यवस्था. त्याच्यानंतर हळूहळू मेट्रोचे जाळे पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण पसरत गेले. यामुळे लोकांना सुखकर, सुरक्षित, आरामदायी प्रवासाची तसेच थोड्याशा शिस्तीची ओळख झाली. त्याच्यामुळे लांबच्या प्रवासासाठी स्वतःची गाडी वापरणे किंवा रिक्षा वापरणे याऐवजी लोकांना मेट्रो सोयीची वाटत आहे. आताच्या घडीला येलो लाईन डीएन नगर दहिसर, मंडाले ते चेंबूर आणि अॅक्वा लाईन कफ परेड ते आरे जी अंडरग्राऊंड आहे, त्याचप्रमाणे नवी मुंबई मेट्रो हे मार्ग चालू आहेत. तसेच अनेक नवीन मार्ग प्रस्तावित आहेत. यामध्ये ठाणे शहरातील अनेक मार्ग, ठाणे भिवंडी कल्याण, नवीन विमानतळ आणि मीरा भाईंदर असे MMRDA मधले सर्व मार्ग येतात. भविष्यामध्ये आपण जमिनीवर न उतरता थोडक्यात हवेतल्या हवेत मुंबईहून एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत किंवा चर्चगेट ते अलिबाग पर्यंत किंवा भिवंडी पर्यंत, कल्याण पर्यंत आरामशीर जाऊ शकू आणि वेळेची बचत होईल हे सर्व या मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे रस्ते वाहतुकीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. जसे अटल सेतू किनारा मार्ग हे पूर्ण झाले आहेत. अटल सेतू कसा बांधला असेल याचा जर विचार केला तर फार आश्चर्य वाटतं. त्याचप्रमाणे किनारा मार्गाचाही आपल्याला योग्य तो उपयोग आता समजत आहे. येतात मुंबईमध्ये पण असं म्हटले जाते की मोठे रस्ते हे श्रीमंत लोकांच्या मोठ्या गाड्यांसाठी आहेत. पण तसे नसून यावरूनच बेस्टच्या गाड्या देखील वेगात जातात. आता अटल सेतूवर एसटी सेवाही सुरू झाली आहे. मुंबईचे चित्र मोठ्याने झपाट्याने बदलत आहे. मोठ्या इलेक्ट्रिक एसी बस, रिक्षा, मेट्रोचे जाळे, वातानुकूलित लोकल ट्रेन यामध्ये सर्वसामान्य नागरिक कमी वेळात आरामदायी प्रवास करत आहेत. या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एकमेकांना पूरक व एकत्रित

0: कशा होतील हे धोरण यामध्ये स्पष्ट दिसत आहे. महानगरात मेट्रोतून उतरा, बस किंवा रिक्षात बसा आणि आपल्या ऑफिस किंवा घरात पोहोचा. हे सर्व चित्र मागील 20 वर्ष बदललेले आहे. पुढील 2-3 वर्षात सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी झाली की मुंबई महानगराचे वाहतुकीच्या दृष्टीने अमूलाग्र चित्र बदलेल. आणि कौटुंबिक जीवनावर पडेल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, यादीत न ठेवता प्रादेशिक समतोल साधणं हा प्रधानमंत्र्यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. याच धोरणातून राज्यात पुणे आणि नागपूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये वेळीच जागतिक दर्जाची मेट्रो सेवा सुरू केल्यानं या शहरांचा भविष्यातील वाहतूक कोंडीचा धोका टळला आहे. नागपूरमध्ये दुसरा टप्पा आणि पुण्यात वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गांमुळे मध्यमवर्गीय आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होऊ लागली आहे. नाशिकमध्ये प्रस्तावित मेट्रो नियोसारख्या कमी खर्चाच्या आणि कार्यक्षम प्रकल्पांमधून छोट्या शहरांच्या गरजांनुसार तंत्रज्ञान विकसित करण्याची दृष्टी दिसून येते. शहरातील वळण रस्ते आणि महामार्गांच्या विस्तारामुळे अंतर्गत वाहतुकीची क्षमता वाढली आहे. नागरिकांच्या जीवन सुलभतेच्या या दूरदृष्टी दृष्टिकोनाचं विश्लेषण करताहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
2: पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि शहरांचा विस्तार या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मेट्रो महामार्ग, वळण रस्ते, उड्डाणपूल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले. या प्रकल्पांचा उद्देश केवळ वाहतुकीचा वेग वाढवणे नसून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ, वेळेची बचत करणार आणि पर्यावरण पूरक करणे हाच होता. पुणे आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचे महत्व स्पष्ट होते. यामुळे वेळेची बचत होते, प्रवासाचा कालावधी आणि वाहतूक कोंडीत घालवावा लागणारा वेळ यामुळे कमी झाला आहे. तसेच प्रवास खर्चावर नियंत्रण देखील आले. परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यामुळे इंधन, पार्किंग आणि खासगी वाहनांच्या वापरावरील खर्च कमी होऊ लागला आहे. प्रवासी सुलभता पण याच्यामध्ये मुख्य भाग आहे, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुलभ प्रवासाची सोय यातून उपलब्ध झाली आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास म्हणता औद्योगिक क्षेत्रे आणि व्यावसायिक केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने रोजगाराच्या संधींना चालना मिळाली आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढून प्रतिप्रवासी उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली आहे. मेट्रो प्रवासी संख्या, प्रवासाच्या वेळेतील बदल, बस मेट्रो जोडणे, रस्त्यावरील वाहनांचा वेग, अपघातांची संख्या आणि प्रवाशांच्या समाधानाच्या आकडेवारीवरून हे आता दिसून येत आहे. नागरिकांना याचा होणारा फायदा म्हणजे शहराबाहेरील वाहतूक शहराच्या मध्यवर्ती रस्त्यातून दूर करण्यात आली, औद्योगिक मालाची वाहतूक अधिक नियोजित पद्धतीने करता येत आहे, आंतर शहरी प्रवासातील काही मार्गावर वेळ आणि वाहन चालकांचा थकवा कमी होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, महानगरांमधील वाहतुकीला नागरी विकासाचा आणि आर्थिक प्रगतीचा कणा बनवणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार म्हणता येईल. श्रोते हो, याचबरोबर आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

0: कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार।
1: माझं शेत माझं शिवार।
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। आजच्या कार्यक्रमात मी जयश्री पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके आपले सहर्ष स्वागत करतो। मंडळी, आज आपण ऐकणार आहोत कृषी संजीवनी। आजच्या भागाचं लेखन केलंय राधिका कालेकर यांनी आणि विषय आहे जलसंवर्धन। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज।
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे। या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 14 व 15 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 18 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 68 ते 93%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 38 ते 68%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 1 ते 5 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। हवामान इशारा, कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागासाठी 15, 16 व 17 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 15, 16 व 17 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 14 व 15 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 18 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यासाठी 16 व 17 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये 16 व 17 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 14 व 15 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 18 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 19 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागासाठी 16 व 17 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या अलर्टनुसार सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 16 व 17 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पक्व झालेल्या भात, मका, सोयाबीन व भुईमूग या पिकांची काढणी व मळणी करावी व तयार झालेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा। धन्यवाद।
2: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। मंडळी, माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आता पुढे जाऊया, ऐकूया ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष कार्यक्रम कृषी संजीवनी। आजच्या भागाचं लेखन केलंय राधिका कालेकर यांनी।
4: तू आधी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम बावरी मीरा, तू प्रेरणा या विश्वाची, तू जन्म देणारी जननी,

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रम.

0: आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू
1: आणि फक्त तूच
0: संजीवनी, संजीवनी कृषी संजीवनी।
2: सख्यांनो नमस्कार, कृषी संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। जेव्हा नळाला पाणी येत नाही ना, तेव्हा सगळ्या सख्यांचा जीव वरखाली होत असतो। आता तर ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि पाणी कपातीची तयारी सुरू झालेली आपल्याला दिसायला लागलेली आहे। सख्यांनो मग विचार करा बरं, पाणी वाचवणं किती आवश्यक आहे। चला तर मग ऐकूया अप्पाजी, सजाक्का आणि वहिनी पाणी वाचवण्याबाबत आपल्याला काय काय माहिती देणार आहेत।
3: सयानो कशा आहात सगळ्या? झालं की नाही स्वयंपाक पाणी? बर चला, आज आपण गप्पांना सुरुवात करायची। पण कितीतरी वेळ झाला, अजून सजाकाचा तर काही पत्ता नाही। केव्हाची वाट बघतीये मी। मैत्रिणींनो तुम्हाला सांगू का, या पृथ्वी तलावर चराचर सृष्टीला जगण्यासाठी निसर्गानं काही संसाधनं निर्माण करून दिलेली आहेत। त्यातलंच एक महत्वाचं साधन म्हणजे पाणी। आपल्या जीवनात पाण्याचं महत्व किती आणि कसं हे मी काही वेगळं सांगायला नको। अहो सकाळी उठल्यापासून पाण्याचा वापर सुरू होतो, आंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी आणि अशा अनेक गोष्टींसाठी आपल्याला पाणी महत्वाचंच आहे। खरं तर पाण्याशिवाय आपलं कुणाचंही पानही हलत नाही, हो की नाही? जरा पावसाला उशीर होऊ द्या बरं, कसे आपण अगदी हवालदिल होतो, नाही का? थोडक्यात काय, पाण्याशिवाय जीवन नाही हेच खरं।
4: तर वहिनी पडर पान

0: असं आभाळाकडे बघत गाणी म्हणून वरून देवाची पूजा करायची की काय असं वाटायला लागलंय बघा.
1: अगं बाई आलीस होय सजाग का? अगं केव्हा आलीस ते समजलं पण नाही बघ.
0: अहो मी कवाच आली या, तुमचं भाषण सुरू होतं की नाही तव्वा.
1: अगं तुझी वाट बघतच होते बघ मी. आणि मनात हा पाण्याचा विषय सुरू झाला बघ. आणि ते काय भाषण नाही ग, खरं तर मी महत्वाची माहिती देत होते आपल्या सख्यांना पाण्याविषयी.
0: काय सांगताय सवयनी? अहो वहिनी मी बी तोच, म्हणजे पाण्याचाच विचार करत करत तुमच्या पतूर आलोय बघा.
1: काय योगायोग आहे बघ, आपण दोघी सुद्धा पावसाचा आणि पाण्याचाच विचार करत होतो आज.
0: वही तर वो बघा की वहिनी, यंदा पावसानं जरा वडच दिल्या ना म्हणून जरा चिंता वाढायला लागल्या बघा आमच्या सगळ्यांची.
1: अगं तुझीच नाही, आपण सगळ्यांचीच चिंता पावसानं वाढवली होती. दुष्काळ पडतो की काय असं झालं होतं अगं. घरच्या नळाला सुद्धा 2 दिवस आड पाणी येत होतं. केवढी पाण्याची काटकसर करावी लागत होती माहितीये का तुला?
0: अहो वहिनी तुम्ही सांगताय सा की नाही ते समजा बराबर आहे बघा. आमचं बी काही येगळं नव्हतं. समजा रानाची मशागत केली, सरी पाडल्या, महागाचं बियाणं आणलं आणि बसलो ना पावसाची वाट बघत. आणि तो कुठला येतोय, नुसता आल्यासारखं करायचं आणि हुलकावणी द्यायचं.
1: हो ग,
0: बरं सांगू का वहिनी तुम्हासनी, निसर्गाची कृपा ठाव असल्यानं बियाणं पेरलं आणि पावसाची वाट बघत बसलोय बघा.
1: आणि तेवढ्यात हा दडी मारून बसलाय नाही का ग?
0: वही तर, दुबार पेरणीचं संकट येते का काय असं वाटत होतं बघा. तेवढ्यात बरसला, काय सांगू वहिनी तुम्हाला, अक्षी जीव भांड्यात पडला बघा आमचा समध्यांचा.
1: खराय खराय, गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाला बघ.
2: वय वय वहिनी, हा पाणी हाय तर शेती आहे आणि शेती हाय तर शेतकऱ्यांचं जीवन आहे, बरोबर ना?
1: अप्पाजी कधी आलात हो तुम्ही?
2: आलो की जेव्हा तुमच्या दोघींचं पण पाण्याविषयी भाषण सुरू होत तेव्हा.
0: खरं का नाही हो अप्पाजी, तुम्हीच सांगा आता. पावसाची सुरुवात उशिरा झाली तर आमच्या तोंडचं पाणी पळालं होतं का नव्हतं सांगा बरं.
2: होय, अहो पाऊस पडला नसता तर मोठाच गंभीर प्रश्न निर्माण झाला असता बरं का.
1: खरंय हा अप्पाजी. मग मी काय म्हणते, आज आपण पाणी हे जीवन या विषयावर जर गप्पा मारल्या तर.
3: चालते की.
1: अहो बघा ना, आपसुकच पाण्याचा विषय सुरू झाला. मीही तोच विचार करत होते. सजाग का पण हाच विषय घेऊन आली.
0: होय बघा अप्पाजी, वहिनी बी पाण्याबद्दल भाषण देत बसल्या होत्या सख्यासनी आणि माझ्या डोक्यात बी पाणी पाणी हेच सुरू होत आणि आता तू येताना तुझ्या डोक्यात बी तेच.
2: मग सजाका तूच सांग, आपल्या शेतीसमोर सगळ्यात मोठ संकट कोणचं आहे ते?
0: हे बघा अप्पाजी, शेती काम हे कष्टाचं काम आहे.

0: त्यासाठी समध्यांचं हात लागलं तर पटापट काम होत्यात, नाहीतर मजुरावर अवलंबून राहावं लागतं.
1: आणि पुढे मग बी बियाणं, औषध, खत, पीक आलं तर मग पुढे विपणन, बाजार मूल्य, बाजारपेठ, विक्री, एक ना अनेक भाराभर चिंध्या.
0: पर मी काय म्हणतोय आप्पाजी, या समध्या संकटांना तोंड देऊन उभं टाकलेलं पाणी टंचाई आणि कमी पावसाचं आणि पाण्याचं हे संकट लय मोठं आहे बघा.
1: अक्षी बराबर बोललीस बघ साजा. खरं वहिनी, ह्या समध्या मागची कारण काय असतील ह्योच विचार करतोय बघा मी.
2: आता हे बघा, अनियमित पाऊस, वाढतं तापमान, कमी होत चाललेली भूजल पातळी आणि पाण्याची वाढती गरज यामुळे पाणी टंचाई निर्माण होते.
1: आणि वहिनी, आणि ही पाणी टंचाई आपल्याला कायमची झाल्या बघा. आणि ह्या पाणी टंचाईवर मात करायसाठी आपण काहीतरी ठोस पावलं उचलायला पाहिजेत असं वाटतंय बघा.
2: खरंय आप्पाजी तुमचं. आणि यावरचाच महत्वाचा उपाय म्हणजे जलसंवर्धन.
1: जलसंवर्धन
0: म्हणजे काय?
2: अगं, जलसंवर्धन म्हणजे पाणी जपणं, मग ते पडणाऱ्या पावसाचं असू दे, नाहीतर विहिरी, तळी किंवा नदीचं असू दे. जर आज आपण पाणी जपलं ना, तरच हे पाणी आपल्याला जपेल, बरोबर का?
0: बराबर आहे बघा वहिनी तुमचं. पर आमच्या हिरीनं तळ गाठलाय ना, त्याचं काय करायचं आता?
1: आणि पाऊस बी त्यात लांबलाय, मग कसं करायचं संवर्धन?
2: अहो, तरी पण सांगते, पाणी पडलं की ते आहे तिथं जमिनीमध्ये मुरवणं हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे. पाऊस पडणं काही आपल्या हातात नाही हो, पण मुरवणं तर आहे की नाही?
1: म्हणजे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जपायला पाहिजे असंच नव?
2: अगदी बरोबर. पाऊस पडल्यानंतर तो असाच वाहून न जाऊ देता अडवून जर हे पाणी जमिनीत मुरवलं तर ते आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरत.
0: बरं वहिनी, आता तुम्हीच सांगा बरं आमासनी, हे पाणी जपायचं कसं आणि त्याचा फायदा कसा करून घ्यायचा ते.
2: अगं सजाक्का, आपल्याकडं अनेक शेतकरी जलसंवर्धनाचे प्रयोग यशस्वीरित्या करताना दिसतात बघ. यासाठी शेतामध्ये काही बदल सुद्धा करावे लागतात.
0: बदल? ते आणि कंचं आणि कसं करायचं बरं ते?
2: सगळ्यात आधी शेताचे बांध मजबूत केले पाहिजेत. शिवाय पावसाचं पाणी वाहून जाऊ न देता शेतामध्ये आपल्याला शेततळ सुद्धा बांधता येतं. आणि एवढंच नाही तर शेतामध्ये ठिबक सिंचनाचा वापर सुरू करून पाण्याची बचत सुद्धा आपल्याला करता येते.
0: वहिनी, केवढा हो व्याप आणि करायचं कवा? आणि एवढं समध करायला पैका बी बक्कळ लागत असणार की हो, तो कुठं आणायचा? आणि
1: अग सजाक्का, या समध्या गोष्टी आपल्या शेतीच्या फायद्याच्याच आहेत ना. मग काहीतरी खटपटी करून एकदा केलेल्या खर्चामुळे पाण्याचा कायमचा प्रश्न मिटत असेल तर काय हरकत आहे, होय का नाही वहिनी?
2: अगदी बरोबर. आणि मी खरं सांगू का, कोणतंही काम सुरू करेपर्यंत त्याची भीती वाटत असते. एकदा का काम सुरू झालं की कामच कामाचा गुरु या न्यायानं ते काम आपल्याला पुढं कसं जायचं ते सुद्धा शिकवतं.
0: हे मातूर खराय बघा वहिनी, त्याचं उत्तम उदाहरण मी स्वतःच आहे बघा.
1: म्हणजे कसं स्वतः? म्हणजे
0: आता बघा आप्पाजी, मी माहेरात असताना कवाबी रानात गेलोच नाही बघा. परीत सासरी जशी नांदाई आलुकनी तव्हापासून हातात खुरप हायच. समधी शेतीची काम त्या खुरप्यानं शिकवल्यात बघा मला.
2: गुणाची हा सजाक्का, खूप हुशार आहेस बघ तू.
0: वहिनीसा, तुम्ही असं कौतुक केलं की नाही, लई हुरूप येतोय बघा कामाचा.
1: हा हा, पुरं झालं पुरं झालं. स्वतःच कौतुक करून झालं असेल तर आपल्या महत्वाच्या हाय्या त्या चालू विषयाकडे वळूया आणि जरा पुढे जाऊया.
0: बघितलं सका वहिनी, जरा तुम्ही माझं कौतुक केलेलं याला बघवत नाही बघा.
2: अगं असं काही नाहीये.
0: बरं जाऊ दे, आपण आपला हाय तो विषय पुढे नेऊया.
2: अगं असं काही नाहीये, आणि आप्पाजींना पण आहेच की तुझं कौतुक.
1: मग काय?
0: होय होय, ते दिसते की तुझ्या चेहऱ्यावर माझं किती कौतुक.
1: भरकटत्याही जरा कौतुक केल्या.
0: बर जाऊ दे वहिनी, आप्पाजीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ते मगाशी तुम्ही पावसाच्या पाण्याचं ती बचत करायची का काय, त्याचं काहीतरी उपाय असतील की?
2: नक्कीच काही उपाय आहेत बघ. पावसाचं पाणी बांध बंदिस्ती करून शेतातच अडवायचं, त्यामुळं ते तिथंच जिरेल आणि भूजलाची पातळी सुद्धा वाढेल. आणि या सोबतच शेततळी बांधावी, बांध बंधारे घालून पाणी अडवून धरावं, ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करावा, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करावं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून पाण्याची बचत होईल.

0: पहिनी ते मध्यंतरी मी वाचलं होतं ती वृक्ष लागवड करून जमिनीची धूप थांबवतात. मग ह्याचा शेती मातीला कसा फायदा होईल बरं?
1: अहो नक्कीच फायदा होतो. अहो वृक्ष लागवड केल्यामुळं जमिनीची धूप थांबते आणि पाणी जमिनीमध्ये जिरवलं सुद्धा जातं. याशिवाय शेती करताना सेंद्रिय खतांचा जर आपण वापर केला तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता नक्कीच वाढते.
2: आणि असं वेगवेगळे उपाय केलं तर पाण्याची बचत बी होईल.
1: असं होईल.
2: बर मला एक सांगा वहिनी, ते ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या पद्धतीमुळं शेतमालाला काय फायदा होतोय बरं?
1: हे बघा सजक्का, ठिबक सिंचनामुळं पाणी हे पिकाच्या थेट मुळांनाच मिळतं, त्यामुळं पाण्याची मोठी बचत होते, तण सुद्धा कमी येतं आणि मुख्य म्हणजे खतांचा वापर अतिशय कार्यक्षमतेनं करता येतो आणि त्यामुळं पीक सुद्धा जोमदार येतं. हो की नाही हो अप्पाजी?
0: अक्षी बराबर बोललास बघा. म्हणजे हितन पुढं बचत केल्याबगर काय चालायचं नाही हेच खरं.
1: आणि ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीमुळं आपण पाण्याचा प्रभावीपणे वापर करू शकतो. आणि तुम्हा दोघांना माहितच असेल की आजची बचत ही नेहमी उद्याची सोय असते, बरोबर का?
0: खरंय.
2: 16 आणि खरं बोललास बघा वैदी, हितन पुढं बचत केल्याबगर काय बी चालायचं नाही.
1: अगदी बरोबर बोललीस. आता इथून पुढं पडणाऱ्या पावसाचा एकही थेंब वाया जाऊ द्यायचा नाही.
2: होय तर वहिनी, आता मी बी माझ्या रानात बांधबंदिस्ती घालणार आहे आणि पाणी साठवायला मोठं शेततळ बी बांधणार आहे बघा.
0: होय मग चांगल्या कामाला उशीर कशाला, उद्यापासूनच कामाला सुरुवात कर की. आपण समध्यानेच लक्षात ठेवायला पाहिजे की पाणी अडवलं तर पाणी वाढणार आहे आणि पाणी वाढलं तर शेती फुलणार आहे.
1: बरोबर बोललात अप्पाजी. जलसंवर्धन ही गरज नाही तर पुढच्या पिढीसाठी आपली आजची जबाबदारीच आहे.
2: आपल्या समध्या शेतकऱ्यांनी हे प्रयोग आपापल्या शेतात करायलाच पाहिजे बघा वहिनी.
0: मग काय, खरं मला काय आज वाटते आपण स्वतःला पाण्याची वाट बघण्यापेक्षा पाणी जपायची सवय लावली पाहिजे.
1: खरंय.
2: बरोबर आहे बघा अप्पाजी तुमचं. समध्यांनी स्वतःला ही सवय लावून घ्यायलाच पाहिजे. बर वहिनी, मी काय म्हणतोय, पाणी वाचवायचं अजून काय उपाय असतील तर सांगा की.
1: हो ना, भरपूर उपाय आहेत अगं पाणी वाचवण्याचे. अगं आपल्या घराच्या छतावर जे पाणी पडतं ना, त्याला सुद्धा एक छोटासा नळा बसवून आपल्याला ते वर्षभरासाठी साठवता येतं.
2: बर,
1: ही झाली आपल्या रोजच्या पाण्याची सोय. बघ हा सुद्धा उपाय किती मोठा आहे.
2: वय आणि आपण करू बी शकतोय हा उपाय.
1: हेच पाणी आपल्याला बागेसाठी वापरता येतं, रोजच्या वापरासाठी म्हणजे कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी हे पाणी आपल्याला सहज वापरता येतं अगं.
2: वय तर.
1: त्याचबरोबर शेतामध्ये पडणारं पाणी शेततळी करून त्यामध्ये आपल्याला साठवता येतं. आणि मोठ्या प्रमाणावर जर पाणी साठवायचं असेल ना, तर नाले ओढे यावर आपल्याला लघु बंधारे सुद्धा बांधता येतात.
0: वहिनी, ते मी वाचलं होतं मध्यंतरी मगाशी बोललो का नाही, ती ठिबक आणि तुषार सिंचनानं पाण्याची बचत होत्या आणि झाडं लावली तर पाणी जमिनीत बी मुरते आणि भूजल पातळी बी वाढत्या.
1: हो तर. आणि बरं का अप्पाजी, फक्त शेतातच नाही हा, घरामध्ये वापरताना सुद्धा पाण्याचा आपण जपूनच वापर करायला पाहिजे. विनाकारण पाण्याची उधळपट्टी करणं थांबवलंच पाहिजे बघा आता.
2: अहो वहिनी, आम्ही कवा तरी शहरात जातोय बघा कामानिमित्तानं, तर काय सांगावं तुम्हासनी, रस्त्यावर एखादी चावी सत्ताड सुरू झालेली असते बघा. आम्ही तर ती चावी जाऊन पटकिनी बंद करून येतोय. परवहिनी, मोठमोठ्या पाईपातनं एवढं मोठाला मोठाला लोंड वाहत असताना आपल्याला काय बंद करता येते काय सांगा बरं?
1: नक्कीच करता येत नाही, ते बघून तर खूप वाईट वाटतं बाई.
2: एवढं भसा असा पाणी वाहत जातंय बघा वहिनी, बघून लई जीव कळकळतोय बघा.
0: वय वय सजाका, तुझं म्हणणं बरोबर आहे बरं का. मग अशा मोठमोठ्या पाईपांच्या गळतींची दुरुस्ती करणं लई महत्वाचं आहे.
1: अशा प्रकारची पाईपची गळती दुरुस्त करून पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी नागरिक म्हणून आपण सगळ्यांनीच सतर्क राहायला पाहिजे. आणि या गळतीची माहिती वेळोवेळी संबंधित लोकांना दिली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला गरजेपुरतंच पाणी वापरलं पाहिजे आणि पाणी वापराचा हा मंत्र सगळ्यांनीच जपला पाहिजे.
2: अहो वहिनी, मी तर आज काय आतापासून सुरुवात करणार आहे बघा.
0: बरोबर, अभिनंदन सजाका.
1: आणखी एक उपाय म्हणजे डोंगराळ भागातील पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी समतल चर आणि सलग चर

0: मारणं फार उपयुक्त ठरतं.
1: बर,
0: याशिवाय सांडपाण्याचा पुनर्वापर हा सुद्धा एक प्रभावी उपाय आहे.
2: वय वहिनी, तुम्ही उपाय एक नंबर सांगितलाय सा, करायची सुरुवात माझ्या घरापासूनच करायला पाहिजे.
1: कारण
2: अगं काय सांगायचं तुला, मालकीन माझी
1: का आता तिनं काय केलं,
2: नळाला आलेलं पाणी भरून ठेवत्या आणि दुसऱ्या दिवशी तीच वत्त्या म्हणत्या ताजं पाणी भरून ठेवूया म्हणून. असं कुठं असते, ताजं आणि शिळं असं काही पाण्याचा प्रकार असतो तवा.
0: बरोबर आहे हा अप्पाजी तुमचं, पाणी हे कधी शिळं होत नसतं. आणि दुसरं म्हणजे पाण्याचा एक थेंब सुद्धा खूप महत्वाचा आहे याचं भान आपण ठेवायला पाहिजे.
1: एकदम बराबर आहे बघा वहिनी तुमचं.
0: आणि सगळ्यांसाठीच ही जलसाक्षरता काळाची गरज झाली आहे. आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे, ते एवढ्यासाठीच ग. अगं सजाग का, खरं तर जलसंवर्धन म्हणजे शेतीचं भविष्य सुरक्षित करण्याचा मार्गच आहे. आज केलेली पाण्याची बचत ही उद्याच्या समृद्ध शेतीची हमी आहे.
2: तुमचा मुद्दा पटला बर का वहिनी आमासनी, काय ग सजाग का.
1: होय होय मला बी पटलाय बघा वहिनी. आता तुम्ही सांगितलंय तसंच समज शेतात आम्ही तयार करणार आहे बघा, म्हणजे शेततळ. पर वहिनी या समद्या गप्पा तुम्ही मारत बसलाय सा, पर घड्याळ्याच्या ठोक्याकडे तुमचं लक्षच नाही बघा.
2: अरे होय की, खरं घड्याळाकडे दुर्लक्ष व्हायला आजचा विषय बी महत्वाचा होता ना.
0: हो तर, आजचा आपला विषयच तसा होता. खरं तर आजच्या गप्पा खूपच छान रंगल्या आणि महत्वाची माहिती सुद्धा मिळाली.
1: हे मातूर खरं आहे बघा वहिनी.
2: खरी एवढ्या गप्पा रंगल्या, जाता जाता चहा टाका की नेहमीप्रमाणे.
0: चला चहा करूया, बस हा सजाग का थोडा वेळ.
1: चालते चालते, आज येळ आहे मला. खर तर वहिनी ह्या अप्पाजीमुळे चहा घ्यायला लागतोय, नाहीतर मला चहा नगच होता बघा.
0: का ग,
2: मला की नाही तोंडाला बाबळ.
1: तू जरा तोंड बंद कर, मला की नाही तुमच्या हातचा की नाही असा झणझणीत भडंग पाहिजे होता बघा. हाय काय जरासा जरासा
0: केलाय ग. खर तर मला पण सगळं गोड खाऊन कंटाळा आलेला, मस्त भडंग केलाय, चहा आणि भडंग खाऊया.
2: चालते
1: चालते चालते.
3: आजच्या भागाचं लेखन केलं होतं राधिका कालेकर यांनी आणि सहभाग होता अंजर मुजावर, रश्मी कुंभार आणि सायली चौधरी यांचा.
4: तू आधी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम वावरी मीरा, तू प्रेरणा या विश्वाची, तू जन्म देणारी जननी, आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू, आणि फक्त तूच संजीवनी, संजीवनी, कृषी संजीवनी.
3: कृषी संजीवनी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
5: सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके.

0: मंडळी, वेळ झाली आहे निरोप घेण्याची. जाणून घेऊया उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल रबी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान. विषय आहे दुधाळ जनावरांची काळजी आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रहास कापडी. मंडळी, आता मात्र कार्यक्रमात निरोप द्या. जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं जयश्री पाटील यांचं आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, तिच्या विविध गुणांचा सन्मान करणं, स्त्री म्हणजे वात्सल्याची मूर्ती आणि धैर्याचं प्रतीक. ऐकूयात नवरात्र विशेष रूपक

तेव्हा मंडळी ऐकूया नवरात्र विशेष रूपक देवी आराधना. लेखन आणि निवेदन शैलजा शेवडे. सहभागी कलाकार स्वरदा भट, श्रावणी भिडे, धवल कुंटे आणि श्रीधर कराडे. तेव्हा अवश्य ऐका सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी देवी आराधना.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि
0: परिस्थितीत दोन हात करतय आणि आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय.
1: कोणी समाजासाठी झटतय तर कोणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

0: श्रोते हो, रात्री 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या।
1: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।
2: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार। 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय। 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार। आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या

0: प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचं आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका, पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
0: केंद्र सरकारने दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
3: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
4: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27 लाख दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
3: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 2,650 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC चा एकूण हिस्सा 34% असेल. ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं आज नीती आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. उत्पादन खर्च वाढत असल्यानं ऊसाचे आधारभूत दर वाढवून द्यावेत, साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 31 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवावा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्या तसंच साखर उतारा तपासण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची कार्यपद्धत, कारखान्यांमधली ऊसाचं वजन करण्याची पद्धत, यंत्र

द्वारे तोडणी केले यांची तपासणी आणि मूल्यांकन ही समिती करणार आहे. बहुराज्यीय पतसंस्थांसाठीच्या लेखा परीक्षणाचे नवे निकष केंद्र सरकारनं आज जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या पतसंस्थांना हे निकष लागू होतील. इतरांना त्यांची यंत्रणा सुधारण्यासाठी वेळ दिला जाईल असं केंद्रीय सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे. 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणाऱ्यांना या कक्षेत आणण्याचं सहकार मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. वाहनांमधून होणारं वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नवीन वाहनांना 2029 पासून BS-7 उत्सर्जन मानकं लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. युरोपियन मानकांशी सुसंगत असणाऱ्या या मानकांबद्दलची मसुदा अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत काँक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या नव्हत्या, तर 303 स्थानकांपैकी 45 स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते असं दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांना अनुसरून हे प्रतिबंध घालण्यात आले होते आणि तरीही सुमारे 85% मेट्रो फेऱ्या सुरळीत सुरू होत्या असं महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या निदर्शनांदरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना स्काउट गाईड बंधनकारक करायचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या 1,08,000 शाळांमधल्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या 30,000 शाळांमधल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सध्या 3 तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज उभय देशांमधला व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, ऊर्जा, संरक्षण आणि व्यक्तींमधील देवाणघेवाण यातल्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विमर्श झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. उभय देश शासन आणि उद्योग यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेत आहेत असंही त्यांनी नमूद केलं. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि कॅनडा यांच्यातल्या घनिष्ठ सहकार्यामुळे मुक्त, खुल्या आणि संपन्न हिंद प्रशांत क्षेत्राची घडण होईल असा विश्वास अनिता आनंद यांनी व्यक्त केला. चीनबरोबरचे संबंध पुन्हा मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कार्यक्रमात ते आज बोलत होते. 2020 गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर हे संबंध ताणले गेले, मात्र ते पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूंनी अनेक पावलं उचलली गेली असं ते म्हणाले. आधुनिक जगात इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचं महत्व सर्वच देशांनी ओळखलं आहे असं सांगून ते म्हणाले की अडचणीच्या काळात इतरांकडून मदत मिळाली नाही तेव्हा भारताने आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठरवलं. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडीजच्या 13 षटकात 3 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात ऐकूया चंद्रकांत लसूणकुटे आणि सहकारी यांच्या स्वरात गोंधळ गीत.

लोकसंगीताच्या या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं चंद्रकांत लसून कुटे आणि सहकारी यांच्या स्वरात गोंधळ गीत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

कार्यक्रमात सुरुवातीला दीपाली देसाई यांनी गायलेलं अरुण संगोले यांचं गीत आपण ऐकलंय. यानंतर ऐकूया मिलिंद जोग यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांचं हे गीत.

सुधाकर कुलकर्णी यांची रचना आपण ऐकली मिलिंद जोग यांच्या स्वरात. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आनंदराव टेकाडे यांचं हे देशभक्तीपर गीत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात.

कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेलं आनंदराव टेकाडे यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात. या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो रात्री 10 आणि 10:30 आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. त्यापूर्वी रात्री 8:45 हिंदी बातमीपत्र, रात्री 9:00 इंग्रजी बातमीपत्र, रात्री 9:15 स्पॉटलाइट आणि रात्री 9:30 चर्चा का विषय है. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत पंडित ब्रीज नारायण यांचं सरोदवादन राग जय जयवंती. विलंबित गत 3 तालात, द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांची. ऐकूया पंडित ब्रीज नारायण यांचं सरोदवादन राग जय जयवंती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित ब्रिजनारायण यांचं सरोद वादन ऐकलं. राग होता जय जयवंती. विलंबित गत तीन ताल तर द्रुतगत एक तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ होती भूषण परचुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतंय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतंय,
1: कुणी समाजासाठी झटतंय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतंय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, तिच्या विविध गुणांचा सन्मान करणं. स्त्री म्हणजे वात्सल्याची मूर्ती आणि धैर्याचं प्रतीक. ऐकूयात नवरात्र विशेष रूपक.

0: आनंद पिले।
1: तेव्हा मंडळी ऐकूया नवरात्र विशेष रूपक देवी आराधना। लेखन आणि निवेदन शैलजा शेवडे, सहभागी कलाकार स्वरदा भट, श्रावणी भिडे, धवल कुंटे आणि श्रीधर कराडे। तेव्हा अवश्य ऐका सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात नवरात्र विशेष रूपक देवी आराधना।

रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत पंडित शरद साठे यांचं गायन राग छायानट. विलंबित आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची, सारंगी साथ आहे उस्ताद फारूक लतीफ यांची, तर हार्मोनियम साथ आहे प्रकाश वगळेंची. ऐकूयात पंडित शरद साठे यांचं गायन राग छायानट.

ज्ञातब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित शरद साठे यांचं गायन ऐकलं. राग होता छायानट. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात.

0: ज्ञातब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित शरद साठे यांचं गायन ऐकलं. राग होता छायानट, विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ भूषण परचुरे, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ आणि हार्मोनियम साथ प्रकाश वगळ यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर गांधी वंदना.

ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान हे वाद्यसंगीत.